नमस्कार धाराशिव, सुप्रभात श्रोते हो. FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोते हो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ शके 1948 अर्थातच 20 जून 2026. आजच्या प्रसारण सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण स्वप्नाली झाडे आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करते. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीनं. ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रवींद्र बिजूर यांनी गायलेलं शिरीष देशपांडे यांचं भक्तिगीत. संगीत आहे शंखनील यांचं.

श्रोतेहो मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर संत जनाबाई यांची भक्तिरचना किशोरी अमोणकर यांच्या स्वरात.

प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात संत जनाबाई यांची भक्तिरचना आपण ऐकलीत किशोरी आमोणकर यांच्या स्वरात. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मधुकर जोशी यांचं भक्तिगीत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं, तर स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात देशभक्तीपर गीतरचना.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. यासोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात परसबाग लागवड याविषयी माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. आज सकाळी 6:55 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम सुखी जीवनाचा मार्ग योग साधना याविषयी प्राध्यापक डॉक्टर NP स्वामी स्वस्थ वृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करू. निर्मिती सहाय्य आहे कांचन पासकुडवे यांना.

या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम अष्टांग योग साधना याविषयी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल कोटलवार योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्य आहे कांचन पासकुडवे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. 7:25 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:15 आम्ही प्रसारित करू. 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. आज सकाळी ठीक 9:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. मिश्र संगीत हा कार्यक्रम प्रसारित होईल आज सकाळी ठीक 10:00. 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 11:00 आम्ही प्रसारित करू. यामध्ये पंडित कुमार बोस यांनी तबल्यावर वाजवलेला 3 ताल आणि त्यानंतर रूपक ताल आपण ऐकू शकाल. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11:30. दुपारी ठीक 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू.

दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 भंडारा जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू आणि 3:55 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता वितरित करतील. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. 5:00 एक ही फिल्म से हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:30 युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल 6:05 6:10 मिश्र संगीत हा कार्यक्रम. 6:30 घे भरारी या युवक मित्र मैत्रिणींसाठीच्या कार्यक्रमात उद्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात योग प्रशिक्षिका रतन लोकरे यांच्याशी रागिनी पाटील यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करू. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी प्रसारित होईल. 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ संभाजीनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी आपण ऐकू शकाल. लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात सहभागी कलाकार आहेत सरोजा फेरे, मुकुंद कोरे, वनमाला तांबारे, किरण कोरे, माधुरी निंबाळकर, जयश्री जाधव, रणधीर पाटील. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. नऊ वाजता विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 11:45

रात्री 11:45 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. या सर्व कार्यक्रमाबरोबरच हिंदी इंग्रजी मराठीतून बातमीपत्र नियोजित वेळी आम्ही

प्रक्षेपित करूं। तर श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि संक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा।

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम काही क्षणातच.

0: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे। इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी। पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है।
1: श्रोते हो, कृषीवाणी या कार्यक्रमात आज ऐकूयात परसबाग लागवड याविषयी माहितीचा भाग दुसरा। संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं।
2: मंडळी, विविध पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती यांची हंगामानुसार लागवड करा। लागवडीसाठी सपाट आणि वाफे किंवा सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करा। योग्य अंतरावर लागवड करून घ्या। गरज पडल्यास रोपांची विरळणी करा। तणांच्या नियंत्रणासाठी निंदणी, खुरपणी वेळच्या वेळी करून घ्या। या रोपांना कमी किंवा अधिक पाणी होणार नाही याकडे मात्र लक्ष द्यावं। मंडळी, सुरुवातीच्या काळामध्ये झारीने पाणी द्यावं। पिकांना एकाच वेळी भरपूर पाणी न देता अनेक वेळा हलकं पाणी द्यावं। मोठी परसबाग असल्यास ठिबकचा वापर करावा। पावसाळी हंगामामध्ये परसबागेला पाण्याची गरज भासत नाही, मात्र पावसामध्ये 8 दिवसांपेक्षा अधिक खंड पडत असल्यास सिंचनाची व्यवस्था करावी। हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात रोज 2 वेळा सकाळी आणि सायंकाळी थोडं थोडं पाणी द्यावं। मंडळी, परसबागेमध्ये रासायनिक खतांचा वापर करण्यापेक्षा सेंद्रिय खतांचा वापर करा। घरगुती उपलब्ध सेंद्रिय पदार्थातून गांडूळ खत

0: आंबट चुका, पालक, कोथिंबीर, मेथी अशा प्रकारच्या भाज्या ह्या खुडून घ्या. दररोज गरजे इतकीच भाजी काढा, शक्यतो ताज्या स्वरूपातच वापरा. त्यामुळं त्यातील पोषक घटकांचा ऱ्हास होणार नाही आणि आपण परसबाग केल्याचा आपल्या शरीराला आणि आपल्या कुटुंबाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. वेलवर्गीय पिकांची काढणी करताना कोवळी फळं तोडून घ्या. मंडळी, जर अशा प्रकारे परसबाग लागवड केली तर आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
1: श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण परसबाग लागवड याविषयी माहितीचा भाग दुसरा ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं पल्लवी निपाणीकर यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळची ठीक 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्य धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण वृद्ध अतिवृद्ध व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12व्या वर्षानंतर योगासने प्राणायामांचा अभ्यास करावास हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात, मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ, एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी, ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक, शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोग प्रतिबंधात्मक, रोगनिवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो. शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायामसुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20 ते 25

0: वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासन आहे, अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आहे, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्त्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: सहा अजून 50 मिनिटं होत आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना. कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घनकचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालय आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जलप्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे.

0: ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही, तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी, नाले, पाण्याच्या स्त्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया, धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 6:55 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम सुखी जीवनाचा मार्ग योग साधना. याविषयी प्राध्यापक डॉक्टर एन पी स्वामी, स्वास्थ्यवृत्त आणि योग विभाग, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्य आहे कांचन पासकुडवे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
3: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर एन बी स्वामी. स्वास्थ्याची व्याख्या करताना स्वास्थ्य म्हणजे व्यक्तीचे संपूर्ण शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्य सुस्थितीत असणे असे सांगितलेले आहे. दुर्बल आजाराचा अभाव म्हणजे स्वास्थ्य नाही. 21व्या शतकात मनोकायिक आजाराचे प्राबल्य आज पाहत आहोत, त्यामुळे योगामुळे शरीर व मन यांचे स्वास्थ्य साधता येते हे विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. म्हणून आज योगाचा प्रवाह सगळीकडे वाहताना दिसत आहे. सर्वसाधारण लोक आजारावरील उपचारांचा विचार करताना दिसतात, परंतु मुळात आजार होऊच नये यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार करताना फारसे कोणी दिसत नाहीत. योगशास्त्र हे आध्यात्मिक शास्त्र तर आहेच, परंतु त्याला मानसशास्त्रही म्हणता येईल. स्वस्थ, संतुलित व आरोग्यसंपन्न समाज रचना योगाद्वारे आज शक्य आहे. व्याधीला, उत्पत्तीला कारणीभूत व पोषक अशी स्थिती शरीरामध्ये उत्पन्न होऊ न देणे यासाठी योगाभ्यास सहाय्यक ठरू शकतो. योगाची 8 अंग सांगितलेले आहेत. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी ही योगाची 8 अंगे आहेत. यम आणि नियम जे आहेत ते हे आचराव्यासाठी केलेले नियम आहेत. त्यामध्ये आपल्याला यमामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या 5 बाबींचा समावेश होतो. नियमामध्ये शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वरप्रिंधान ह्या 5 बाबी आहेत. यमामुळे मनातील रजतमदोष कमी होऊन ते सात्विक गुणांनी युक्त होते, तसेच नैतिक व सामाजिक आरोग्य सुधारण्याकरिता देखील उपयुक्त आहे. दुसरा अंग नियम आहे, त्यामध्ये नियमाच्या पालनामुळे व्यक्तिगत आरोग्य अबाधित राहते. तिसरं अंग जे आहे योगाचं आसन आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आसने आहेत. काही आसनं बसून करावयाची आसनं आहेत, काही उभे राहून करायची आसनं आहेत, काही पोटावर झोपून करावयाची आसनं आहेत, काही पाठीवर झोपून करावयाची आसनं आहेत. तर हे वेगवेगळ्या प्रकारची आसनं जी आहेत त्या आसनामुळे शरीराला स्थैर्य प्राप्ती होते आणि शरीर आणि मनाची जडता, चंचलता दूर होऊन ऊर्जावान आणि प्रसन्न राहते. चौथा अंग जे आहे प्राणायाम, त्यामध्ये प्राणावर नियंत्रण, मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राणायामाचा खूप चांगला उपयोग होतो. 5वा अंग आहे प्रत्याहार, इंद्रिय संयमासाठी प्रत्याहार सांगितलेला आहे. धारणा जी आहे 6वा अंग आहे, त्यामध्ये मन एकाग्र होण्याकरिता उपयुक्त आहे. 7वा अंग आहे ध्यान, मन एकाच ठिकाणी केंद्रित होण्यासाठी उपयुक्त आहे. आणि शेवटचं अंग जे आहे 8वा अंग आहे ते समाधी आहे. मन हे विषयापासून पूर्णपणे अलिप्त होऊन ज्याचे ध्यान करीत आहेत त्यात रममान होते. सतत अभ्यास करीत राहिल्यास असंप्रज्ञात समाधी सिद्ध होऊन शेवटी कैवल्य सुख प्राप्त होते. अशा प्रकारे हे योगाचे 8 अंग जे आहेत ते सांगितलेले आहेत.
2: श्रोते हो, आत्ताच आपण 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमात सुखी जीवनाचा मार्ग योग साधना याविषयी प्राध्यापक डॉक्टर एन पी स्वामी, स्वास्थ्यवृत्त आणि योग विभाग, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. निर्मिती सहाय्य होतं कांचन पासकुडवे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन, अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी।

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे ठीक 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारताच्या उभारणीत कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना मोठं महत्व, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सैनिकांच्या शौर्याला पूरक स्वदेशी उत्पादनात वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर तसंच इचलकरंजी दौऱ्यावर. मुंबई इथं राष्ट्रीय सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन. नीट यूजी पुनर्परीक्षेसाठी एनटीएकडून अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी आणि केंद्र सरकारच्या बफर साठा योजनेअंतर्गत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 80 रुपये वाढ. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताच्या उभारणीत कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकता यांना मोठं महत्व असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेतून आतापर्यंत 70 लाख रोजगार निर्माण झाल्याचा आणि लाभार्थ्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ते म्हणाले,
1: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ.
0: दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यात हा कार्यक्रम होईल. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडणार आहे. सैनिकांच्या शौर्याला पूरक ठरेल अशा मजबूत सामग्रीच्या स्वदेशी उत्पादनात वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात अत्याधुनिक संयंत्राची पायाभरणी काल राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या यशात मेड इन इंडिया उपकरणांनी बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख करताना ते म्हणाले,
2: हमने ऑपरेशन सिंदूर के दौरान अपने सेनाओं की कामयाबी को प्रत्यक्ष देखा है. एक वर्ष पूर्व हमारी आर्म फोर्सेज ने जो अदम्य साहस दिखाया था वह इतिहास में स्वर्ण अक्षरों में अंकित हो गया है और इस ऑपरेशन की सफलता में हमारे इक्विपमेंट का मेजर कॉन्ट्रीब्यूशन है और उनकी मजबूत और अच्छी क्वालिटी ने आतंकियों और उनके ठिकानों को नष्ट नाबूद कर दिया. सेनाओं के साथ साथ उनके जो इक्विपमेंट्स हैं उनकी मजबूती भी बनी रहनी चाहिए. अंबाझरी में बनने वाली यह सुविधा देश को उसी दिशा में मजबूत करने वाली है, ऐसा मेरा पक्का विश्वास है.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी

0: उपस्थित होते. या प्रकल्पामुळे देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर आणि इचलकरंजी दौऱ्यावर आहेत. ते महालक्ष्मी मंदिर परिसरात विविध विकास कामांचं उद्घाटन, विकास प्रकल्पांचा आढावा तसंच कोल्हापूर इथं एका जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर ते इचलकरंजी इथं एका सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासह शेतकरी मेळाव्यालाही संबोधित करतील. दरम्यान नवी दिल्लीत फिंगर प्रिंट विषयक 26व्या अखिल भारतीय परिषदेत शाह यांनी काल मार्गदर्शन केलं. फौजदारी न्यायव्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. मुंबई इथं राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन काल केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दूरस्थ पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी पुनर्परीक्षा उद्या होणार आहे. या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 78 27 98 02 87 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात या परीक्षेसाठी एकूण 5568 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात 17 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्यातल्या शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल एआय एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला प्रति क्विंटल 80 रुपयाची वाढ दिली आहे. गेल्या 40 दिवसातली ही तिसरी भाववाढ आहे. आजपासून ही दरवाढ लागू होत असून कांद्याचा किमान हमी खरेदी दर आता प्रतिकिलो 17.5 रुपये झाला आहे. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन काल साजरा झाला. यानिमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपावर टीका केली. काँग्रेसनं असं राजकारण केलं नसल्याचं सांगत काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या दाव्यांचं ठाकरे यांनी खंडन केलं. आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या साजरा होत आहे. यानिमित्त काल मंत्रालयात योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण झालं. या कार्यक्रमात दिव्यांग योगसाधिका अन्वी विजय झांझरुकिया हिचा मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चंदीगड इथं झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा योगासन स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. योग दिनानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय योग संस्थांच्या वतीनं योग दिंडी काढण्यात आली. बीड जिल्ह्यात उद्या विविध ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा क्रीडा संकुल इथं सकाळी 6:30 वाजता मुख्य कार्यक्रम होणार आहे. नांदेड इथं केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम शहरातल्या शिवमंदिर इथल्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात योग अध्यापकांचं प्रात्यक्षिक आणि आरोग्य तसंच जीवनशैली या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सध्या योग पंधरवडा पाळला जात आहे. यानिमित्तानं दररोज एका आसनाची माहिती आपण घेत आहोत. योग अभ्यासक संजय औरंगाबादकर यांनी दिलेली अर्धचक्रासनाची माहिती आज आपण जाणून घेऊ.
1: अर्धचक्रासन, दोन्ही पायात खांद्यावडे अंतर घ्या, दोन्ही हात कमरेवर ठेवा, हळूहळू श्वास घेत मागे जा. आसन स्थितीत 10 ते 20 सेकंद थांबण्याचा प्रयत्न. आसन स्थितीत श्वास संतपणे चालू ठेवा. कमरेची व मणक्याची बळकटी वाढते. मानेचे, छातीचे, ओटाचे व पायाचे स्नायू मजबूत होतात. श्वसनाची क्षमता वाढण्यास मदत होते. हळूहळू श्वास घेत सावकाश पूर्वस्थितीत द्या. विश्राम.
0: नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना सरकारनं 1 कोटी रुपयांची मदत करावी अशी मागणी

कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या संतूक पिंपरी या त्यांच्या मूळ गावी ते काल बोलत होते. या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा दिपके यांनी यावेळी दिला. राज्यातल्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी 15 ऑगस्टपर्यंत 4 तासांचा मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं परिवहन विभागाचे सहआयुक्त रवी गायकवाड यांनी सांगितलं. सर्व चालकांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन वेळेत प्रमाणपत्र मिळवावं असं आवाहनही त्यांनी केलं. लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत तब्बल 12 किलो 740 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत अंमली पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्या 2 आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली. या आरोपींकडून 3,18,500 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारताच्या उभारणीत कौशल्य नवोन्मेष आणि उद्योजकता यांना मोठं महत्व, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सैनिकांच्या शौर्याला पूरक स्वदेशी उत्पादनात वाढ करण्याची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त. आणि केंद्र सरकारच्या बफर साठा योजनेअंतर्गत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 80 रुपये वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोते हो, आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी मान्सून धमाका ऑफर. न्यू हॉलंड कंपनीच्या ट्रॅक्टर्सचे धाराशिव जिल्ह्यातील अधिकृत विक्रेते न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्याकडे खरेदी करा. न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हा ट्रॅक्टर आणि मिळवा पेरणी यंत्र अगदी मोफत. याशिवाय न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव यांच्याकडे आणखी एक ऑफर. भरा फक्त 55,555 रुपये आणि घरी घेऊन जा न्यू हॉलंडचा 3630 सुपर प्लस हा ट्रॅक्टर. न्यू हॉलंडचे ट्रॅक्टर्स म्हणजे जास्त पॉवर, जास्त बचत, मजबूत परफॉर्मन्स आणि कमी मेंटेनन्स. संपर्क न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव. मोबाईल 75075767770. ही ऑफर न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व विक्री केंद्रावर उपलब्ध.
2: ज्या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.

0: SNDT महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे BA इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात BA BCOM BSc जनरल MSc मायक्रोबायोलॉजी MSc केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश. SC प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ. इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ. पत्ता: गोरे कॉम्प्लेक्स, समतानगर, धाराशिव. मोबाईल क्रमांक 93106665 आणि 93106665658.
1: सस्नेह निमंत्रण.
2: श्री सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान धाराशिव आयोजित प्रवचन माला.
3: परम पूज्य हरिभक्त परायण श्री सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळ वाणीतून प्रवचन माला. विषय: संत श्री एकनाथ महाराज रचित हरिपाठ. दिनांक 20, 21 आणि 22 जून 2026 रोजी. स्थळ: स्वयंवर मंगल कार्यालय, जिजाऊ चौक, बार्शी नाका, धाराशिव.
2: वेळ: सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत.

योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम अष्टांग योग साधना याविषयी सहाय्यक प्राध्यापक डॉ प्रफुल्ल कोटलवार, स्वास्थ्यवृत्त आणि योग विभाग, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्य आहे कांचन पाचकुडवे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. निवेदन संपलं.

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी निलेश पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. बदलत्या हवामानामुळे पीक पद्धती, शेतीचं नियोजन आणि उत्पादन क्षमतेसमोर अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ. यंदाच्या मान्सूनची सद्यस्थिती, पावसाचे संभाव्य स्वरूप आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या शेतकऱ्यांना एल निनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार?
1: आता प्रथमतः जर पाहायचं झालं, हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेला तो प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90-95% राहण्याचा ग्रहणाची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे ते दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे 780 मिलीमीटर आहे, त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातले त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमीच राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं.
0: सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या

0: शेतकरी बंधूंना माहिती सांग. एलनिनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर जल एलनिनो हा एक स्पॅनिश शब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि ह्या हवामान घटना ह्या पॅसिफिक सीमध्ये विकसित होत असतात. यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा, या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. त्याच्या उलट दक्षिण आशियाई देश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा आहे पॅसिफिक समुद्राचा, त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणून वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिके किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होतं.
1: एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतात?
0: आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर एक 4 ते 5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा एल निनो, ज्याची तीव्रता जी आहे तापमान हे सरासरीपेक्षा 0.5 ते 0.9 सेल्सिअसनं वाढतं. घेतल्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असं त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1 ते 1.4 सेल्सिअसनं वाढतं. त्यानंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो, त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5 ते 1.9 सेल्सिअसनं वाढतं. आणि त्याचबरोबर एक अलीकडच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात की एक सुपर एल निनो. तर सुपर एल निनो हे वर्गीकरण करताना प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता असते असं त्याचं वर्गीकरण केलं जातं.
1: बरं, एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा.
0: आता या ठिकाणी जर आपण पाहिलं पण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो 3000 मिलीमीटर. तर पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहिजे झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये स्थानिक वितरणामध्येही समानता आढळून येते. तर एल निनोचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु जर कालिक वितरण जर पाहिलं, जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस, तर याचं प्रमाण जर पाहिलं तर कालिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, मध्यम हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन, अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो.
1: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारा असं वाटतो की जसा पावसाचा एल निनोवर प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
0: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशीच सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडे जे टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ येऊ शकतो, त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन होऊ शकतो, पेरणीही वेळेत होऊ शकते, पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू 15 ते 20 दिवसाचा कोरडा ऋतू ड्राय स्पेल येऊ शकतो, त्यामुळं रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते. ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा ऋतू किंवा ड्राय स्पेल 15 ते 20 दिवसाचा येऊ शकतो, पुनर्लागवड खोळंबू शकते. त्यानंतर 2 आठवडे किंवा 4 आठवडे पावसाची विलंबाने सुरुवात होऊ शकते. अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात, अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
1: सर, आता तुम्ही ड्राय स्पेल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी?
0: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जाची झाली अशा वेळेस आपण त्यावेळेस जो कोरडा ऋतूच्या दरम्यान त्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लिरिसिडे असेल गिरीपुष्पाच्या पालाचे आच्छादन करावे जेणेकरून मृदेमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवसाचे झाल्यानंतर आपण प्रतिगुंठा या प्रमाणात आपण नत्र खताची मात्राही देऊ शकतो किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर

0: पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यामध्ये फवारणी करून आपल्या रोपांची वाढ जोमदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हळव्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात आणावे.
1: तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देणार आहे. मी थोडंसं अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला व तो उशीरा आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना सांगा.
0: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2 ते 4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. याकरिता आपल्याकडे निमगरव्या किंवा गरव्या जातीची ज्या की 130 ते 150 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही. त्यामुळे 2 आठवड्याने विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस भाताच्या हळव्या जाती उदाहरणार्थ रत्नागिरी 24 असेल, रत्नागिरी 1 असेल, रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या हळव्या जातींची पेरणी करावी. आणि पाऊस जर 4 आठवड्या उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल, कर्जत 174 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल, वरी असेल यांच्या 4 आठवडे जर पाऊस थांबला तर त्या ठिकाणी आपण नागली वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल, उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भुईमुग लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी भुईमुगाची खूप कमी कालावधीची जी खुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो.
1: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं, पेरणीही व्यवस्थित झाली, पण पुनर्लागवड करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा.
0: हा जो आता हंगामाच्या सुरुवातीचा दुष्काळ म्हणतात आणि पुनर्लागवड हे भारतामधलं सगळ्यात महत्वाचं असं ऑपरेशन मानलं जातं किंवा आपण त्या ठिकाणी जी प्रॅक्टिस मानली जाते तर त्या पुनर्लागवडच्या दरम्यान जर 15 ते 20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्लागवड न होता पीक परिसंस्था भाताची आपली धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा वेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण काही उपाय अंमलात आणाव्यात. त्यामध्ये आपण बुंद्यामध्ये साधारणतः 2 ते 3 रोपं लावतो, त्याच्याऐवजी 5 ते 6 रोपं लावावी जेणेकरून 1-2 रोपं मिले तर 2 ते 3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर नत्र खताची मात्रा ही 25% वाढवून देणार त्यावेळी चिखलणीच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा. आपण साधारणतः 20x25x15 किंवा 20x20 या अंतरावर लागवड करतो, त्याऐवजी 15x15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल. काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता भासल्यास अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतोय ना त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास मॅट पद्धतीनं किंवा रहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
1: हंगामाच्या मध्यावर्ती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी.
0: एलनिनो मध्ये हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेतीपिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे फुलोरा अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा उंबी बाहेर पडण्याची अवस्था असेल त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंशी घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपल्याला भातामध्ये पाणी पातळी व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्रोतातून त्यामध्ये नदी असेल, नाले असतील, ओढा असेल किंवा इतर काही स्रोत असतील बाह्य स्रोतातून पाणी घेऊन उपसा सिंचन करून पाणी पातळी मेंटेन करावी. लागवड पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस पोटरी अवस्थेत भात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता खचरामध्ये मेंटेन करावी. आणि ज्यावेळेस ओंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आली आणि ओंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5 ते 10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. हे सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना आपण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार.
1: उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा होण्यासाठी निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा.
0: आता हंगामाच्या उत्तरात एलनिनो आपण ग्राह्य धरतोय येणार, त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार. आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतोय तर त्यावेळेस आपली पिकं जी असतात ते पक्वतेला मार्गक्रमण करत असतात. पण परंतु जे पिकामधील जे अंगवली आपण रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो ते रेसिड्युअल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिरानं काढणी केली तर अंगवलीत लवकर पावसाचं निर्गमन झालं, हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळ आला आणि लवकर पावसाचं निर्गमन झालं तर ते अंगवळीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पिक असतील, वरी असेल, नागली असेल ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात, शरीर क्रियात्मक पक्वता म्हणतात. तर हार्वेस्ट मॅच्युरिटी काढणीची पक्वता न ग्राह्य धरता शरीर क्रियात्मक पक्वतेला काढावं, जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे

0: रंगवलीत आहे, रेसिडुअल मॉइश्चर आहे, ते आपण रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकू आणि रब्बी हंगाम आपला यशस्वी होऊ शकतो.
1: बदलते हवामान आणि पीक पद्धती तसेच अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप या विषयावर आज आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या पावसाची परिस्थिती, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, पीक नियोजनाचे महत्व, हवामान आधारित शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांविषयी त्यांनी अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. सर, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी निलेश पवार आपला निरोप घेतो. धन्यवाद.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रमात अष्टांग योग साधना याविषयी सहाय्यक प्राध्यापक डॉ प्रफुल्ल कोटलवार, स्वास्थ्यवृत्त आणि योग विभाग, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्य आहे कांचन पासकुडवे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
1: नमस्कार श्रोते हो, माझं नाव डॉक्टर प्रफुल्ल कोटलवार आहे. अष्टांग योगातील 6वा विषय आहे धारणा. धारणा, ध्यान, समाधी याला आपण संयम असं म्हणतो योगशास्त्रामध्ये. त्यातलं या धारणा ह्या विषयाबद्दल आपण बोलूयात आज. धारणा म्हणजे काय? तर आचार्य पतंजलीने पातंजल योग दर्शनामध्ये धारणेचं वर्णन करताना संस्कृतमध्ये असं वर्णन केलेलं आहे, देशबंध चित्तस्य धारणा. चित्ताला विशिष्ट स्थानावर स्थिर करण्याची साधना म्हणजेच धारणा. है ना, आपण एखाद्या वेळेस एखादा खेळ खेळत असतो किंवा पुस्तक वाचत असतो, यावेळेस आपण काय करत असतो? आपल्या मनाला एकाच विषयावर लक्ष केंद्रित करत असतो. त्याच्यामध्ये ही सुद्धा एक प्रकारची धारणा झाली. पतंजली ऋषींनी नाभी, हृदय, ऊर, कंठ, मुख, नासाग्र, नेत्र, भ्रूमध्य, मस्तक व त्यावरचा प्रदेश, डोक्याच्या वरचा भाग, या 10 स्थानावर क्रमशः चित्त एकाग्र करायला सांगितलेलं आहे. म्हणजे यावर लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आहे, म्हणजेच धारणा करायला सांगितली आहे. यामध्ये साधकाने पद्मासनात किंवा सिद्धासनात बसून चित्ताचे शरीरातील विविध स्थानावर एकाग्रतेचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. जसं कॉमनली आपण कोणत्या भागावर लक्ष केंद्रित करतो, तर भ्रूमध्यस्थानी, दोन्ही भुव्यांच्या मध्ये, किंवा नासाग्रस्थानी, किंवा हृदयाच्या ठिकाणी असणारा जो दिव्य प्रकाश आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा आपण धारणेच्या माध्यमातून अभ्यास करतो. तर ह्या धारणेचा काय फायदा होतो? तर धारणेमुळं मन एकाग्र होण्यास आपल्याला मदत होते. विद्यार्थ्यांनी या वयोदशेत धारणेचा अभ्यास नक्कीच केला पाहिजे. नाकाच्या अग्रभागावर किंवा भ्रूमध्य म्हणजे दोन्ही भुव्यांच्या मध्ये मनाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. दिवसातून किमान 1 वेळा सकाळी याची 4 ते 5 मिनिटे साधना जर केली विद्यार्थ्यांनी, तर त्यांचा अभ्यासातील एकाग्रता वाढण्यासाठी नक्कीच फायदा होतो.
0: श्रोते हो, आत्ताच आपण 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रमात अष्टांग योग साधना याविषयी सहाय्यक प्राध्यापक डॉ प्रफुल्ल कोटलवार, स्वास्थ्यवृत्त आणि योग विभाग, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. निर्मिती सहाय्य होतं कांचन पासकुडवे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात सुरेश वाडकर यांनी गायलेली काही सुगम गीतं.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुगम गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर.

0: स्वस्नेह निमंत्रण
1: श्री सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान धाराशिव आयोजित प्रवचन माला
2: परम पूज्य हरिभक्त परायण श्री सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळ वाणीतून प्रवचन माला विषय संत श्री एकनाथ महाराज रचित हरिपाठ दिनांक 20, 21 आणि 22 जून 2026 रोजी स्थळ स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक बार्शी नाका धाराशिव
1: वेळ सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत
3: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅथनी सेंटर चाटला चौक सोलापूर

सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुगम गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. या गीतासोबतच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, आत्ताच आपण लख लख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात अनाडी या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं, आनंद मिलिंद यांनी संगीत दिलेलं समीर यांचं गीत ऐकलं. लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

कार्यक्रमाच्या शेवटी वास्तव या चित्रपटासाठी सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं, जतीन ललित यांनी संगीत दिलेलं, समीर यांचं गीत ऐकलं. या गीतासोबतच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर इथं 25,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कोळशापासून वायुनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प देशातील व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा पहिलाच प्रकल्प आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पात दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेटचं उत्पादन केलं जाणार आहे. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास

आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचा नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2,500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात TATFचे पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते युनायटेड किंगडमच्या गाइल्स थॉम्सन यांची जागा घेतील. सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी TATFमधील भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे. तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या TATFच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं. राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका कतार आणि इराण यांच्या दरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे. बँका मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 1,500 कोटी रुपयांची कर्ज 2 एसेट रिकग्निशन कंपन्यांमार्फत केवळ 73.50 कोटी रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती ए एस चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं. शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं. राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व नीट यूजी पुनर्परीक्षा सुरळीत निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल.
पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे. या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे

0: आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी. आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 होत आहेत. वेळ झाली आहे भावगीतांचा कार्यक्रम भावधारा ऐकण्याची. सुरुवातीला ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरात मधुकर झणकर यांचं गीत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला अमृता सुभाष यांनी गायलेलं शंकर अवसारे यांचं सुगम गीत.

भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर अमृता सुभाष यांनी गालेलं, प्रदीप वैद्य यांनी संगीत दिलेलं, शंकर अवसारे यांचं सुगम गीत.

0: ज्या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.
1: आया खुशियों का पैगाम पीएम किसान, पीएम किसान.
2: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
3: श्रोते हो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज रात्री 8:15 आपण ऐकू शकाल लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ संभाजीनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी. सहभागी कलाकार आहेत सरोजा फेरे, मुकुंद कोरे, वनमाला तांबारे, किरण कोरे, माधुरी निंबाळकर, जयश्री जाधव, रणधीर पाटील. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू

का आज रात्री ठीक 8 वाजता लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोतेहो, आज आपण अमृता सुभाष यांनी गायलेली काही सुगम गीतं ऐकलीत भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात. या गीतासोबतच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

0: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन, अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा। सकाळचे ठीक 9 वाजत आहेत। विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील। आम्ही आता सहक्षेपित करत आहोत।

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: मिश्र संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गालेलं, अशोक पत्की यांनी संगीत दिलेलं, अशोक परांजपे यांचं सुगम गीत।

0: क्रिसमस प्रेम परंपरा आणि आहेराचा सण.
1: जावयासाठी मुफ्ती, स्पायकर, US पोलो, फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये.
0: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसऊ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना.
1: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट.
2: प्रियदर्शनीचे यू पोलीस लोखंड गल्ली बारशी. फॅशन, विश्वास आणि आपुलकी.

रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन, अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी।

मिश्र संगीत या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अपर्णा मयेकर यांनी गालेलं, दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलेलं, यम डी देवकते यांचं भक्तिगीत.

0: श्रोते हो, चर्चा, मुलाखती आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनात प्रतिबिंबित होणाऱ्या अनेकविध विषयांचा मागोवा घेणारा हिंदी कार्यक्रम दर्पण दर्पण दर्पण दर्पण। तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम दर्पण दर शुक्रवारी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।
1: उंच घे भरारी कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला। युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया न्यारी। युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जावयाची जातीया चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि उषा रेगे यांनी गायलेलं, प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: श्रोताओ, हमारे जीवन से जुड़ी

गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर सुगंधी कट्टा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं राम कदम यांनी संगीत दिलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: हरितक्रांतीचा वसा घेऊनी धवल क्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
2: गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात दीड शहाणे या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, राम लक्ष्मण यांनी संगीत दिलेलं अनंत जाधव यांचं गीत.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.

काय ग सखू या चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांनी गायलेलं, राम कदम यांनी संगीत दिलेलं, अनंत जाधव यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गीतांजली, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

अष्टविनायक या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: स्वस्नेह निमंत्रण.
2: श्री सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान धाराशिव आयोजित प्रवचन माला.
3: परम पूज्य हरिभक्त परायण श्री सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळ वाणीतून प्रवचन माला. विषय संत श्री एकनाथ महाराज रचित हरिपाठ. दिनांक 20, 21 आणि 22 जून 2026 रोजी. स्थळ स्वयंवर मंगल कार्यालय, जिजाऊ चौक, बार्शी नाका, धाराशिव.
2: वेळ सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत. चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
4: या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.
0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात पंडित कुमार बोस यांनी तबल्यावर वाजवलेला 3 ताल आणि त्यानंतर रूपक ताल

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित कुमार बोस यांनी तबलावर वाजवलेला 3 ताल आणि त्यानंतर रूपक ताल ऐकल्यात. यासोबतच आजचा नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोते हो, सकाळचे 11:30 झाली आहेत.

प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अभिमान या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अंदाज या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिले आहे शंकर जयकिशन यांनी.

गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आप आए बहार आई या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं लक्ष्मीकांत पेरेलाल.

अनुराधा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रवी शंकर यांचं. आपण ऐकत आहात गीत बहार, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अमर अकबर अँथनी या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: यासोबतच आजचा गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे ठीक 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: 12 वाजता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा.

0: योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याला जोडणारा एक सुंदर सेतू. आज जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस लाखो लोकांच्या जीवनात आरोग्य आनंद आणि सकारात्मकता घेऊन आलाय. पण श्रोते हो मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, विचार करा. याचं उत्तर तर तुम्हाला कार्यक्रमातच मिळणार आहे, आणि नाहीच मिळालं तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला मी सांगणारच आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आता आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, गेल्या काही वर्षात आपण बघतो की 21 जून हा योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या देशामध्ये साधारणपणे 2015 पासून साजरा व्हायला सुरुवात झाली, तर या दिवसाबद्दल काय सांगाल?
2: सर, 2015 पासून आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये योग दिवस हा 21 जूनला साजरा करण्याची परंपरेला सुरुवात झाली. आणि एक योग शिक्षक आणि योगाचे जे योगाचार्य आहेत पूर्ण भारतातील, त्यांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आणि या दिवसाच्या निमित्ताने योग हा घराघरापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की हा सध्या योगाचा सुवर्ण काळ असा म्हणावा लागेल, कारण की आतापर्यंत जी साधना ही भारतापर्यंत सीमित होती तिने समुद्र ओलांडलाय आणि देश विदेशामध्ये योग दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला सुरुवात झाली. कारण की योग हा कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा असा भेदभाव न करता हा पूर्ण मानवासाठी आहे.
1: बरोबर.
2: म्हणूनच कदाचित यंदाची जी योग दिवसाची थीम आहे ती योगा फॉर ह्युमॅनिटी आहे.
1: सर, योग हा मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे, पण योग करण्याच्या काही पद्धती असेल, त्याचे काही प्रकार असतात का?
2: योगाचे अशा वेगवेगळे प्रकार आहेत. भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्म योग आहे. आणि जर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन केलं तर या सर्व योगाचं एक परिपूर्ण ज्ञान तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तर मिळणारच आहे. परंतु योगाचं खरं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वेद, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांमधून जे काही योग आला आहे त्याचा जो निचोड आपण म्हणूया, ते सर्वात अगोदर महर्षी पतंजलींनी त्याची निर्मिती केली आणि हा वेद आणि उपनिषदांमधला योग त्यांनी एकत्र केला पतंजली योग सूत्रामध्ये. त्यानंतर घेरंड ऋषींनी घेरंड संहिता लिहिली, हठयोग स्वामी सातवाराम यांनी हे ग्रंथ लिहिले आणि मग या योगाला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. फिलॉसॉफिकल दृष्टिकोनातून योग हा एक फिलॉसॉफी आहे. आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अष्टांग योग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीपर्यंतच्या.
1: सर, तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की योग हा आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये होता, मग अध्यात्म आणि योग याचा काही संबंध आहे?
2: खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला योग साध्य करावाच लागणार आहे. आणि मी पुन्हा तुम्हाला भगवद्गीता याच्याकरता सांगतोय की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला हाच सल्ला दिला होता की योगी हो, योगी झाल्यावरती तुझ्या मनातले सगळे प्रश्न सुटतील आणि तुला एक शाश्वत मार्ग सापडेल. आणि भगवद्गीतेचाच अजून एक कोट देतो की योगाचा जर परिपूर्ण अर्थ आपल्याला विचारात घ्यायचा आहे की योग म्हणजे काय, अनेकांचे अनेक प्रश्न असतात. सर्वात कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांचा की योग म्हणजे नेमकं काय, तर भगवद्गीता असं म्हणते योग कर्मसु कौशल्यम, अर्थात तुम्ही जे कर्म

0: करत आहात त्या कर्मामध्ये तुमचं कौशल्य येणे, कौशल्य रीतीने तुम्ही ते कर्म करणे, आसक्ती न ठेवता कर्म करणे म्हणजेच योग म्हटलेलं आहे. मग डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, गृहिणी असो, प्रत्येकाच्या जीवनाशी हा योग निगडीत आहे, प्रत्येकाच्या कर्माशी योग निगडीत आहे. म्हणून अध्यात्म आणि योगाचा फार जवळचा संबंध आहे. पुन्हा सांगेल की अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. मग महर्षी पतंजली म्हणतात योग चित्त वृत्ती निरोधा, तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आहे.
1: बरोबर.
0: स्वामी सत्वाराम असं म्हणतात की मन आणि प्राण यांची एकी म्हणजे योग, आत्मा आणि परमात्म्याची एकी म्हणजे योग. म्हणजे एकरूप होणे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत, जशी पाण्यामध्ये मीठ टाकल्यावरती मिठाचं अस्तित्व उरत नाही, ते एक जीव होऊन जातं पाणी आणि मीठ. त्याप्रमाणे तुमच्या मनाला तुमच्या आत्म्याशी, आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होणे, एक जीव करून घेणे म्हणजेच योग आहे. आणि म्हणून योग आणि अध्यात्म हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.
1: सर, शरीरावर किंवा मनावर नियंत्रण म्हटलं की श्वासाचं प्रमाण आलं, आणि प्राणायाम आणि योग यामध्ये फरक आहे का?
0: अजिबात नाही. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हटलंय की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान या ज्या पायऱ्या आहेत तशा आसन करून शरीर दृढ झाल्यानंतर, सुदृढ झाल्यानंतर मनाला नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. मी वारंवार तुम्हाला ग्रंथाचे कोट देईल, कारण की आपल्या ग्रंथांमध्ये खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. स्वामी सातवाराम असं म्हणतात चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. अर्थात जसा तुमचा श्वास चालेल तसं तुमच्या मनाची स्थिती असेल. आणि मनाला जर लय करायचं आहे, मनावर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे, तर तुम्हाला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल, तर तुम्ही तुमचं मन नियंत्रित ठेवू शकतात. म्हणून प्राणायाम सांगितलेले आहेत.
1: सर, योगाची काही आसनं असतात?
0: भगवान आदिनाथ महादेव म्हणजे योगाचे खरे रचयिता, प्रथम उद्गाता किंवा योगाचे परमगुरु आपण म्हणू की ज्यांनी योगशास्त्राची निर्मिती केली, तर या योगशास्त्राचे निर्मितीकार जे आहेत ते भगवान शिव यांना मानलेलं आहे. आणि त्यांनी 84 आसनांचा उल्लेख केलेला आहे की मनुष्याने ही 84 आसनं करावीत. त्यात स्वामी सत्वारामांनी त्यापैकी 15 आसनांना महत्व दिलं, महर्षी गेरंडेंनी 32 आसनांना महत्व दिलं, तर पतंजल म्हणतात की स्थिरम सुखम आसनम, जे स्थितीमध्ये तुमची स्थिरता आणि सुखकारकता असेल ते तुमचं आसन. मग आजच्या युगाचा जर विचार केला, आता ही ग्रंथ फार पूर्वी पुरातन लिहिले गेले, जवळपास 2000 वर्षा पहिले, 500 वर्षा पहिले ही सगळी ग्रंथ लिहिल्या गेली.
1: बरोबर.
0: आता 21वं युग सुरू आहे, विज्ञानाचे युग सुरू आहे. मग या विज्ञानाच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण सर्वसामान्य लोकांना याबद्दलचं आपण महत्व सांगतो, पटवून देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हे सर्व लोक याची पुरावे मागतात. उदाहरणार्थ सांगतो की पवनमुक्तासनासारख्या एखाद्या छोट्या आसनामुळे वायुविकार दूर होऊ शकतात. मग याचे काय पुरावे आहेत? ग्रंथात सांगितलंय म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये हे खरं होतं का? म्हणून वैज्ञानिक पुरावे देण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संस्था कार्यरत आहेत. कैवल्य धाम सारखी एक संस्था आहे की जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आसनांचे पुरावे देते. योग मीमांसा सारखे असे अनेक नियतकालिक सध्या योगावरती निघत आहेत. आणि मग वयोमानानुसार, प्रकृतीनुसार काही आसनं आहेत की जी केली पाहिजे. लहान मुलांना तुम्ही जर योगा शिकवायचं म्हटले तर त्याची पण एक वयाची अट आहे. म्हणजे जवळपास 12-13 वर्षानंतरच्या मुलाला, 14 वर्षाच्या नंतरच्या मुलाला तुम्ही योग शिकवू शकतात. वयस्क लोकांसाठी, ज्यांचं वय झालं आहे, ज्यांची फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती जर कमी असेल, त्यांना काही अस्थींचे विकार असतील, तर अशा लोकांसाठी सूक्ष्म क्रिया सांगितल्या आहेत. प्राणायाम हा सर्वांना चालण्यासारखा आहे, तर प्राणायाम सुद्धा कसे केले पाहिजे तर शांत बसून आणि शांततेने श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करून तुम्हाला प्राणायाम करायचे आहेत. तर निश्चितच आसनं खूप साऱ्या प्रकारची आहेत, पण ती वयोमानानुसार करावी, आपल्याला झेपेल, आपल्या प्रकृतीनुसार करावी असा मी आपल्या माध्यमातून नक्की सल्ला देईल. बऱ्याच वेळेस असं होतं आणि माझ्या बघण्यात पण आलंय की आपला शेजारचा व्यक्ती कशा प्रकारचं आसन करतो तसाच अट्टहास आपण करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा वेळेस आपण हे नक्की विसरतो की त्याच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये फरक आहे, त्याच्या शरीराची रचना माझ्या शरीराची रचना वेगळी आहे. तो जे काही आसन करू शकतोय कदाचित आपल्याकडनं होणार नाही, पण आपण तसा अट्टहास करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मसल्स इंजर्ड होऊ शकतात, कुठेतरी त्रास होऊ शकतो, याचा पण विचार केला गेला पाहिजे. तर एकंदरीत वयाच्या अनुषंगाने, आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे आपण आसनांची निवड करावी, आणि हे करत असताना योग्य गुरु यांचं मार्गदर्शन आपण घ्यायलाच हवं.
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
0: जर तुम्ही योग पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं. तुमच्या शरीरामध्ये असलेले वात, पित्त, कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवता. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्त धातू आहे, रस, रक्त, अस्थि, मेद, मज्जा,

0: शुक्र या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे, योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते, इतकं योगशास्त्र हे महान आहे. योगामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर विश्वास ठेवा, योगासाठी तुम्ही जितकी वेळ द्याल ना त्यापेक्षा कैक पटीने योग तुम्हाला पुन्हा परत करणार आहे. तुमचं स्वास्थ्य तुम्हाला देणार आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला देणार आहे, तुमच्या भावनांवर तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवण्याची कला तुम्हाला योग देणार आहे. धन्यवाद.
1: योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: मैत्रिणींनो, स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. घर, नोकरी, मुलांचा सांभाळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना ती अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. अशा वेळी संतुलित आहार आणि नियमित योग तिच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. योग मनाला शांतता, सकारात्मकता आणि मानसिक स्थैर्य प्रदान करतो. योगामुळे शरीर लवचिक राहतं, ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्कार सर,
1: आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद सर.
1: सर्वप्रथम मॅडम मला हे सांगा की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जातो आणि सतत धावपळ करत असतो, तर त्याला त्याचं शरीर तंदुरुस्त राखण्यात किंवा त्याच्या शरीराचं स्वास्थ्य राखण्यात योग मदत करू शकतो?
2: सध्याचं खरंच जीवन जसं तुम्ही म्हटलं तसं धावपळीचं झालेलं आहे.
1: बरोबर.
2: आणि खरं पाहिलं तर हुने देखील हेल्थची व्याख्या हीच केलेली आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इंटलेक्च्युअल, इमोशनल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मिअरली ॲबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. अर्थातच आपलं जे हेल्थ आहे किंवा आपलं जे आरोग्य आहे ते म्हणजे केवळ शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नाही, तर हुने त्यात इतरही म्हणजे जसे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक, इंटलेक्च्युअल, इमोशनल, भावनिक आणि सामाजिक सुद्धा त्यात ॲडिशन केलेले आहेत. तर योगाचा ह्या सर्व आस्पेक्टवर खूप छान आपण उपयोग होऊ शकतो. योग म्हणजे केवळ आसनं करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग नाहीये. तर योग हा आपल्या आपण दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे आहे. ऍज अ दिनचर्या आपण योग आपल्या जीवनात जर उतरवला तर आपण ह्या सर्व गोष्टींवर आपलं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो.
1: साधारणतः योगासनं करण्यासाठी आपण जो आहार घेतो त्या आहारानंतर किती काळानंतर योगासनं करायला हवी किंवा आहाराच्या अगोदरची किंवा आहाराच्या नंतरची योगासनं असा आपण असे प्रकार करू शकतो का?
2: कोणतेही आसनं किंवा कोणताही व्यायाम हा आहार घेण्याच्या पूर्वी म्हणजे अनशनपोटी करावा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना कोणतेही आसनं, व्यायाम किंवा आसनं केले तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आहार घेण्यापूर्वीच योगासनं करावीत किंवा व्यायाम करावा. फक्त आहार घेतल्यानंतर एक वज्रासन असं आसन आहे की जे तुम्ही आहारानंतर लगेच करू शकतात, ज्याच्यामुळे तुमची पचन शक्ती सुधारते, तुमचं खाल्लेलं अन्न पचन होतं व्यवस्थित. त्याच्यामुळे तेवढं एकच आसन तुम्ही खाल्ल्यानंतर करू शकतात. आणि साधारण जेवणानंतर जर तुम्ही म्हणाल तर साधारण 5 ते 6 तासांचा गॅप निश्चित हवा. तेवढ्या वेळात आपलं अन्न पचायला मदत होते. अन्न पचन झालेलं असल्यामुळे आपल्या शरीराला लाघवता येते, म्हणजे शरीर लघु झालेलं असतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो.
1: एखाद्या वेळेस अजीर्ण होते, अन्न पचल्या जात नाही किंवा जड अन्न जाते, तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर

0: परिणाम होऊ शकतो.
1: निश्चितच, कारण जेव्हा तुम्ही आसन करतात किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हा तुमचं पोट रिकाम असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उठल्यानंतर प्रातः काळी करण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा अजीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेवलपर्यंत, म्हणजे जे योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे, तम स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे, ती नाही तुम्ही करू शकत. त्याच्यामुळे अपचनाचा आणि त्याचा निश्चितच त्रास होतो.
0: योगाने किंवा व्यायामाने आपली शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य साधलं जातं, पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण आपलं तंदुरुस्त आहे असं म्हणू शकत नाही. मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं. ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
1: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे काय तर जोडणे.
0: बरोबर.
1: जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे.
0: बरोबर.
1: आपण जोडलं कशाद्वारे जातो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अष्टांग योगात 8 अंगांचा विचार केलेला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक, आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी, पतंजली ऋषींनी त्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सर, मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाहीये दुसरा.
0: सर्वात शेवटी तुम्ही योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा?
1: संतुलित आहारात सर्वात महत्वाची गोष्ट, जे आजकाल फास्ट फूडकडे सगळं पुढची पिढी चालली आहे, तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता काळानुसार आपण टोटली बंद नाही करू शकत, कारण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ऍक्सेप्टही कराव्या लागतात. त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल, 15 दिवसातनं, 8 दिवसातनं एकदा ठीक आहे. पण जर तुम्ही रोजच पॅक फूड खाता आहेत, रोजच फास्ट फूड खातायत, तर ते चुकीचं आहे. शक्यतो अन्न हे ताजं असावं, म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीज मधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्याच्यानंतर वरण भात, भाजी, पोळी असा चौरस आहार असावा. आणि सगळ्यात महत्वाचं, सीझनल फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं हे याचा आहारात जरूर समावेश असावा. जनरली आजकाल काय होतं, वर्षभर सगळे फळं मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझनल आहे ते खाण्याकडे जर आपण कल ठेवला तर ते जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर सगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. म्हणजे थोडक्यात आपला संतुलित आणि चौरस आहार असावा. आजकाल सर कॅलरीज आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं, डाएटच्या नावाखाली इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं मिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याचदा भुकेलं ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा जेवण करावं. शक्यतो संध्याकाळचं जेवण जर सूर्यास्तापूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन यात ते शक्य नाहीये. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाहीये तर आहार तुम्ही कसा घेत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ताट घेतलंय, समोर टीव्ही चालू आहे, ताटात काय माहितीच नाहीये आणि आपण जेवतोय, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबल चेअर जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्ष तुमचं जेवणाकडे असायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे. आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारीचं मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत, पण यांचा इतका इम्पॅक्ट होतो, तो लॉंग टर्म असतो, लगेच लक्षात येत नाही, पण याचा खूप छान, खूप इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि तिसरी गोष्ट, शांततेने आणि अन्न चावून चावून खावं. आणि सगळ्यात महत्वाचं, उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म, हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तीच, आई तू असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत आपण, त्यात कशा समिधा टाकल्या जातात तसं अन्न आपण समिधा म्हणून टाकतो आहे हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.
0: योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी जळगावतर्फे मी आपला धन्यवाद मानतो.
1: धन्यवाद सर.
2: योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: सखींनो, निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि आनंदी जीवनासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार आणि योगाचा समावेश करणं ही काळाची गरज आहे. कारण स्वतः निरोगी असलेली स्त्रीच कुटुंब आणि समाजाला सशक्त बनवू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं आपण सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करूया आणि निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करूया. आणि आता श्रोते हो मैत्रिणींनो, वेळ झाली आहे सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात 21 जून 2015 रोजी झाली. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा दिवस आज संपूर्ण जगाला एकत्र आणतोय. तेव्हा सखींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण अशा एका जिद्दी, मेहनती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी वयाच्या 60 नंतरही आपली स्वप्न जपली आणि ती पूर्णही करून दाखवली. राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या छाया तायडे आज आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचा हा प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांच्या यशामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तेव्हा मैत्रिणींनो, स्वागत करूया ताईंचं. छाया तायडे ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. ताई, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन या यशाबद्दल. आणि तुम्हाला हे यश मिळालेलं आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय?
1: यश मिळाले, मला खूप समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. माझ्या बरोबर माझ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला, कारण हे यश मला सहज मिळालेलं नाहीये. मी जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून स्पोर्टमध्ये आहे, म्हणजे खेळ खेळते आहे. मग जिल्हास्तरीय खेळून झालेलं, राज्यस्तरीय झालं आणि राष्ट्रीय स्तरावर पण मी गुंटूर, चेन्नई, मणिपूर, इम्फाळ, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग मी नोंदवला आहे. परंतु मग मला

0: पाहिजे तसे यश मिळत नव्हते. यावेळी जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा शिर्डी येथे पार पडल्या त्यानंतर मग मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी केली, सराव करत राहिली मी. हा, चंदीगडला होणार होत्या ह्या स्पर्धा, तर मग सराव करायचा कसा, आपलं आधी नेमकं चुकत कुठे होतं हा शोध मी घेतला. आणि 5 किलोमीटर आपण किती वेळामध्ये येतो तर ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल याकडे मी लक्ष दिले आणि मला यश मिळालं, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे.
1: वा, खूपच छान ताई. मग ताई, आता तुम्ही हा खेळ खेळता आहात, तुम्हाला खेळाची आवड आहे, तुम्ही पूर्ण देशभरात सगळीकडे जाऊन आले आहे या स्पर्धांसाठी, मग खेळाची आवड तुम्हाला नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली?
0: खेळाची आवड म्हणजे आम्ही पूर्ण कुटुंब कल्याण भिवंडी रोडच्या तिथे कोणगाव म्हणून गाव आहे छोटेसे, तिथे आम्ही राहत होतो. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथेच जळगावमध्ये त्याच्या पत्नी समवेत स्थायिक झालेला आणि माझ्या मुलीचंही लग्न होऊन मुलगी सासरी होती, तर मग आम्ही दोघेच तिथे राहत होतो. परंतु अचानक माझ्या पतींना डेंग्यूची लागण झाली आणि डेंग्यूमुळे ते 2012 साली मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. या घटनेने मी पार खचून गेले. मुलगा माझा जळगावला घेऊन आला सगळं सामानासहित कायमस्वरूपी, पण मग मी इथे सारखी विचारात असायची, तास न तास एका ठिकाणी बसून असायची, जेवणं केलं का तिथेच बाजूला ताट सरकवायचं आणि बसायचं, आठवण आली का मी रडायची. मुलाने सुनीने मला खूप समजवले की आई आता पप्पा तर गेलेच आहे, तू पण तोच मार्ग धरलाय का अशी करते, तू काळजी घे तब्येतीची. परंतु असं बोलल्यावर मला आणखी खूप रडू यायचं. मग मुलगा समजवायचे नेहमी असंच चालू असायचं, पण मग या गोष्टीने काय झालं, माझ्या आरोग्यावर परिणाम झाला, माझे वजन वाढत गेले, मला जिना वगैरे चढताना दम लागायला लागला. मग मुलगा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. मग डॉक्टरांनी मला चेक केल्यावर सांगितलं की यांना बीपीचा त्रास चालू झालाय म्हणे, पण मग गोळ्या दिल्या तर आटोक्यात येऊन जाईल, त्यासाठी यांनी रोज थोडंसं फिरलं पाहिजे. मग मी मुलाने मला सांगितलं चल आई आपण फिरत जाऊ. मग मुलगा मला थोडे दिवस सोबत घेऊन गेला, म्हणजे 1-7-8 दिवस मी ते चालली, पण मग त्याच्यानंतर माझे गुडघे दुखायला लागले. मग गुडघे दुखायला लागल्यानंतर मग हाडांच्या डॉक्टरकडे नेलं. मग हाडांच्या डॉक्टरकडे तिकडे माझी ट्रीटमेंट चालू केली, पण काही पाहिजे तसा फरक पडत नव्हता. डॉक्टरही आम्ही 1-2 असे चेंज केले. मग त्यानंतर डॉक्टरांनी गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिली माझ्या.
1: बरं.
0: हा, इंजेक्शन दिली, त्या इंजेक्शनाने मला थोडं 2-4 महिने फरक वाटायचा. असं 2 वेळेस मी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेतले, दोघी गुडघ्यांमध्ये. हा, मग तिथं तात्पुरता फरक पडतो, पण असं बऱ्याच ठिकाणून मग असं ऐकायला मिळालं की ते इंजेक्शन घेणं बरं नसतात, त्याच्याने आणखी जास्त प्रॉब्लेम मध्ये याल. मग काय करायचं, मग परत ते गुडघे आणि पाय माझे दुखायला लागले. मग परत डॉक्टरकडे गेले असता मग डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम तुमचं हाडांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. मग पुण्यावरून दर 14 तारखेला 1 महिन्यात प्रत्येक महिन्याला डॉक्टर यायचे हाडांचा ठिसूळपणा चेक करण्याकरता. मग त्यावेळी मी तिथे गेली आणि त्या मशीनमध्ये माझा पाय टाकला हाडांचा ठिसूळपणा चेक करण्यासाठी, तर तिथे टप्पे होते, हिरवा रंग, पिवळा रंग आणि लाल रंग. तर माझा पाय त्या मशीनमध्ये टाकल्यावर तो बाण अगदी लाल रंगाकडे गेला. लाल रंगाकडे गेला. मग तो त्यांनी रिपोर्ट तयार केला, मग आम्ही परत डॉक्टरांकडे गेलो. मग तो रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणाले की तुमचे हाडं खूप प्रमाणात ठिसूळ झालेले आहेत, तर ह्या हाडांना मजबूती आणण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करावं लागेल. मग मी घरी आली आणि मग जॉगिंग करायला लागले. 3-4 महिने जॉगिंग करत राहिले मी. माझं जे रुटीन होतं ते चालू होतं, चालणं धावणं थोडं थोडं. मग त्यामध्ये माझं वजन कमी झालं थोडंफार. वजनही कमी झालं आणि माझ्या पाय दुखणंही कमी झाले. मग 4 महिन्यानंतर तो हाडांचा ठिसूळपणा परत चेक करण्यासाठी आम्ही गेलो. मग जेव्हा तो हाडांचा ठिसूळपणा चेक केला तर त्या मशीनमधील बाण डायरेक्ट हिरव्या रंगाकडे गेला.
1: खूपच छान.
0: हिरव्या रंगाकडे गेल्यानंतर मग मला वाटलं की 3-4 महिन्यापूर्वी ही टेस्ट केली असता आपण तो बाण लाल रंगाकडे होता आणि आता हा हिरव्या रंगाकडे केला. मी एवढं वेगळं काय केलं नव्हतं, मी चालणं आणि धावणं हे केलेलं होतं, पण त्याच्याने जर एवढा फरक पडतो तर मग हे का नाही केलं पाहिजे. हा, तर मग मी ते धावणं आणि चालणं खऱ्या अर्थाने मी धावपटू झाली ती तेव्हापासूनच मला धावण्याची आणि चालण्याची आणि खेळाची आवड निर्माण झाली.

0: वा, खूपच छान ताई, तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगितला आणि तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली ते सुद्धा तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला सांगितलं. आणि मग आता तुम्ही देशभरामध्ये विविध स्पर्धेंमध्ये सहभाग नोंदवला, मग त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली?
1: प्रेरणा म्हणजे मला, आम्ही, आमचं कोणगाव आहे, तिथे मी आमच्या घराच्या संदर्भात काही कामानिमित्त गेली होती. तर तिथे गेल्यानंतर पटांगणावर मी त्या दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या घरी राहिले आणि दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले सवयीप्रमाणे. मग तिथे कोण गावातील एकनाथ पाटील अण्णा, की मी आम्ही ओळखतो त्यांना, तर ते 72 वर्षाचे गृहस्थ, ते सुद्धा तिथे आले होते फिरायला. ते मास्टर ॲथलेटिक म्हणून ग्रुप आहे, म्हणजे तो 30 वर्षापासून ते अगदी 100 वर्षापर्यंत कुणीही त्यामध्ये भाग घेऊ शकतं. तर ते त्या मास्टर ॲथलेटिकमध्ये सहभाग घेत असत. ते परदेशातही जात होते, म्हणजे जातात आता पण. त्यांचे कधी कधी तिकडे कोणगावामध्ये बॅनर लागत असत हे ऐकून मला माहिती होते. तर मग मी तिथे वॉकिंग करायला लागले. चालता चालता ते अण्णा माझ्याजवळ आले, एकनाथ पाटील अण्णा. तर ते म्हणाले की मॅडम, तुमचा चालण्याचा स्पीड तर खूपच छान आहे, तर तुम्ही मास्टर ॲथलेटिकमध्ये भाग घ्याल का? थोडक्यात त्यांनी मला समजवून सांगितले. तर मग मी मुलाला सांगितलं की महेश, अरे अण्णा भेटले होते अण्णा मला असं म्हणत होते. तर मग म्हणे, आई काही हरकत नाही, तू स्पर्धेत भाग घे. त्या स्पर्धेत भाग घेतल्याच्या निमित्ताने तुझं रोजचं चालणं फिरणं राहील. मग मी अण्णांना सांगितलं आणि मग अण्णांनी मला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सहकार्य केलं आणि पहिली स्पर्धा माझी 2016 साली यवतमाळ येथे पार पडली, यशस्वीरित्या पार पडली. आणि त्यानंतर मग साडीमध्ये माझी पहिली स्पर्धा, मी साडीमध्येही धावते मॅडम. ज्या माझ्या प्रायव्हेट ज्या ऑर्गनाईज करतात मॅरेथॉन, त्या मॅरेथॉन मी धावते. त्या मॅरेथॉन म्हणजे मी साडीत धावते, कारण माझी प्रॅक्टिसच साडीमध्ये झालेली आहे. हा, तर मग तिथे मी साडीमध्ये धावते. तर पहिली आपली 31 ऑक्टोबर 2017 साली एकता दौड म्हणून सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन केलेले होते. मग त्या एकता दौडमध्ये मी स्वतःहून सहभागी झाले होते. हा, आणि मग जेव्हा ती एकता दौड झाली आपल्या स्टेडियमच्या तिथे, ती सांगता झाली, हा, मग तिथे फोटो वगैरे काढण्यात आले. तर सर्वात पुढे म्हणजे माझ्या पुढेही तरुण मुलं होती, पण मग लेडीजमध्ये वगैरे मी पुढे होती. हा, तर मग तेव्हा दूरदर्शनवर वगैरे ते 2 दिवस बातम्यांना दाखवत होते. हा, तर मग ही जो प्रेरणा मला मिळाली आहे ते कोण गावातील आपल्या एकनाथ पाटील अण्णांकडून मला ती प्रेरणा मिळाली आहे.
0: खूपच छान ताई, तुम्ही आता सांगितलं की 2017, आता 2026 आहे, म्हणजे 9 वर्षांपासून तुमचा हा सराव सुरू आहे आणि तुम्ही निरनिराळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवता आणि तुम्ही धावण्याचं यश, एक सांगितलं यश तुम्हाला मिळतच आहे, पण एक वैशिष्ट्य तुम्ही जे सांगितलं की तुम्ही साडीवर धावतात,
1: हो,
0: म्हणजे ही खरंच एक नवलाईची गोष्ट आहे की धावणे म्हणजे सहज आपण साडी घालतो, आपली साडी अटकते पायामध्ये, आपण पडण्याची भीती असते. मग हे कसं काय सांगाल ताई तुम्ही याबद्दल?
1: मी हेच सांगेल की जेव्हा मला डॉक्टरांनी जॉगिंग करायला सांगितलं, इथे नातेवाईक आमचे भरपूर आहे जळगावमध्ये, आजूबाजूलाच माझे नात्याने जाबाई लागतात ते सुद्धा आहे. तर मला थोडस ते अवघडल्यासारखं वाटायचं की पॅन्ट शर्ट कसं काय घालणार. तर मग मी प्रॅक्टिसच साडीमध्ये केली. थोडी मिऱ्या थोड्या वरती असायच्या माझ्या, पण मग मी साडीमध्ये प्रॅक्टिस करायला लागली आणि मला त्या ड्रेसपेक्षा साडीमध्येच आरामशीर वाटतं, सवय झाली त्या. मग अनेक मॅरेथॉन मी आजपर्यंत साडीमध्येच पूर्ण केलेले आहे. मास्टर ॲथलेटिक मध्ये साडी चालत नसल्यामुळे तिथे मला पॅन्ट शर्ट घालावं लागतं.
0: ताई, आता 5 किलोमीटर चालणं आणि 3 किलोमीटर धावणं या स्पर्धांमध्ये तुमचा अनुभव कसा होता? आता चालणं आणि धावणं तुमच्या सोबत, तुमचे सहभागी स्पर्धांमध्ये जे तुमचे कॉम्पिटिटर सुद्धा असतील, मग तो अनुभव तुमचा कसा होता?
1: अनुभव खूपच छान होता मॅडम. चंदीगडला जेव्हा स्पर्धा झाल्या, छान थोडा थोडा पाऊस पडत होता आणि तेव्हा आमच्या स्पर्धा चालू झाल्या. आता असं चालणं फिरणं नॉर्मल आणि स्पर्धेत चालणं धावणं याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एकच ध्येय असतं की आपल्याला
0: जिंकायचं
1: आहे. आणि त्या जिंकण्याच्या दृष्टीने माझा मी सराव यावेळेस केलेला होता. कारण मी आधी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय स्पर्धा मी बऱ्याच वेळा खेळले होते. हा, पण मग 2 नंबर पर्यंत मी थांबलेले होते, पण 1 नंबर मला मिळालेला नव्हता. मग त्यासाठी मी ह्यावेळेस खूप प्रयत्न केलेला होता. तर खूप छान आनंद होता, खूप म्हणजे मला खूप बरं वाटलं.
0: आणि ती तुमची जिद्द तुम्ही कायम ठेवली?
1: माझी जिद्द, माझी चिकाटी. मला सर्वजण माझे खूप कौतुक करत असतात मॅडम की ह्या वयामध्ये, की ज्या वयामध्ये पाय दुखतो, कंबर दुखते, डायबिटीस आहे, बीपी आहे, हे सगळं ह्या वयामध्ये असतं. पण मी एक ह्या

0: आजारपणातून हा जो मला मार्ग मिळालेला आहे याच्यातून म्हणजे मला असं वाटतं की जर आपण हे अंगी
1: हो
0: केलं तर अगदी आजारापासून आपण बाजूला होऊ शकतो,
1: हो
0: दूर सारू शकतो आपण.
1: खूपच छान. खरंच तुमच्या यशा मागे कोणाचा सर्वात मोठा पाठिंबा आहे?
0: माझ्या यशा मागे माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्याने जर मला वेळीच आजारपणातून बाहेर काढले नसते, कारण मी थोडक्यात सांगितलं की माझ्या मुलाने माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आहे, तर त्याने जर का त्यावेळेस माझा वेळोवेळी उपचार वगैरे डॉक्टरांनी जे सांगितलं चालायला जा धावायला जा या गोष्टींकडे कदाचित लक्ष दिलं नसतं तर आज मी इथे नसते. तर माझ्या मुलाचं खूप सहकार्य आहे. माझी सुनही माझी खूप काळजी घेते, जेवणाचं वगैरे लक्ष देते, कारण माझं दुपारचं जेवण म्हणजे सकाळी 10 वाजेला असतं आणि रात्रीचं जेवण माझं 6 वाजता असतं, त्यामुळे माझ्यामुळे तिला लवकर स्वयंपाक करावं लागतं असं. त्या सुनही माझी खूप काळजी घेते आणि माझ्या नातीही मला खूप प्रोत्साहन देत असतात. 1 8 वर्षाची आहे, 1 15 वर्षाची आहे, हा तर त्याही नेमकी स्ट्रॉंग आहे मातू असं आहे, त्याच्याने मग मला मी त्यांच्या एवढी होऊन जाते म्हणजे. हा आणि मुलगा माझा जशी मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली, कुठे बाहेर गावी जर स्पर्धा असेल तर त्या गावात रिझर्वेशन करून देणं, त्या मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन करणं हे माझा मुलगा वेळोवेळी करतो. मला स्टेशन पर्यंत नेणं आणणं हे सगळं तो करत असतो. तसंच माझी मुलगी आणि माझे जावई यांचा देखील मला पाठिंबा आहे. कल्याणकडे जर का मॅरेथॉन असल्या तर मग मुलीचा फोन येतो, आई इथे इथे मॅरेथॉन आहे, तू आहे, तू धावशील का? तर मग मला जर का सोयीचं वाटलं तर मग मी सांगते हो ग प्रिया येईल मी. मग ती लगेच ते मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन माझे जावई करतात असं. आणि नातू आहे मुलीला, एक मुलगा आहे, तो देखील माझी मा स्ट्रॉंग आहे. आजीला म्हणजे मला मा म्हणतात ते. हा माझी मा खूप स्ट्रॉंग आहे. मा माझ्या मित्रांना तुझं खरंच वाटत नाही ग की तू धावू शकते, आता काय करू, माझ्याकडे मोबाईल नाहीये, नाही तर तुझं सगळं मी त्यांना दाखवलं असतं असं माझा नातू पण माझं खूप कौतुक करत असतो. मला कोणत्या पदार्थातून प्रोटीन मिळेल कारण तू धावते, तुझे मसल्स जातात मा, तर तुला ही ही रेसिपी मी तुला पाठवतो, ही तू कर, याच्याने तुला प्रोटीनची तुझी पूर्तता होईल असं मला वेगवेगळ्या रेसिपीज तो पाठवत असतो. परिवारामुळेच मी हे करू शकले.
1: ताई अगदी तुमचं. ताई आता सराव करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात?
0: सराव करताना मॅडम जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हाडांच्या ठिसूळपणासाठी म्हणजे हाडांना मजबूती येण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करायला लागेल, आता ह्या वयामध्ये जॉगिंग कसं करायचं, तर मग मी काय केलं, मी घरी आली आणि मग 1-2 दिवस तर काही दुर्लक्षित झालं, पण मग नंतर मी माझ्या बेडरूममध्ये वरच्या बेडरूममध्ये गेली आणि मग तिथल्या तिथे मी गोलगोल गोलगोल जॉगिंग म्हणजे धावायला सुरुवात केली. हे माझ्या सुनबाईला कळालं आणि मग मुलगा शाळेतून आल्यावर तिने मुलाला सांगितलं की म्हणे आई ना पटांगणावर जात नाही, ते त्यांच्या बेडरूममध्येच धावता म्हणे, आवाज येत होता खाली. तर मग मुलगा म्हणाला की आई तू बेडरूम मध्ये का धावते, तू तिथल्या तिथे गोलगोल गोलगोल जॉगिंग करते धावते आणि पडली चक्कर आली तर मग काय करायचं. तर मग मी म्हणाली अरे महेश मला ना खूप लाज वाटते बाबा, त्या ग्राउंडला धावून नावं ठेवतील मला. तर म्हणाला की अगं आई तू हाऊस म्हणून मजा म्हणून तुला जॉगिंग करायचं नाहीये, तुला तुझ्या तब्येतीसाठी करायचंय, डॉक्टरांनी तुला सांगितलं आहे ना जॉगिंग करायला, मग ठेवतील लोक नाव तर ठेवू दे, पण तू उद्यापासून घरात जॉगिंग करायचं नाही, तू पटांगणावर जा आणि तिथे धाव. मला हे मुलाचं म्हणणं पटलं की मुलगा खरंच बरोबर म्हणतोय, आपण काही हौशे खातर तर धावत नाहीये. मग मी दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले आणि मी सुरुवात केली. माझ्या पुढे 5-6 गृहस्थ होते माणसं, ते चालत होते. मग मी मागून धावत, वजन वाढलेलं होतं त्यामुळे दम लागायचा थोडस, जरी धावलं हळूहळू तरी मला फुसफुस फुसफुस आवाज यायचा माझा. तर मग माझा तो आवाज त्या लोकांना आला आणि मग ते एकमेकांना त्यांनी असं मागे वळून बघितलं तर मी होती. तर मग ते एकमेकांना म्हणाले अरे इंजिन धूर सोडतंय, चला बाजूला व्हा बाजूला व्हा, हा रस्ता द्या इंजिनला रस्ता द्या. मला कळालं मॅडम की ही लोक मलाच नाव ठेवताय हसता आहे, पण मी एकही शब्द न बोलता मी पुढे निघून गेली. मग अशा प्रकारे कोणी महिला भेटल्या, मुलं भेटली की आओ ताई हे वय आहे का तुमचं धावायचं, कोणी म्हणायचं मावशी साडीमध्ये पाय अडकून पडून जाल तुम्ही, फ्रॅक्चर वगैरे होईल असं. मला एक नि अनेक बरंच थोडे दिवस मला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं, पण मग मी माझा जो नित्य नेम होता तो काही मी सोडला नाही. मी रोज जात होती आणि जॉगिंग वगैरे करत होती, पण मग थोड्या दिवसांनी काय झालं, माझ्या धावण्यात सुधारणा झाली, चालण्यात सुधारणा झाली आणि मग मी हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली. मग जेव्हा भाग घ्यायला लागली तर मग माझं पेपरला आलं मॅडम. पेपरला आल्यानंतर मग जे गृहस्थ मला नाव ठेवत होते हसत होते, मग तेच म्हणाले की मॅडम तुमचं ना

पेपरला बातमी आले, पेपरला बातमी आले, मला काही माहीत नव्हतं ते. सुरुवातीची गोष्ट सांगते मी. हो मॅडम, तुमचा फोटो पण आलाय आणि तुमची पेपरला बातमी आले. पुढे गेल्यावर, अहो ताई, तुमचं पेपरला वाचलं मी. कोणी म्हणतं, अगं बघितलं का त्यांच्या मिसेसला, ह्याच आहे त्या मावशी, त्या फोटो आलाय ना, तर ह्याच मावशी आहे. तर असं मग एक नि अनेक, जसं माझं मला आधी हसत होते, नावं ठेवत होती टिंगल टवळ.

0: आपल्याला सहन करावंच लागतं, त्याशिवाय नाही. आणि ताई आता तुम्ही म्हणताय जसं की तुम्ही जेव्हा आजारी होता तुमचं वय खूप होतं आणि आता तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, निव्वळ चालण्यामुळं केवळ धावण्यामुळं तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, त्याची तुमची आपोआपच आवड निर्माण होत गेली, तुम्ही विविध स्तरांवर स्पर्धेसाठी जायला लागले, मग ताई तेव्हाचं वजन आणि आताचं वजन काय
1: अगदी फरक आहे मॅडम? तेव्हा माझं जवळजवळ 75 ते 76 किलो वजन झालेलं होतं, आता माझं 58 ते 59 किलो वजन आहे.
0: म्हणजे खूप मोठा बदल झाला.
1: मला खूप बदल झाला जॉगिंगने करण्याने आणि चालण्याने, या सरावाने जेव्हा मी केलं हळूहळू स्पर्धा ही करायला लागली. तर मी काय सांगते, जो बाण तो जेव्हा त्या हिरव्या रंगाकडे गेला तेव्हाच माझा एवढा आत्मविश्वास वाढला की मग ते मी बंदच करू शकले आणि माझं शरीरच उठून म्हणजे ग्राउंडला जायचं. इच्छा जरी नसली की नाही बाबा आज थकला आहे, नाही अगं आई आता तू इतकी थकून आले, जाऊ दे आजच्या दिवस जाऊ नको, मुलगा म्हणायचा माझा, नाही रे महेश गेलं पाहिजे.
0: पण आता तुमचं वय तुम्ही म्हणताय 60 वर्ष, तर 60 वर्षामध्ये आपण असं म्हणतो की आता नातवंडांना सांभाळवता आराम करू, आता घरामध्ये शांत निवांत राहू, पण जिथे हा विचार व्यक्ती करतो आहे तिथे तुम्ही खरंच यश मिळवता आहात आणि निरनिराळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवता आहात, तर याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक ताई. आता आजच्या महिलांसाठी विशेषतः मध्यम वयीन असो आणि ज्येष्ठ महिलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
1: मी मध्यमवयीन महिलांना हेच सांगेल मॅडम की डायरेक्ट धावा हे सांगणार नाही मी, पण तुम्हाला जी आवड आहे सायकल हा इतका छान व्यायाम आहे, सायकल सुद्धा चालवू शकता, योगा आहे, चालण्याचा व्यायाम आहे, जॉगिंग आहे, कारण महिलेने हे केलं पाहिजे आपल्या तब्येतीसाठी. कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे की मी ह्या चालण्या धावण्यातूनच माझं आरोग्य सुधारलं आहे. हा तर त्यामुळे मी हे सांगेल की तुम्ही तुमची आवड जपा, आपल्या तब्येतीसाठी आपण धावलं पाहिजे, कारण किती श्रीमंत असो किती पैसा असो पण जर आजारपण वगैरे लागलं तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे, तर मग आपण आपल्या आरोग्यासाठी तरी तेवढं केलं पाहिजे. आणि ज्येष्ठ महिलांनाही मी हेच सांगेल की निदान चालण्याचा तरी व्यायाम त्यांनी केला पाहिजे, असं जर का तेवढं केलं तरी तब्येतीसाठी म्हणजे बराचसा फरक पडतो. बीपी वगैरे नॉर्मल, डायबिटीस हे ज्या गोष्टी आहे ह्या त्यापासून लांब राहतो आपण, असं मी हे सगळं मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते.
0: हो ना, खरंच ना, खरंच ताई खूपच छान. आता ताई पुढील काळामध्ये तुमची अजून कोणती स्वप्न किंवा ध्येय आहेत का?
1: मॅडम माझी ध्येय आहे, माझं स्वप्न आहे, 10 वर्षापासून मी यामध्ये आहे, राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आता मी मला पाहिजे तसं यश मिळालंय, खूप आनंदी आहे मी पण माझा परिवार पण. पण आता माझ्या परिवाराची पण हीच इच्छा आहे की आई तू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली पाहिजे आणि माझंही ते स्वप्न आहे. आणि ते सर्वांच्या शुभेच्छा असल्या तर निश्चित पूर्ण होईल, मी प्रयत्न करेल असं मला वाटतं.
0: आता ताई तुम्ही वयाच्या 60 नंतरही हा खेळ खेळता आहात, धावता आहात, चालता आहात, निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात, तर मग ताई आता त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागतो, हे नित्य तुम्हाला सरावही करावा लागतो आणि त्यासोबतच मग तुमच्या आरोग्याकडे तुमचं आता ऑटोमॅटिक आरोग्य सुधारतं, तुमचा व्यायाम होतो त्यामुळं, पण मग तुमच्या खानपानाकडे की तुमच्या आहाराकडे तुम्ही कोणती विशेष काळजी घेतात मग?
1: मॅडम माझं शेड्यूल जे आहे तेच आरोग्याकडे नेणार आहे. पहाटे लवकर उठते मी, मिक्स असं कडधान्य असतं ते मोड आलेलं ते मी घेते, काही फळं असतात एखाद दुसरं फळ घेते आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करते.
0: आणि या वयात असं आपण म्हणतो की पचनशक्ती कमी झालेली असते, मग त्याबद्दल
1: मला असं म्हणजे वाटतं की मी जे खाते मॅडम मला ते व्यवस्थित पचतंय, मी असं अधे मध्ये अटर सटर असं काही खात नसते. माझा ठरलेला आहे व्यायाम माझा अगदी मॅडम, मी पहाटे जर पटांगणावर गेली ते 1.5-2 तास मला घरातून जाऊन घरी येण्यापर्यंत होतात, मग त्यानंतर मी थोडस घरातला आवरावर केल्यानंतर योगा असतो माझा, योगा करते मी 1.5-2 तास माझे योगामध्ये जातात.
0: बरं, तुम्ही व्यायामासोबत घरकामांनाही मदत करता?
1: हो हो, अगदी भाज्या निवडणं, माझ्या नातीचं हो करणं, तिला तयार करणं, स्वयंपाकाची आवड आहे, मी थोडंफार मदत करते सुनबाईला.
0: ताई आता तुमच्या यशामुळे इतर महिलांना कशी प्रेरणा मिळेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: मॅडम निश्चितच प्रेरणा मिळेल, मिळाली आहे आणि जोपर्यंत मी म्हणजे माझ्या याच्यातून त्यांना प्रेरणा मिळतेच, कारण आमच्या शेजारीच तर त्या मी जेव्हा जॉगिंग करायला लागले तर मग त्या कधी कधी फिरायला यायच्या सोबत, सोबत असायच्या, मागे पुढे असायच्या, पण मी जशी जॉगिंग करायला लागली धावायला लागली मग त्यांनी विचार केला बापरे ह्या तर माझ्या आईच्या वयाच्या आहे तर ह्या

0: धावतात तर मग मी का नाही. मग मला विचारपूस करायला लागल्या, मावशी तुम्ही काय खाता, मावशी तुमचं हे कसं काय आहे, तुमचं दुखत नाही का पाय वगैरे असं. तर मी म्हटलं नाही, दुखणं जाण्यासाठी तर मी हे करते आहे. तर मग त्या सुद्धा धावायला लागल्या आणि आपलं खांदेशरण पण 2017 साली चालू झालेलं आहे. मग त्या माझ्या सोबत खांदेशरण मध्ये पण सहभाग घेतात आणि पूर्ण करतात त्या यशस्वीरित्या. असं माझ्या बहिणीच्या नात सुना आहे, त्यांचे मला नेहमी फोन येत असतात की आजी मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे, तुम्ही काय काय करता कसं करता अशी नेहमी चौकशी असते. आणि माझ्यामुळे बऱ्याच जणी मॅडम चालायला लागले आहे, जॉगिंग करायला लागले आहे. साधं मी आता ग्राउंडवर जर गेली आणि कोणी जर नवीन लेडीज आलेल्या असल्या तिथे फिरायला, तर त्या मग मी धावत असते ना, तर मग माझ्या मागे त्या धावायला लागतात. तर आणि मग चौकशी करतात, मावशी मला ना लाज वाटत होती पण मग तुम्ही धावताय ना म्हणून मग मी पण धावते आहे. असं एक नियण एक एक भुसावळच्या मॅडम आहे, त्या भुसावळीला माझी नात प्रॅक्टिसला जाते मी तुम्हाला सांगितलं. त्या माझ्या नातीच्या जवळ आल्या, म्हणाली काय ग बाई मला पण ना धावण्याची वगैरे आवड आहे पण ना मला काही सोबतच मिळत नाही, कसं काय धावायचं ना. माझ्या नातीने सांगितलं माझी आजी रनर आहे म्हणे. ओ बापरे म्हणे, आजी रनर आहे, मला तुझ्या आजीचाच फोन नंबर दे म्हणे. मग माझा फोन नंबर त्यांनी घेतला, माझ्याशी संपर्क साधला, मला म्हणाल्या मला तुमच्या बरोबर हे चर्चा करायची आहे, मला भाग घ्यायचा आहे. आता त्या एक वर्षापासून त्याही सहभाग नोंदवता आहे आणि छान चालू आहे म्हणजे. तर त्या खूप माझं नाव काढतात की तुमच्यामुळे हे चालू आहे. आणि मी सर्वांना हेच सांगेल मॅडम की आपल्या तब्येतीसाठी आपण चाललं पाहिजे, जी आपली आवड आहे ती जोपासली पाहिजे. सायकलचा व्यायाम म्हणा, जो व्यायाम तुम्हाला आवडेल तो तुम्ही करा.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आपल्या महिलांना दिलेला आहे आणि तुमच्या या यशामागे नक्कीच यश पाहून सर्व मैत्रिणींना आपल्या महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
0: आणि मी एक सांगू इच्छिते मॅडम की हे जो मी करते आहे आजपर्यंत आणि आता जेव्हा मी राष्ट्रीय स्पर्धा खेळून आली तर तेव्हा खूप जंगी स्वागत माझं घरी करण्यात आलं. तर माझ्या मुलाचा मित्र परिवार, आमचे शेजारी कॉलनीतील सर्वजण, तर मी हेच सांगेल की सर्वांच्या शुभेच्छा प्रोत्साहन आणि माझं तर कुटुंब पूर्ण माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे, त्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच हे सगळं शक्य झालंय. माझे नातेवाईक आप्तेष्ट जेव्हा स्पर्धा होते आणि माझा मुलगा जेव्हा स्टेटस ठेवतो तर तेव्हा मला एवढे फोन येतात की काय सांगू. आम्ही आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे मावशी, आम्हाला आम्ही तुझ्यावर खूप प्राऊड फील करतो, असं खूप कौतुक करतात. तर मी खूप भारावून जाते या गोष्टीने, मला शब्दात सांगता येणार नाही असं आनंद होतो.
1: खरं आपण काय करतो आहे आणि आपल्या यशाचं आपल्या या कामाचं कुठे कौतुक होत आहे, आपल्याला इतकं यश मिळत आहे तर नक्कीच आपल्यावर कौतुकाचा वर्षा होतो. आणि
0: तर मग मी हेच सांगेल की मी माझं कुटुंब म्हणजे आमचे नातेवाईक आप्तेष्ट कॉलनीतील सर्व माझ्या मुलाचा मित्र परिवार या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद म्हणेल की तेही त्यांच्या शुभेच्छा प्रोत्साहन आणि माझी इच्छाशक्ती माझं करण्याचं त्यामुळे हे शक्य होत आहे.
1: मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण पाहिलं की वय हे केवळ एक आकडा आहे, खरी ताकद असते ती आपल्या जिद्दीमध्ये आणि आत्मविश्वासामध्ये. छाया तायडेताई यांनी आपल्या मेहनतीनं आणि चिकाटीनं सिद्ध करून दाखवलंय की योग्य इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून नक्कीच अनेक महिलांना नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल याची खात्री आहे. तेव्हा ताई, आज आपण आकाशवाणीत आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आपले जे अनुभव आपल्या यशामागचं कारण सगळं आमच्यासोबत तुम्ही सांगितलं आणि छान मनमोकळा संवाद आमच्याशी साधला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: मीही तुम्ही मला त्या योग्य समजलं आणि इथे बोलवून मला संधी दिली तुम्ही, त्याबद्दल आकाशवाणीचे आणि तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम.
1: थांबूयात ताई, नमस्कार.
0: नमस्कार.
1: राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, नियमित योग करा आणि आपलं आयुष्य निरोगी आणि ताणतणाव मुक्त बनवा. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह आणि नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम वनिता मंडळ श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन AIR आणि तसंच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे ठीक 1 वाजत आहेत. सुरुवातीला विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही संक्षेपित करू. त्यानंतर 1:40 भंडारा जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र, 3 प्रादेशिक बातमीपत्र आणि 3:56 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता वितरित करतील. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम.

0: असतोय की 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल आणि 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत. मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील. दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. 210 पेक्षा जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत. उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा

0: आज 68वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले. दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण होणार आहे. पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बँका, मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या तडजोडीविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती V. Mohan यांच्या पीठानं नोंदवलं. लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट UG 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज NTA देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत NTA मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट UG फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट UG फेर परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं NTA सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही NTA सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट UG फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 हजर व्हावं असं NTA सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट UG फेर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची NTA तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं NTA महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले

नीही समाज माध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. भंडारा जिल्ह्याच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विविध महत्वाच्या शासकीय प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत कामांची गुणवत्ता, सुविधा आणि जनहिताच्या दृष्टीनं आवश्यक बाबींवर त्यांनी सूचना दिल्या. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावांत उपयुक्त पाणी केवळ 25.662 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% साठा शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वलमाजरी आणि केसलवाडा हे जुने मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची शक्यता कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ले येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर बिबट्यानं हल्ला करून त्याला जागीच ठार केले. हा संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयुध निर्माणी कार्यालय भंडारा यांच्या संयोजनाखाली कार्यरत नगर राजभाषा कार्यान्वयन समिती आयोजित अर्धवार्षिक बैठकीत सन 2025-26 करिता बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय भंडारा यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैनगंगा नदीच्या काठावर पवनी आणि अडाळ पोलिसांनी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत 1,70,000 मोहफुल सडवा नष्ट केला. सहायक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याद्वारा धडक मोहीम राबवत भंडाऱ्यातील 2 ठिकाणी पतंजली सेंटर इथं धाड टाकून सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवादी इथं मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 7 दुकाने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 2 आरोपींना अटक करत चोरीची रक्कम देखील हस्तगत केली. गोंदियातील वृद्ध दाम्पत्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरणानं महत्वपूर्ण निर्णय देत संबंधित घर हे वृद्ध दाम्पत्याच्या मालकीचे असल्याचं स्पष्ट करत मुलाला 15 दिवसांत घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले. रोजगार हमी योजनेचे 2 वर्षांपासूनचे थकीत पैसे न मिळाल्यानं एका तरुणानं जिल्हा परिषदेत मे भी कॉक्रोच असे फलक लावत अनोखे भीक मांगो आंदोलन केले. गोंदिया शहरात प्रथमच कॉमर्स की पाठशालाच्या वतीनं भव्य बिझनेस रियालिटी शोचे आयोजन करण्यात आले. यात युवा उद्योजकांनी स्टार्टअप कल्पना सादर केल्या. उत्कृष्ट स्पर्धकांचा रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आयोजित विशेष समर कॅम्पचा उत्साहात समारोप झाला. 12 आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी योग, संगीत, तायक्वांदो, पेंटिंग स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन आणि

आत्मनिर्भरतेचं प्रशिक्षण घेतलं. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शनही भरविण्यात आलं. डोगीपार परिसरात LCB पथकानं 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. थार वाहन, 4 मोबाईलसह सुमारे 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मे महिन्यात गेल्या 12 वर्षांतील उच्चांक गाठत गोंदियातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज आणि सिंधी समाजाच्या वतीनं गेल्या 65 वर्षांपासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मोफत शीतल जलसेवा देण्याची परंपरा आजही कायम आहे. दूषित पाणी पुरवठा, वाढते लोड शेडिंग आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर मटका फोडो आंदोलन करण्यात आले. शहरातील सुमारे 30,000 कुटुंबांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. पर्यावरण दिनानिमित्त वृक्षधरा फाउंडेशननं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत गोंदिया शहरात जनजागृती मोहीम राबवली. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात मासेमारीच्या बोटीतून फिरताना बोट उलटल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झाला तर 7 जणांना सुखरूप वाचविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या गोंदियातील प्रथम आगमनावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या स्वागतार्थ भव्य रॅली काढण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे पूर्व विदर्भातील पक्षाला बळ मिळाल्याचं मानलं जात आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या 2:00 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143,90,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन

नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी, असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2,766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएफमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटलमागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक BT देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

योजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचा मॉक ड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,485.97 लाख रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार, आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतो, दुपारचे 3:54 झाले आहेत. आता दिल्ली केंद्रावरून पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील ताटकेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री विकास सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता वितरित करतील. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम युववाणी.

0: युववाणी कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक योग दिनानिमित्त युवा योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केलेल्या गप्पा. निवेदन आहे दर्शन गुजराती नेहा पवार यांचं. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे. आता ऐकूया योग दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम.
1: योग का मतलब है जोडना, मोह को मन से तोड़ना,
2: मानव को प्रकृति से जोड़ना, चित्त की वृत्तियों को सिकोड़ना.
1: बस इतनी सी बात लोगों को समझाए, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाए.
2: इसमें ना कोई खर्चा, ना कोई और दिखावा है, स्वस्थ रहे कैसे, बस इतना ही बढ़ावा है.
1: लेकर चटाई हम सब धरती पर बैठ जाए, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाए.
2: नमस्कार, गुड इवनिंग मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी तुमचा मित्र दर्शन आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
2: मित्रांनो, योगाचा प्रसार हल्ली देशभरातच नव्हे तर जगभरात होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
1: संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. आणि मित्रांनो, 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभर साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे तो जगभर साजरा केला जातोय.
2: तर मित्रांनो, याच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज आपण भरपूर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी मला दर्शनला ना काहीतरी विचारायचंय.
1: बोल ना, विचार.
2: जागतिक योग दिवस आहे बरोबर. जगभर योग दिवस साजरा केला जातोय.
1: हो.
2: प्रत्यक्ष योग, प्राणायाम, व्यायाम करून लोक हा दिवस साजरा करतायत.
1: हो.
2: मग आपला काय विचार आहे महाशय?
1: आपला? मी तर जाणार आहे माझ्या घरासमोरच्या उद्यानात.
2: कशासाठी रे?
1: कशासाठी म्हणजे, अगं तिथे पण योग दिन साजरा करतो ना आम्ही. पहाटे आम्ही सगळे एकत्र येतो आणि सामूहिक योगासन प्राणायाम करतो.
2: अरे वा. आणि मग?
1: मग काय, ते झालं की छान पैकी तिथे आम्ही नाश्त्याची सोय केलेली असते. तिथे नाश्ता करतो आणि मग मी आणि जवळपास सगळेच आपापल्या घरी जातात.
2: वा, किती छान. आणि मग रे, दुसऱ्या दिवशी काय?
1: दुसऱ्या दिवशी काय, रोज रोज एवढ्या सगळ्या लोकांना नाश्ता देणं परवडेल का? आणि असं योग दिन 21 जून ला असतो, दररोज नाही. कळत नाही तुला काही नाही?
2: हो, ते पण आहे म्हणा.
1: मग
2: म्हणजे हे थेट पुढच्या 21 जून लाच. मग
1: बरोबर, म्हणजे काय दरवर्षी योग दिवस साजरा करतो आम्ही.
2: वा, हो ना, किती छान. पण दररोज योग करायला नाही का रे जमत तुला? मित्रांनो, असा कुठला पाहिजे नाही का याला रोज व्यायाम करण्याची बोंब. आणि 21 जून ला मात्र तिथे हजर. का? तर नंतर नाश्ता मिळतो ना. अरे लाज कशी वाटत नाही रे तुला? स्वतःची काळजी घ्यावीशी सुद्धा वाटत नाही, इतका कंटाळा.
1: घेतो मी काळजी, घेतो आणि व्यायाम पण करतो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, एक आसन प्रामाणिकपणे केलं आणि व्यवस्थित केलं ना की कोणतंच आसन करायची गरज पडत नाही.
2: हो का?
1: मग
2: कोणतं रे?
1: शवासन, जे मी पूर्ण मन लावून करतो.
2: हो ना, शहाण्या. व्यायाम करायला नको त्याला. अरे सगळे लोक करतात, स्वतःची काळजी घेतात, त्यांना काय वेळ लागलाय का?
1: एक मिनिट थांब, एक मिनिट थांब, सगळं सांगतो. मित्रांनो, एकही शांत बसणार नाही, आपण ऐकूया छानसं गाणं.
2: तर सगळं चोप दिला पाहिजे, व्यायाम करायला नको त्याला.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तर मग मला असं वाटतं की आज जी आपल्याला योग विषयी माहिती मिळणार आहे ना, त्याला आपण सुरुवात केली पाहिजे.
0: नक्कीच मित्रांनो, योग म्हणजे काय, योगासन करण्याची पद्धत, त्याचे फायदे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याकडून.
1: चला तर ऐकूया ज्ञानेश्वर बोबडे यांनी योगाविषयी कुणाल महाजन यांच्याशी केलेला गप्पा.
2: मित्रांनो नमस्कार. 21 जून हा विश्व योग दिवस 2014 ला भारत सरकारच्या मागणीनुसार युनायटेड नेशनने 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जाहीर केला. जवळपास 176 देशांनी याला मान्यता दिली. त्यानंतर 2015 ला पहिला योग दिवस थाटामाटात 150 देशामध्ये साजरा करण्यात आला. जी आपल्या भारताची प्राचीन धरोहर आहे ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचली, जेणेकरून जग जे आहे ते शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ होईल आणि आपलं सुंदर आयुष्य जगण्यासाठी तयार होईल. जो 21 जून आहे हा जगभर जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज युवा योग शिक्षक कुणाल महाजन आलेले आहेत. ते मास्टर इन योगा, त्याचबरोबर त्यांनी योगशास्त्रामध्ये नेट सुद्धा क्वालिफाय केलेली आहे. त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की योग म्हणजे काय आणि योग करण्याची किंवा आसनं करण्याची योग्य पद्धती कोणती आहे, योग जे आहे ते केव्हा करावेत, त्याचबरोबर युवक आणि योग हे समीकरण थोडंसं वेगळं पडतं त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार कुणाल.
3: नमस्कार सर.
2: तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये.
3: धन्यवाद.
2: सर्वात पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 21 जून हाच दिवस का निवडण्यात आला?
3: 21 जून हा फार मोठा दिवस असतो. तसं बघायला गेलं तर वातावरणामध्ये अनेक प्रकारे बदल घडत असतो. एका ऋतूनंतर दुसऱ्या ऋतूची या ठिकाणी सुरुवात झालेली असते. वातावरणामध्ये गारवा, पहिले 1-2 पाऊस झालेले असतात. आणि जसं मी म्हटलं की सर्वात मोठं कारण असं असू शकतं की हा फार मोठा दिवस मानला जातो. यामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी. ज्याप्रमाणे दिवस मोठा आहे 21 जून, त्याप्रमाणे माणसाचं आयुष्य देखील हे फार वाढावं, मोठं व्हावं, आणि हे मोठं करण्यासाठी योगाशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय कोणताच नाहीये.
2: खूप छान सांगितलं सर तुम्ही की जसा दिवस मोठा आहे तसं योगाच्या आसनाच्या माध्यमातून माणसाचं आयुष्य सुद्धा हे मोठं व्हावं

0: या उद्देशानंच 21 जून हा दिवस त्यांनी निवडला असेल. थोडंसं जर आपण आता योगाकडे येऊया, आपण म्हणतो योग योग योग, पण योग म्हणजे नक्की काय, योगमध्ये काय असतं याच्याबद्दल सांगा.
1: योग म्हणजे सर्वोत्तम जीवन जगण्याची एक प्रणाली आपण म्हटलं जाऊ शकतं. या योगामध्ये यम आहेत, नियम आहेत, आसन आहे, प्राणायाम आहे, त्याचबरोबर प्रत्याहाराच्या माध्यमातून आपण आपल्या इंद्रियांवर संयम करू शकतो, धारणा आणि ध्यानच्या माध्यमातून आपलं आत्मबळ, आपलं मनोबल आपण वाढवू शकतो. तर योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची एक प्रणाली अशी सर्वसामान्य व्याख्या असू शकते. मात्र योगाचे जे निर्माते आहेत महर्षी पतंजली, ज्यांनी पतंजल योग सूत्र लिहिलं, त्यांनी आपल्या पतंजल योग सूत्रामध्ये असं म्हटलंय, समत्वम योग उच्चते. याचा अर्थ आपलं जीवनशैली, आपला स्तर हा योगाच्या माध्यमातून आपण उंचावू शकतो.
0: बरोबर आहे सर. योग जो आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींचा अंतर्भाव होतो, जसं आसनं असतील, आणखी काही गोष्टी असतील, तर योगामध्ये काय काय अंतर्भूत आहेत, काय काय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे याच्याबद्दल सांगा.
1: जी, मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला हेच म्हटलं की योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम असा सर्वसामान्यांचा भ्रम झालेला असतो. मात्र जसं जसं आपण योगात प्रवेश करतो तसं तसं आपल्याला कळतं की योग ही शाखा आहे ना, फार मोठी आहे. योगामध्ये यम सांगितलेत, नियम सांगितलेत, आसन. आपल्याला जर वरच्या मजल्यावर जायचं असेल तर आपण एक एक पायरी चढत जातो. तसं आयुष्याची पायरी चढत जात असताना आपल्याला उच्च जीवनाकडे वाटचाल करायची असते, आणि त्या उच्च जीवनाकडे वाटचाल करत असताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, शेवटची अवस्था जी आहे समाधी, सर्व योग्यांची इच्छित जी आपण त्याला म्हणतो की शेवटपर्यंत पोचायचंय, म्हणजे समाधीपर्यंत पोचायचंय, तर हे सर्वांचं मिळून योग होतं. तर जो सर्वसामान्यांचा ग्रह आहे की योग म्हणजे केवळ आसनं, काहीतरी आसनं करायची आणि प्राणायाम, तर केवळ तेवढं नसून फार मोठी आणि समर्पक व्याख्या योगाची आहे.
0: सर, आता योग जो आहे तो एक शास्त्र म्हणून आपण शिकतो.
1: जी,
0: तर मग तुम्ही समाधीचा उल्लेख केला आहे.
1: जी,
0: तर शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे काय म्हणता येईल?
1: शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे सर्वोच्च आनंद. यामध्ये आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होतं, शरीराच्या सर्व संवेदना जातात, मन आणि बुद्धी इथे लय पावते, अनेक परम सुखाची अनुभूती समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होते, जी सर्वसामान्यांना त्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट योगाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे.
0: सामान्यपणे जर विचार केला कृणाल, तर असं म्हणता येईल की खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि तो योग्य प्रकारे विचार करू शकतो.
1: सामान्य भाषेत सांगायचं तर समाधीची एक आपण असं म्हणूया की लहान मुल आहे, अतिशय चंचल असतं, खोडकर वृत्ती त्याची असते, पण जसं जसं तो मोठा होत जातो, जसं त्याला समज येत जाते, तसा तसा तो एक मॅच्युअर होत जातो, परिपक्व होत जातो. त्याचप्रमाणे योग साधक वेगवेगळे आसन प्राणायाम करता करता परिपक्वतेच्या दिशेने जातो. विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, चंचलता कमी होते योग साधनेच्या माध्यमातून. आणि जी एकाग्रता साधली जाते तर आपण सर्वसामान्य भाषेमध्ये समाधी
0: म्हणू शकतो. बरोबर आहे. त्याची एक वेगळी व्याख्या न घेता योग्य मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असा मनुष्य जर निर्माण होऊ शकत असेल तर त्याला आपण समाधी म्हणू शकतो. आणखी एक प्रश्न असा येतो की आसन, योगाचा आसन हा खूप मोठा भाग आहे.
1: जी,
0: आणि सामान्य नागरिकांपर्यंत तो आसन आणि प्राणायाम हे दोनच भाग मोठ्या प्रमाणात जातात. आसनाबद्दल सांगा की आपल्याला योग्य प्रकारे आसनं काही त्रुटी न करता जो आसन करतो त्याला नुकसान न होता त्याला फायदा होईल अशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं आसनं कशी करावी.
1: शिक्षण घेत असताना त्यात महर्षी पतंजलींचं एक स्तोत्र नेहमी आमच्या समोर येतं. त्या आसनाबद्दलचं त्यांचं स्तोत्र असं आहे की स्थिरम सुखम आसनम. ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला स्थिरता आणि सुखकारकरित्या तुम्ही बसू शकाल तेच तुमचं आसन. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं आसन करा किंवा बघा किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या, जोपर्यंत तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर होत नाही, त्या आसनामध्ये तुम्हाला सुखदायक संवेदना येत नाही, तोपर्यंत ते आसन तुमचं व्यवस्थित लागलं नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आसन कसं करावं किंवा काय, तर तुम्ही आसन करत असताना वेगवेगळे प्रकारचे आसनं सांगितलेत. कोणतंही आसन करत असताना तुम्हाला सुखकारकरित्या त्या आसनामध्ये बसता आलं पाहिजे आणि दीर्घकाळ.
0: एक आणखी आहे सर की आसन करत असताना श्वासाचं खूप महत्व असतं. आपला श्वास जो असतो त्याचं खूप महत्व असतं. तो केव्हा घ्यावा केव्हा सोडावा हे त्या आसनावर निर्भर असतं.
1: जी बरोबर.
0: याबद्दल थोडंसं सांगा की आसन करत असताना श्वास जे आहे त्याचं महत्व कशा प्रकारे आहे.
1: जी, आसन करत असताना श्वासाचं महत्व तर फार अबाधित आहे. की कुठल्याही प्रकारचं आसन करत असताना तुम्ही आसनाच्या स्थितीमध्ये असताना पुढची कृती करत असताना ती श्वास घेऊन करायची आहे की श्वास सोडत केली पाहिजे. थोडंसं एक उदाहरण देऊन सांगतो की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये श्वासाशिवाय पर्याय नाही. आपण श्वास घेत असतो, पण आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की आपलं लक्ष श्वासाकडे जात नाही. श्वास

0: ही अनैच्छिक असलेली क्रिया आहे, ती निसर्गातच आपली आपली सुरू असते. मात्र आसन करत असताना, उदाहरणार्थ समजा मग पवनमुक्तासन घेतलं, पवनमुक्तासनाच्या चौथ्या स्टेजला आपण मान उचलून कपाळ जेव्हा दोन्ही गुडघ्यांना लावतो, त्यावेळेस जर श्वास सोडला तर आपलं पोट शिथिल होईल. पोट शिथिल झाल्यामुळे आपण आसन अधिक घट्ट पकडू शकतो. सूर्यनमस्काराच्या अनेक स्टेप आहेत, यात सुद्धा श्वासाला फार महत्व दिलं गेलं आहे. श्वास घेत आपण वर यायचं, श्वास सोडत आपण खाली जायचं. तर प्रत्येक आसनाच्या त्या कृतीवरती श्वास डिपेंड आहे की तुम्ही श्वास घेत आसन घेतलं पाहिजे की श्वास सोडत आसन केलं पाहिजे.
1: बरोबर आहे. मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की एखाद्या व्यक्तीने हे जर आसन करत आहे तर योग्य त्याचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे.
0: जी जी, आम्ही तर असं म्हणतो की अनेक लोक आम्हाला बघायला मिळतात की ते टीव्हीवर बघून कुठल्या प्रकारचे आसनं, कुठल्या प्रकारचे प्राणायाम करतात.

0: आहे. मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की एखाद्या व्यक्तीने हे जर आसन करत आहे तर योग्य त्याचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे.
1: जी जी, आम्ही तर असं म्हणतो की अनेक लोक आम्हाला बघायला मिळतात की ते टीव्हीवर बघून कुठल्या प्रकारचे आसनं कुठल्या प्रकारचे प्राणायाम करतात, पण आम्हाला असं वाटतं की योग्य गुरुच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊनच तुम्ही आसन प्राणायाम या सर्व क्रिया करायला हव्यात. तुमचं एखादी आसन करत असताना चुकत असेल तर त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी तोटे देखील होऊ शकतात. त्याचप्रमाणे प्राणायाम सुद्धा तसंच आहे की योग्य रीतीने श्वास तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्ही जर त्यात चुकी केली तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणून योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही प्राणायाम आणि आसन हे सर्व शिकून मगच त्याचं प्रत्यक्ष घरी प्रॅक्टिस करू शकतात.
0: कुणाल, तुम्ही आता सूर्यनमस्कार याबद्दल बोललात. सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांचा राजा
1: जी
0: असं आपल्याला म्हणता येईल. तर सूर्यनमस्कार जर हा एकच जरी आसन
1: जी
0: व्यक्तीने केलं तर सर्व आसनं कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. तर या सूर्यनमस्कारामुळे कोणते फायदे व्यक्तीला होऊ शकतात?
1: सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. किंबहुना आम्ही तर असं म्हणू की आजचे युवक सिक्स पॅक्स आणि या सगळ्या गोष्टींकरता व्यायामाकडे वळलेले आहेत, तर व्यायाम आणि योग यांचा दुवा साधणारा प्रकार आम्ही सूर्यनमस्काराकडे बघू शकतो.
0: अच्छा
1: जी. आणि सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर आपण त्याचा परिणाम होताना बघू शकतो. म्हणजे सामान्य भाषेत म्हणायला गेलं तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असलेल्या सर्व अवयवांना ते एका प्रकारे ताण आणि शिथिलता दोघी प्राप्त करून देतं.
0: अच्छा, एक आणखी मला विचारू असं वाटतंय की वयोगट जे आहेत आपले वेगवेगळे, बालक असेल, युवक असेल, वृद्ध असेल, त्यांच्यानुसार काही वेगवेगळे आसन आहेत का? असतील तर ते थोडंसं सांगा की बालकांनी कोणते आसन करावेत, युवकांनी कोणते आसन करावेत किंवा वृद्धांनी कोणते आसन करू नये.
1: जी,
0: याबद्दल थोडंसं सांगा.
1: आपण तीन स्टेप मानूया वयाच्या, की बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था. बाल्यावस्थेचा जर विचार केला तर बालकाची शिथिलता शरीराची फार जास्ती असते, त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कुठल्याही प्रकारचा योग बिनधास्त आणि अतिशय समर्पक पद्धतीने करू शकतात. मात्र या ठिकाणी आपण एक असा विचार करूया की शिक्षण त्यांचं सुरू आहे, त्यांची चंचलता असते, वाढतं वय असतं, क्युरियोसिटी असते, सर्व जाणून घेण्याचं त्यांचं मन असतं. तर या ठिकाणी काही तोलात्मक आसनं जर या मुलांनी केली तर तोलात्मक आसनामुळे एकाग्रता वाढण्यास फार मदत मिळते. तोलात्मक आसनं म्हणजे ज्या आसनांमध्ये शरीराचा तोल सांभाळावा लागतो.
0: अच्छा,
1: अशा आसनांना आपण तोलात्मक आसनं म्हणू शकतात. सर्वात सुंदर उदाहरण द्यायचं तर ध्रुव बाळाचं. ध्रुव बाळाने ज्या आसनामध्ये उभं राहून तपश्चर्या केली त्या आसनाला ध्रुवासन मानलं गेलंय. आसन अतिशय सोपं आहे. एका पायावर उभं राहून दुसरा पाय गुडघ्यात वाकवत दुसऱ्या मांडीला म्हणजे गुडघ्याजवळ तो लावायचा आहे, दोन्ही हात सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये. तर यामध्ये दृष्टी एकाग्र ठेवावी लागते एका ठिकाणी आणि तोल जो आहे तो शरीराचा तोल सांभाळावा लागतो. हा तोल सांभाळण्याची जी कसरत आहे त्यामध्ये एकाग्रता साधली जाते आणि मुलांसाठी अशी जी तोलात्मक दोन तीन आसनं जी आहेत, नटराजासन आहे, ध्रुवासन आहेत, या अशा आसनांमुळे त्यांचं तोल सांभाळून एकाग्रता त्यांची फार सुंदर वाढेल. दुसरा घटक जो आहे योग. तर युवकांना आजकाल आपण म्हणतो की व्यायामाची क्रेज आहे, सगळी क्रेज आहे, तरी पण व्यायामामध्ये शरीर ताठर होतं तर योगामध्ये तुमचं शरीर शिथिल होतं आणि एक विशिष्ट प्रकारचा टोन बॉडीचा त्यात साधला जातो. त्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. म्हणजे शरीर आणि मन यात तरुणांना साधता येऊ शकतं.
0: यात युवकांनी कोणती आसनं करावीत? म्हणजे तुम्ही सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं एकाग्रता वाढावी यासाठी.
1: युवकांनी सूर्यनमस्कार करू शकतो. सूर्यनमस्काराचे वेगवेगळे आसन 12 अंकी किंवा 10 अंकी ते करू शकतो. त्यानंतर भुजंगासन आहे, सर्वांगासन आहे, हलासन आहे, ज्यामुळे आपल्या सर्व शरीराला त्याचा अतिशय सुरेख असा उपयोग होऊ शकतो. काही युवकांमध्ये देखील काही थोडेफार आजार असतात, ताणतणाव असतो. हा ताणतणाव घालण्यासाठी ते प्राणायामाचा वापर करू शकतात. प्राणायामामुळे मन शांत होतं, शरीर शिथिल होतं, मन हलकं होतं.
0: कुणाल, आता वृद्ध व्यक्ती आहेत
1: जी,
0: असं सांगतात की काही आसनं वृद्ध व्यक्तीने करू नये.
1: जी,
0: त्यांनी ठराविकच आसनं करावी कारण ते वय त्यांचं त्या पद्धतीचं असतं. तर कोणती आसनं ही वृद्धांनी करू नये?
1: तसं जर शरीर साथ देत असेल, शरीर जास्ती जखडलं नसेल तर वृद्ध देखील सर्व प्रकारची आसनं करू शकतात. पण वाढतं वय असतं, शरीर असतात, वेगवेगळे आजार जडलेले असतात, तर काही आजारांवरती काही आसनं ही निषिद्ध मानली गेली आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून योग्य मार्गदर्शकाकडे शिकून तशी आसनं केली पाहिजेत. काही सूक्ष्म हालचाली फार महत्वाच्या आहेत. जसं गुडघ्याची वाटी झिजली असते, अनेक प्रकारचे सांधिवात असतात, गुडघे दुखणे वगैरे, तर सूक्ष्म हालचालींच्या माध्यमातून धीरे धीरे का होईना या हालचाली करून ते सांधे जे आहेत ते व्यवस्थित ठेवू शकतात.
0: हलके फुलके जे आसन आहेत योग्य मार्गदर्शन

0: शकाच्या निरीक्षणाखाली त्यांनी करावी.
1: जी
0: एक आणखी आता हे जग खूप फास्ट झालंय, म्हणजे आता आपण बघतो की 30 वर्षाच्या युवकाला हार्ट अटॅक आलाय, 25 वर्षाच्या युवकाला डायबिटीजचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, बीपीचे प्रॉब्लेम निर्माण झालेत. तर योग याबद्दल काही सांगतं का, म्हणजे योगामध्ये या सर्व ज्या बाबी आहेत होऊ नयेत म्हणून काही सांगितलंय का?
1: जी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणायला गेलं तर. आणि आता तुम्ही जे म्हटलात की जग फास्ट झालंय, अनेक आजार जडलेले आहे, तर ही बदललेली जीवनशैली, बदललेली लाईफस्टाईल, फास्ट फूड खाण्याचे, जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढलेत, नैसर्गिक जे अन्न स्रोत आहेत ते मनुष्याने हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत वगैरे असं जे आपण म्हणतो, बाहेर रोडावरचं खाणे, अति आहारी जाणे, म्हणजे मोबाईलच्या आहारी गेले, मद्याच्या आहारी गेले, काही शोक लागतात, तर ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. आणि योग म्हणतं जसं आपण म्हटलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, तर योगामध्ये व्यसनांपासून मनुष्याला योग दूर नेतं. एक शरीराचा एक विशिष्ट टोन सांभाळला जातो, मानसिक आणि शारीरिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून युवकांनी आणि पूर्ण लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांनी योगाकडे वळलं पाहिजे असं आम्ही योग शिक्षक सर्वांना नेहमी सांगत असतो.
0: म्हणजे हे जर योगाकडे वळले तर यांच्या ज्या वाईट सवयी आहे ह्या दूर होऊन एक चांगली जीवनशैली त्यांना प्राप्त होऊ शकेल.
1: जी जी, अतिशय बरोबर.
0: आता कृणाल, आपला कार्यक्रम हा युववाणी आहे.
1: जी
0: ठीक आहे, योग न माणसाला शारीरिक मानसिक खूप फायदे आहेत.
1: जी
0: पण रोजगाराच्या संदर्भामध्ये युवकांना योग शिक्षणाचा कोणता फायदा आहे?
1: जसं आता बघायला गेलं तर शैक्षणिकीच्या मध्ये BA इन योगा, MA इन योगा, डिप्लोमा नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथीचे काही कोर्सेस सुरू झालेले आहेत. आणि हे जी कोर्सेस आहेत हे व्यावसायिक स्वरूपातले आहे. म्हणजे पारंपरिक शिक्षण आणि व्यावसायिक कोर्सेस यामध्ये फरक आहे. योगाचं शिक्षण घेत असतानाच तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात, रोजगाराच्या संधी मिळू शकतात. तुम्ही व्यक्तिगत योगा शिकवणी सुरू करू शकतात, योगा क्लासेस सुरू करू शकतात, तुमचं स्वतःचं योग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात. किंवा जसं मी म्हटलं की MA इन योगानंतर नेट तुम्ही क्वालिफाईड होताय योग विषयामध्ये, तर प्राध्यापक, असिस्टंट प्राध्यापकाची संधी तुम्हाला मिळू शकते. भविष्यात शासनाने जर विचार केला तर सर्व शाळेमध्ये योग विषय हा सक्तीचा होऊ शकतो. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना PT चा तास हा कंपल्सरी असतो, त्याप्रमाणे योगाचा तास देखील कंपल्सरी होऊ शकतो. आणि अशा वेळेस मग सर्व शाळेमध्ये योग शिक्षकाची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे जर विचार केला तर युवकांनी जर रोजगाराच्या संधी यात शोधण्याचा प्रयत्न केला तर योगापासून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत,
0: एक चांगलं जीवन मिळू शकतं आणि आर्थिक स्थैर्य पण.
1: जी
0: आता योग 150 देशांमध्ये पोहोचला आहे, त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला विदेशामध्ये सुद्धा योग शिक्षक लागतो.
1: हो, अतिशय. म्हणजे आता सुद्धा तुम्हाला फार संधी की तुम्ही यात जर उच्च शिक्षण घेतलं आणि तुमच्या भाषेवर तुमचं जर प्रभुत्व असलं, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं, किंवा ज्या देशाची जी भाषा आहे ती तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला, तर त्या देशामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही योगाचे क्लासेस घेऊ शकतात, तिथच्या लोकांना सुद्धा तुम्ही योग शिकवू शकतात. आणि आम्ही तर असं म्हणतो की भारतापेक्षा योगाचा प्रचार हा विदेशात जास्ती झालाय, त्यामुळे विदेशातील जे लोक आहेत हे योगाप्रती फार सजग झालेत, फार जागृत झालेत. इथे जर 100 लोक
2: समाचार के साथ मैं जागृती शर्मा. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व की सराहना की है. उन्होंने आज कहा कि श्री मोदी ने विश्व नेताओं के साथ अपने दूरदर्शी शासन और संपर्क के जरिए वैश्विक मंच पर भारत की प्रतिष्ठा को बढ़ाया है. राष्ट्रपति ने मोहन चरण मांझी सरकार के 2 वर्ष पूरे होने के अवसर पर ओडिशा के मयूरभंज जिले के रायरंगपुर में एक जनसभा में ये बात कही. प्रधानमंत्री मोदी भी कार्यक्रम में उपस्थित रहे. श्री मोदी ने कहा कि केंद्र सरकार की योजनाओं से सशक्त होकर आदिवासी समुदाय भारत के विकास में सक्रिय योगदान दे रहे हैं. श्री मोदी ने पूर्वी भारत के विकास में तेजी लाने के उद्देश्य से केंद्र सरकार के पूर्वोदय दृष्टिकोण का उल्लेख किया.
3: ओडिशा में आर्थिक गतिविधियां, निवेश और उद्योगों को आकर्षित करने का सामर्थ्य आज नजर आ रहा है. केंद्र सरकार का विजन है पूर्वी भारत के विकास से भारत का विकास. इसलिए हम पूर्वोदय की नीति पर काम कर रहे हैं. जिस पूर्वी भारत को कांग्रेस के दौर में पिछड़ेपन का पर्याय बना दिया गया था, आज वो प्रगति का प्रवेश द्वार बन रहा है.
2: इस अवसर पर प्रधानमंत्री ने राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू को उनके 68वें जन्मदिन की

रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये संभाजीनगर धाराशिव येथील श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ यांनी गायलेले अभंग आणि गवळणी आपण ऐकू शकाल. रात्री 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. रात्री 10:00 श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित कार्यक्रम मराठी पत्रगीत आपण ऐकू शकाल. रात्री 11:10 सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आमच्या आज उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:50. 6:05 कार्यक्रम मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:30 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रेड रोडवर सामूहिक योग प्रात्यक्षिक राष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमाचं माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी नेतृत्व करतील याचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकू शकाल. 7:40 जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने अष्टांग योग साधना याविषयी योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल कोटलवार यांनी सांगितलेला माहितीचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्य कांचन पाचकुडेवे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. त्यानंतर कार्यक्रम भावधारा आपण ऐकू शकाल. लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची वेळ आहे 8:15. 8:40 जागतिक योग दिनानिमित्त शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव येथील प्राध्यापक डॉक्टर एन बी स्वामी यांनी सुखी जीवनाचा मार्ग योग साधना याविषयी सांगितलेला माहितीचा भाग तिसरा सांगितला जाईल. निर्मिती सहाय्य कांचन पाचकुडवे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. सकाळी 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दावस्ता कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आपण ऐकू शकाल. 10:05 बालजगत या बालमित्र मैत्रिणीसाठीच्या कार्यक्रमामध्ये अनन्या गणपती माळी या बालमैत्रिणींनी सादर केलेल्या गोष्टी आणि कविता प्रसारित केल्या जातील. निर्मिती सहाय्य आहे अणगा पुराणिक यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. 10:35 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम निरोगी जीवनाचा मंत्र योग संकलन आणि निवेदन आहे सरुवा पोद्दार यांचं, सादरकर्ते आहेत किशोर पवार. श्रोतेहो, नाट्यप्राग या नाट्यगीताच्या कार्यक्रमाची वेळ आहे उद्या सकाळी 11:00. 11:30 गीतबहार या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 5:00. 5:30 युवाणी हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून सहक्षेपित करू. 6:05 आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 मैफिल ए गझल हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. ICC महिला विश्वचषक T20 स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान खेळला जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन रेडिओवरून आपल्याला ऐकता येईल. तर आमचे उर्वरित कार्यक्रम प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित केले जातील. त्यामध्ये सायंकाळी 6:30 सुगम संगीताचा कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:30 गोपाळ सूर्यवंशी यांनी सादर केलेलं पैलवान फसला संसार बसला हे लोकनाट्य

नाट्य प्रसारित केलं जाईल. लोकरंग या लोकसंगीताचा कार्यक्रम आपण एकूशकाल उद्या रात्री 8:15. यामध्ये उद्या ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी. रात्री 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10 गोल्डन हिट्स हा ओल्ड हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर 11:10 सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आमच्या आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या व्यतिरिक्त आमच्या नियोजित वेळेमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू. हे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:12 झाले आहेत. श्रोतेहो, प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं भक्तिगीत. संगीतकार आहेत राम पाठक.

आशा भोसले यांनी गायलेलं बाबा बोरकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीधर फडके. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकनायक या नाटकासाठी प्रभुदेव सरदार यांनी गायलेलं श्रीपाद कृष्णा कोलटकर यांचं नाट्यपद.

0: श्रद्धेय गुलाम अली यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत. यासोबत आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. श्रोतो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. FM वाहिनी 101.3 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 6:30 झालेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रमैत्रिणीसाठीचा कार्यक्रम घे भरारी.
1: सस्नेह निमंत्रण.
2: श्री सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान धाराशिव आयोजित प्रवचन माला.
1: परम पूज्य हरिभक्त परायण श्री सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळ वाणीतून प्रवचन माला. विषय संत श्री एकनाथ महाराज रचित हरिपाठ. दिनांक 20, 21 आणि 22 जून 2026 रोजी. स्थळ स्वयंवर मंगल कार्यालय, जिजाऊ चौक, बार्शी नाका, धाराशिव.
2: वेळ सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत.
3: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
4: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस,
3: झालं सगळं. झालं बजेट तयार?
4: हो.
3: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
4: नको.
3: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
4: आणखी एक
3: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
4: आली आहे मोठी.
3: आता जाग बाई.
5: RBI सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
0: श्रोतो, कार्यक्रमामध्ये आज ऐकूया उद्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रशिक्षित

0: नमस्कार. मधुर स्वरांनी झुजवणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील घेबरारी आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण रागिनी पाटील आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्या. दोस्तांनो, उद्या 21 जून अर्थातच जागतिक म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगली जीवनशैली स्वीकारली पाहिजे. आपण व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्या शरीराला, हृदयाला, मनाला वेळ देऊ शकत नाही. हळूहळू शरीर आणि मन दोन्ही तणावग्रस्त होऊ लागलं आहे आणि आपल्याला थकवा जाणू लागतो. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतोच आहे. शरीर आणि मन दोन्ही नैसर्गिक पद्धतीनं निरोगी ठेवणं यासाठी योग करणं गरजेचं आहे. योगाचे अनेक फायदे आहेत ज्याबद्दल जगाला जागरूक करण्यासाठी दरवर्षी सर्वत्र 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग दिन हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायद्यांबद्दल जागरूकता पसरविण्याचा जागतिक प्रयत्न आहे. मित्रांनो, असं म्हटलं जातं, जिथं योग वसे तिथे रोग नसे. मित्रांनो, असं म्हटलं जातं, आरोग्य राखण्याचा मंत्र, वजन नियंत्रित ठेवण्याचं सूत्र, मन शांत करण्याचं यंत्र, क्रियाशीलता वाढविणारं अस्त्र म्हणजे योग. आपल्या सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा. दोस्तो हो, उद्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे योग प्रशिक्षिका रतन लोकरे मॅडम यांना. रतन लोकरे मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, आपला थोडक्यात परिचय आपल्या श्रोत्यांना करून द्याल.
1: माझा परिचय करून द्यायचा झाला तर माझं नाव रतन कमल रोहिदास लोकरे, हा माझा झाला माहेरचा परिचय. माझ्या सासरचा परिचय जर सांगायचा झाला तर माझं जे संपूर्ण नाव आहे रतन हनुमंत गुजर. मी छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव या ठिकाणी मागील 21 वर्ष झालं विज्ञान हा विषय शिकवत आहे.
0: बरं मॅडम, तुम्ही आत्ता सांगितलं की विज्ञान हा विषय तुम्ही गेली 21 वर्ष शिकवताय, सोबतच तुम्ही योग प्रशिक्षिका सुद्धा आहात, बरोबर. तुम्हाला योगाची आवड कधीपासून निर्माण झाली?
1: अगदी लहानपणापासून घरामध्ये योगासनाचं किंवा योगाभ्यासाचं वातावरण होतं. माझे आई वडील, आजोबा, माझा भाऊ हे लहानपणापासून मी योग करताना पाहिलेलं आहे आणि त्यांच्यामुळे योगाभ्यासाचं महत्त्व पण कळालं आणि त्याची गोडीही लागली.
0: अरे वा, बरं मॅडम. योग म्हणजे काय आणि योगाची सुरुवात कशी झाली याबद्दल काय सांगाल?
1: खूप छान प्रश्न विचारला. आता योग म्हणजे नेमकं काय हे सांगायचं झालं तर योग हा शब्द संस्कृत भाषेमधून आलेला आहे. संस्कृतमध्ये युज या धातूपासून योग हा शब्द तयार झाला आणि योग म्हणजे त्याचा मराठीमधील अर्थ जर सांगायचा झाला तर जोडणे, मिळवणे, एकत्र करणे असा होतो. ऋषी पतंजली यांनी सर्वप्रथम जगाला योगासनाची ओळख करून दिली. त्यांनी लिखित स्वरूपामध्ये योगासनं जगाला माहिती करून दिली, त्यामुळे ऋषी पतंजली यांना योगासनाचे जनक असं म्हटलं जातं. त्यांनी अष्टांग योग मार्ग आपल्या सगळ्यांना सांगितला. त्यांच्या योगसूत्रामध्ये त्यांनी काय म्हटले आहे, योगस्य चित्त वृत्ती निरोध. म्हणजे काय तर योग, योग म्हणजे जोडणे, चित्त, चित्त म्हणजे मन, वृत्ती, वृत्ती म्हणजे स्वभाव, मूळ स्वभाव, निरोध, निरोध म्हणजे विरोध करणे, दूर घेऊन जाणे. मन, मानवी मनाचा जर आपण विचार केला तर ते अतिशय चंचल आहे.
0: अगदी खरे.
1: अगदी वाऱ्याच्या वेगापेक्षा मनाचा वेग हा जास्त आहे असं आपण म्हणतो. आणि अशा ह्या चंचल मनाला एकत्र करणं, एका जागी आणणं, कॉन्सन्ट्रेशन करणं, एकवटणं, एकाग्र करणं यालाच आपण योग असे म्हणतो.
0: अगदी खरे. सध्याच्या काळामध्ये योगाची गरज काय आहे याबद्दल

0: काय सांगाल?
1: खूप छान प्रश्न आहे. आजच्या काळामध्ये जगाला योगाशिवाय पर्याय नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
0: अगदी खरं.
1: आज आपण अगदी प्रगतीच्या नावाखाली म्हणा, आधुनिकतेच्या नावाखाली म्हणा, आपण पळतो आहोत, फक्त पळतो आहोत. काहीतरी अचीव करायचं आहे, काहीतरी मिळवायचं आहे, आणि ह्या मिळवण्याच्या अचीवमेंटच्या नादाखाली आपण आपलं शारीरिक आरोग्य तर गमावून बसतोच आहेत, त्याचबरोबर आपण आपलं मानसिक आरोग्यसुद्धा गमावलेलं आहे. याचा विचार आज करण्याची खूप गरज आहे. कुठेतरी स्थिरता आली पाहिजे, माणसाच्या मनाला स्थिरता आली पाहिजे, माणसाच्या शरीराला स्थिरता आली पाहिजे. पण जर आज आपण सर्वांगीण विचार केला तर माणूस स्थिर आहे का? नाही. मनाने स्थिर नाही आणि शरीरानेही स्थिर नाही. आजची जर आवश्यकता किंवा गरज जर पाहिली तर संपूर्ण वातावरणाचा विचार करता एकंदरीतच वाढती लोकसंख्या हे सर्व जे काही आपल्या समोरील अडचणी आहेत त्याचं मूळ कारण आपण म्हणतो. आणि जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसतसे त्यांच्या गरजा वाढत आहेत, गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारे संसाधने वाढत आहेत, आणि ते मिळवण्याच्या हव्यासापोटी आपण निसर्गावरती सगळ्यात पहिल्यांदा हल्ला करतोय. एकंदरीत जर पाहिलं आपण तर वायूचा विचार करूया, मृदेचा, मातीचा विचार करूया किंवा पाण्याचा विचार केला तर तिन्ही गोष्टी ज्या आपल्या बेसिक नीड्सशी रिलेटेड आहेत या तिन्ही गोष्टी आज आपल्याला प्युअर राहिलेल्या आहेत का?
0: नाहीच.
1: तर त्याचं उत्तर हे नाहीच असं येणार आहे. आपल्याला जर सुदृढ राहायचं असेल, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण योगाभ्यासाचा आधार घेणं, त्याच्याशिवाय पर्याय आज आपल्यासमोर उरलेला नाही असं मला म्हणता येईल.
0: अगदी खरे. सध्याच्या काळामध्ये सर्वांनाच रोगप्रतिकार शक्ती वाढवणं महत्वाचं ठरतं. मग रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग कितपत फायदेशीर ठरतो?
1: अतिशय सुंदर प्रश्न आहे. जर आपण आजारी पडलो, आज आपण आजारी पडलो किंवा कोणीही आजारी पडलं तर आपली सर्वप्रथम आपण कोणाचं ओपिनियन घेतो तर डॉक्टरांचं ओपिनियन घेतो की काय केलं पाहिजे. मग ॲज पर देअर स्टडी ते आपल्याला काही टॅबलेट्स देतात, काही औषधं देतात, काही सल्ले देतात. पण जर तिथपर्यंत जाण्याची वेळच नाही आली, जर समजा तुम्ही कुठलंही ॲलोपॅथी किंवा कुठल्याही प्रकारचं औषध खाल्लं तर त्याचे जसे इफेक्ट्स होतात तसे साईड इफेक्ट तर होणारच आहे.
0: अगदी खरं.
1: मग असं म्हटलं जातं की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. अगदी आजार होण्यापेक्षा त्याच्या अगोदरच आपण त्याची काळजी तो होऊ नये म्हणून घेतली तर
0: ते खूप बेटर,
1: खूपच चांगलं राहील. आणि त्यासाठी आपल्याला योगाभ्यास खूप मदत करतो. योगासनामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच वाढते, त्याचबरोबर आपली म्हणजे मानसिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे ते सुधारण्यामध्ये मदत होते. आणि इवन आपल्याला कुठल्याही प्रकारची गोळी खाऊन आपल्याला बरं करण्याची गरज येत नाही.
0: दैनंदिन जीवनामध्ये बरेच जण असं सांगतात की निदान सूर्यनमस्कार तरी केले पाहिजेत, तर या सूर्यनमस्कारांचं महत्व काय सांगाल?
1: आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला योगाभ्यास कसा करायला पाहिजे त्याची सुरुवात जर आपण काही थोडेसे वॉर्मिंग अप हालचाली आणि त्यानंतर आपण सूर्यनमस्कार. योगाभ्यासाचा राजा म्हटलं तरी आपण सूर्यनमस्काराला वावगं ठरणार नाही. सूर्यनमस्कार हा सर्व व्यायामाचा, सर्व योगाभ्यासाचा अगदी प्रमुख व्यायाम आपण म्हणू शकतो. सूर्यनमस्कारामध्ये एकंदरीत 12 स्टेप्स असतात.
0: अच्छा.
1: एका व्यायामामध्ये आपण 12 प्रकारचा व्यायाम करतो आणि त्यामुळे आपल्याला संपूर्ण बॉडी एक्सरसाइज मिळते.
0: कोणते सूर्यनमस्कार आहेत किंवा त्या सूर्यनमस्कारांबद्दल काय सांगाल?
1: सूर्यनमस्कार संपूर्ण व्यायाम म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये एकंदरीत 12 योगासनांचा परिपूर्ण संच आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असा सूर्यनमस्कार मानला जातो. नियमित सरावाने वजन नियंत्रित राहते, शरीराची लवचिकता वाढते आणि तणाव दूर होण्यासाठी सुद्धा सूर्यनमस्काराचा खूप उपयोग होतो. सूर्यनमस्काराच्या एकंदरीत 12 पायऱ्या आहेत. तर पहिली पायरी आपण म्हणू शकतो प्राणामासन, म्हणजे प्रणाम करून केलेलं सुरुवातीचं आसन. त्यानंतर दुसरी स्थिती आहे हस्त उत्तानासन. तिसरा जो प्रकार आहे तो हस्तपादासन. त्यानंतर चौथा जी स्टेप आहे सूर्यनमस्काराची ती आहे अश्वसंचलनासन. पाचवा जो स्तर आहे, टप्पा आहे, तो आहे दंडासन, त्याला प्लँक पोझिशन सुद्धा आपण म्हणतो. त्यानंतर सहावा टप्पा आहे अष्टांग दंडासन. एकंदरीत अष्टांग दंडासनामध्ये आपल्या शरीराचे 8 भाग जमिनीला टेकलेले असतात. त्यानंतर सातवा टप्पा आहे भुजंगासन. त्यानंतर आहे अधोमुख श्वानासन. नववा टप्पा आहे अश्वसंचलनासन. जो टप्पा आहे हस्तपादासन. 11वा टप्पा आहे हस्त उत्तानासन. 12वा जो टप्पा आहे ताडासन, त्यालाच प्रणामासन असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे जे सूर्यनमस्कार आहे, सर्व आसनामध्ये सूर्यनमस्कार आसन हे शरीराला अत्यंत मोठ्या प्रमाणात फायदे देणारे हे आसन आहे. याचे फायदे काय आहेत? तर नियमित रोजच्या रोज जर आपण सूर्यनमस्कार केला तर वजन नियंत्रित राहते. सूर्यनमस्कार हा अतिशय उत्तम कार्डिओ म्हणून ओळखला जातो.

0: आधुनिक व्यायामामध्ये जसं आपण कार्डिओ किंवा विविध प्रकारचे झुंबा वगैरे व्यायाम करतो, अगदी आपल्या पूर्वजांनीच याची सोय आपल्याला करून ठेवलेली आहे.
1: अगदी खरे.
0: त्यामध्ये पहिला फायदा आपण सूर्यनमस्काराचा पाहिला, तो म्हणजे वजन नियंत्रित होते. त्यानंतर अतिरिक्त कॅलरीज ज्या आहेत त्या बर्न होतात. त्यानंतर पचनक्रिया सुधारते. आपण सूर्यनमस्कार करत असताना पोटावर ताण येतो आणि पोटावरती ताण आल्यानंतर आपले जे काही पचन इंद्रिय आहेत त्या सर्व पचन इंद्रियांना ताण बसून आपली जी काही बद्धकोष्ठता आहे ती सुद्धा दूर व्हायला मदत होते. त्यानंतर अतिशय महत्वाचा फायदा याचा होतो की मानसिक शांतता मिळते. कशी काय मिळते? तर सूर्यनमस्कार करत असताना आपण श्वासावरती सुद्धा नियंत्रण मिळवतो आणि श्वासोच्छ्वासाच्या लयबद्ध पद्धतीमुळे मन शांत आणि आपलं शरीर लवचिक व्हायला मदत होते. चिंता ताणतणाव कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना आवश्यक असणारा जो बदल म्हणजे त्वचेचे आरोग्य सुधारते. सूर्यनमस्कारामुळे रक्ताभिसरण सुधारल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते आणि केस गळण्याची समस्या सुद्धा कमी होते.
1: बरं मॅडम, सध्याची जी शैली आहे जीवनशैली याच्यामध्ये बैठे शैली खूप म्हणजे प्रसिद्ध होत चालली आहे. वर्क फ्रॉम होम असेल किंवा काही कामानिमित्त आपण बसून राहतो आहेत किंवा ज्यांना काही कामं सुद्धा नसतील असे सुद्धा तासनतास मोबाईल आणि टीव्हीमध्ये बसून असतात, ते उठत सुद्धा नाही जात. तर या शैलीचा जीवनावर काय परिणाम होतो आणि या परिणामापासून जर आपल्याला बचाव करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे?
0: अतिशय सुंदर प्रश्न आहे. आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती आता ॲज अ टीचर म्हणायचं झालं तर आम्ही रोज पाहतोय, ॲज अ पॅरेंट म्हणायचं झालं तर आपल्या घरामध्ये आपली मुलं आपण पाहतोय, अगदी समाजाचा घटक म्हणून आपण जर आजूबाजूला पाहिलं तर अगदी सगळ्यांचं डोकं कुठं आहे तर मोबाईलमध्ये आहे.
1: अगदी खरं.
0: कोणी काही करत नसलं तरी ते काहीतरी करत असतं, त्यांचा मेंदू कुठेतरी एंगेज असतो, तो म्हणजे मोबाईलमध्ये असतो. आणि जर त्यांचं शरीराचं पोझिशन आपण पाहिलं, अगदी त्या मोबाईलचं वेळ एवढं वाढत आहे की अगदी गाडी चालवत असताना सुद्धा अनेक जण मोबाईल एका हातात मोबाईल चालू असतो आणि एका हात त्या स्टेअरिंगवरती असतो किंवा अगदी आपल्या हँडलवरती असतो गाडीच्या. पण त्यामुळे अपघाताचं तर प्रमाण वाढलं, शारीरिक पोश्चर बिघडलं, मानसिक आरोग्य बिघडलं, अशा अनेक दुष्परिणाम या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे आज आपल्याला फेस करावे लागत आहेत. त्याचे फायदे आहेत, जरूर आहेत, परंतु घेणाऱ्याच्या हातात आहे ते सगळं.
1: पण आपण काही जणांचं असं असतं की ऑफिस टायमिंग आहे, 8-8 तास ते बसून असतात, त्यामुळे त्यांची बैठक थोडीशी वेगळी होते, पाठीला बाक येणं वगैरे. तर या गोष्टी जर टाळायच्या असतील, पाठीला बाक येऊ द्यायचं नसेल, मनका जर ताठ ठेवायचं असेल, तर कोणती आसनं केली पाहिजेत?
0: जर आपल्याला आपली सिटिंग पोझिशन सुधारायची असेल, जर आपल्याला मानसिक आरोग्य सुधारायचं असेल, शारीरिक आरोग्य सुधारायचं असेल आणि अपरिहार्य कारणामुळे आपल्याला सतत बसून राहावं लागत असेल, समजा विद्यार्थी अवस्थेमध्ये आपल्याला अभ्यासासाठी खूप वेळ बसावं लागतं किंवा कामाच्या संदर्भामध्ये कॉम्प्युटरच्या समोर आपल्याला खूप वेळ बसावं लागतं, ऑनलाईन मिटिंग्स असतात किंवा वर्क फ्रॉम असतं, वर्क फ्रॉम होम्समध्ये सुद्धा अगदी घरून काम करायचं असतं जे की ऑनलाईनच चालतं, यासाठी आपल्याला जेव्हा खूप वेळ बसून राहावं लागतं त्यामध्ये योगासनं आपल्याला अनन्यसाधारण अशी मदत करतात. जर आपण थोड्या थोड्या वेळाने उठून ताडासन केलं, थोडा वेळ चाललो तरीसुद्धा आपल्याला मदत होते. आणि बैठे पोझिशनमध्ये जेव्हा पाठीला बाक येतो, एक प्रकारचं पोश्चर तयार होतं, हे पोश्चर सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आसनं आहेत त्या ते उपयोगाला येतात. ताडासन, भुजंगासन, बद्धकोणासन, जसं की फुलपाखरू आसन आहे, बालासन आहे, वज्रासन आहे, सेतुबंधासन आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम आहेत जे की आपलं शरीर पोश्चर सुधारण्यासाठी उपयोगाला येतात. जर आपल्याला चांगलं मन पाहिजे असेल तर आपलं शरीर चांगलं आवश्यक आहे, आणि आपल्याला आपलं शरीर जर चांगलं आवश्यक असेल तर चांगलं मन पण आवश्यक आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवरती डिपेंड आहेत. आपल्याला मन आवश्यक असेल तर आपलं शरीर सुधारणं किंवा शरीराचं स्वास्थ्य सुधारणं गरजेचं आहे, आणि शरीराच्या स्वास्थ्याबरोबर मनाचं स्वास्थ्यसुद्धा आपोआप सुधारलं जातं, आणि जर मनाचं स्वास्थ्य सुधारलं तर शरीराचं स्वास्थ्यही सुधारत जातं.
1: अगदी. तुम्ही आता सांगितलं की मॅडम चांगलं मन पाहिजे असेल तर चांगलं शरीर पाहिजे, चांगलं शरीर पाहिजे असेल तर चांगलं स्वास्थ्य पाहिजे, आणि हे सगळं मिळवायचं असेल तर आपल्याला योग अभ्यासाची गरज आहे. तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण कोणते आसनं केले पाहिजे किंवा एक कॉन्सन्ट्रेशन लेवल आपली वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे?
0: आपल्या सर्वांचंच, अगदी विद्यार्थी अवस्थेतील आजचे युवक असतील किंवा आजच्या युवती आहेत, त्याचबरोबर वयोवृद्ध आहेत किंवा मिडल एजमधले, अगदी सर्वच समाज मनासाठी आज योगासनाची खूप आवश्यकता आहे. जर सुरुवातीला आपण विद्यार्थी अवस्थेतील जे काही बालक आहेत त्यांचा जर विचार केला तर त्यांच्या वाढीच्या वयामध्ये एकाग्रता साध्य करण्यासाठी त्यांना आवश्यक योगासनं तर आहेत, त्याचबरोबर काही प्राणायाम मी सजेस्ट करेल. त्यामध्ये भस्त्रिका आहे, भ्रामरी आहे, अनुलोम विलोम आहे, जे की आपले नाडीशुद्धी करण्यासाठी उपयोगाला येतात. हे जे पूर्ण श्वासावरती आधारित असणारे हे जे काही प्राणायाम आहेत आणि यामुळे काय होतं तर आपल्या श्वासांवरती नियंत्रण आपण प्राप्त करू शकतो. अगदी जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपला श्वास चालू

0: असतो. आपण सर्वजणच श्वास घेतोय, पण आपल्या नकळत आपल्या श्वासावरती किती मोठ्या प्रमाणात आपण परिणाम केलेला आहे किंवा कधी परिणाम होतोय हे आपल्याला जाणवत नाही. आपण श्वास घेताना जर आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं तर आपण पूर्ण श्वास घेतच नाही. मुळात श्वास घेताना डीपली ब्रिदिंग करणं, जे डीपली ब्रिदिंग आहे, पूर्ण श्वास आत घेणं, पूर्ण श्वास बाहेर सोडणं, यामुळे आपल्या जे काही शरीराचं श्वासोच्छ्वास, हे श्वासोच्छ्वासामुळे आपलं जे काही मनाचा कंट्रोल आहे तो खूप छान पद्धतीने आपल्याला साध्य करता येतो.
1: सोबतच मॅडम, या सगळ्या गोष्टी असतील तरी आजच्या युवती किंवा बरेच जण झिरो फिगर या संकल्पनेमध्ये अडकून राहिले आहेत. मग त्यासाठी त्यांनी डायट करणं, बऱ्याच गोष्टी ते खातच नाही का, तर जाडी वाढते. तर या संकल्पनेबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: आता झिरो फिगर ही संकल्पना इतक्या मोठ्या प्रमाणात ते त्याचं पेव वाढलेलं आहे किंवा एक प्रकारचं भूतच मानगुटीवर बसलंय सगळ्यांच्या, असं म्हणता येईल की प्रत्येकाला काय पाहिजे तर झिरो फिगर पाहिजे. पण झिरो फिगर म्हणजे आरोग्य नाही. झिरो फिगर म्हणजे आरोग्य असं म्हणता येत नाही किंवा आपल्या आपल्या वातावरणामध्ये, आपण ज्या वातावरणामध्ये राहतोय, ज्या विभागामध्ये राहतोय, त्या ठिकाणी असणारे जे काही हवामान आहे त्याच्यानुसार आपलं शरीर एसटी तयार होत असते. आपण काही जाहिरातीमध्ये पाहतो किंवा काही प्रसारमाध्यमामध्ये पाहतो की झिरो फिगर असणं म्हणजे अगदी हडकुडं सडसडीत असलं म्हणजेच आरोग्यपूर्ण आहे असं म्हणता येणार नाही. आरोग्यदृष्ट्या झिरो फिगर ही संकल्पना योग्यच मानली जात नाही. प्रत्येक व्यक्तीची उंची, वजन, शरीररचना आणि अनुवंशिकता वेगळी असते, त्यामुळे सर्वांची एकाच प्रकारची बारीक होण्याची जी काही अपेक्षा आहे ती योग्य नाही. जर आपण झिरो फिगरच्या मागे लागलो तर त्याचे दुष्परिणाम काय आपल्याला जाणवतात, तर खूप मोठ्या प्रमाणात अशक्तपणा येतो. बघा, जे झिरो फिगरच्या मागे लागलेले आहेत त्यांनी स्वतःचं थोडंसं आत्मपरीक्षण करून बघा. तुमच्या डोळ्याच्या आजूबाजूला किती काळी वर्तुळे निर्माण झालेली आहेत, एखादं काम करताना तुम्हाला किती उत्साह वाटतो आहे, याच्यावरून तुम्ही तुमचं आरोग्य तपासून घेऊ शकता. जेव्हा झिरो फिगरच्या मागं लागलं जातं, एक अशक्तपणा तर निर्माण होतोच होतो, त्याचबरोबर त्या व्यक्तीमध्ये पोषण तत्वाची कमतरता निर्माण होते. वाढीच्या वयातील मुलींमध्ये मासिक पाळी अनियमित होते, PCOD असेल, PCOS असेल, अशा प्रकारचे अनेक विकार निर्माण होतात ज्याचा त्यांच्या शरीरावरती दूरगामी परिणाम होतो. एकंदरीत त्यांच्या आयुष्यावरती, त्यांच्या संसारावरती त्याचा परिणाम होतो. त्यानंतर हाडांची वाढ आणि विकास अगदी मोठ्या प्रमाणात कमकुवत होतात, हाडांची वाढ कमी होते, विकास कमी होतो. त्याचबरोबर थकवा, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव या झिरो फिगरवाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणून येतो.
1: अगदी खरे. यासोबतच वाढता लठ्ठपणा सुद्धा आहे. काही जण झिरो फिगरच्या मागे लागलेले आहेत तर वाढता लठ्ठपणा सुद्धा तितकाच पाहायला मिळतो आपल्याला. जर या लठ्ठपणाला जर आळा घालायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे?
0: जशी झिरो फिगर ही संकल्पना आज रोजच चाललेली आहे, प्रत्येकाच्या मनात वाटतं की मला नाही तसं स्लिम ट्रिम बनायचं आहे, पण त्याच्या विरोधाभास असा झालेला आहे की आज आपण जेव्हा पाहतो समाजामध्ये ओबेसिटीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे.
1: अगदी खरं.
0: आणि याचं मूळ कारण आहे जंक फूड. घरात जे सकस आहार बनला जातो तो साधा वाटतो आजकालच्या मुलांना, तर साधा वाटतो, तो खावा नाही वाटत किंवा चव लागत नाही. मग त्यांना काय पाहिजे असतं तर पॅकेट बंद पदार्थ, रेडी टू ईट, रेडी टू कुक, असे अनेक पदार्थ जे पटकन बनतात आणि जे जिभेची चव भागवतात, पण त्यामुळे आपल्या ज्या शरीराचं पोषण आहे ते भागलं जात नाही.
1: अगदी.
0: आणि ते पटकन बनणारे जे पदार्थ, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात, अन्न परिरक्षकांचा वापर होतो, ते रासायनिक अन्न परिरक्षके असतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती मोठ्या प्रमाणावरती होतो आणि ऑबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा वाढू लागतो. मग झिरो फिगर असेल किंवा लठ्ठपणा असेल, या आता आपला जो योगाचा उद्देश आहे तो मूळच झिरो फिगर मिळवणे किंवा लठ्ठपणा असा नाही आहे, तर आपलं शरीर संतुलित ठेवणे, लवचिक ठेवणे, मन अगदी सुदृढ ठेवणे हा आपल्या योगाचा उद्देश आहे.
1: आपलं जीवन संतुलित राहिलं पाहिजे, परंतु जीवनशैली वाढ म्हणजे बदल होते आहे, तर या बदललेल्या जीवनशैलीत सुद्धा आपलं शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
0: आता आपण पाहतोय की आपल्या आईवडिलांची जीवनशैली, आपल्या आजूबाजूबांची जीवनशैली आणि आपली जीवनशैली, बदल ही काळाची गरजच आहे. काळानुसार आपण बदललंच पाहिजे, पण बदल किती पट असावा किंवा कितपत असावा, तो आपल्यासाठी कोणता बदल योग्य आहे, कोणता बदल अयोग्य आहे, ह्या गोष्टीचे सुद्धा आपण थोडीशी शहानिशा करणं, म्हणजेच जागरूक अवस्थेमध्ये राहणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीचं अंधानुकरण करत जर आपण गेलो तर त्याचे दुष्परिणाम आपल्यावरती होणारच आहे.
1: नक्कीच.
0: मुळात जर आपण पाहिलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये योग हा जो गोष्ट आहे ते अगदी पूर्वंपार काळामध्ये पासून चालू आहे आणि आपल्या इथला जो योग आहे, योगाभ्यास आहे, प्राणायाम आहेत, या सगळ्याचा स्वीकार आज जगाने केलेला आहे. म्हणूनच आपण आज उद्याचा 21 जून हा का दिवस योग दिन म्हणून, आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करतोय.
1: अगदी खरं.
0: पण आपण काय करतोय, आपण भारतीय काय करतोय, तर अंधानुकरण करतोय दुसऱ्या.

0: आपलं असं म्हणतो बघा, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, अशी अवस्था आज आपल्यासमोर आलेली आहे. आज आपल्या गोष्टी आपल्याला थोड्याशा कमी वाटतायत आणि दुसऱ्याच्या गोष्टीकडे आपलं आकर्षण वाढलेलं आहे. मग त्या आकर्षणापोटी आपण नको त्या गोष्टी स्वीकारत आहोत. आजसुद्धा आरोग्यासाठी सुद्धा आपण अनेक गोष्टीच्या मागे लागलोय, पण त्यामधून खरं पोषण आपल्याला मिळतंय का
1: नाही
0: याचा विचार होणं गरजेचं आहे.
1: अगदी खरं.
0: अंधानुकरणातून मिळणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याला पोषक आहेत की नाही याचा विचार होणं गरजेचं आहे.
1: हे काही वाढते बदल आहेत किंवा आधुनिकीकरण आहे, यामध्ये आहारामध्ये सुद्धा लोकांनी आधुनिकीकरण केले, तर सकस आहार का घेतला पाहिजे आणि त्याचे फायदे काय याविषयी काय सांगाल?
0: खूप छान प्रश्न आहे. आता पहा, जसं जीवनशैली बदललेली आहे तसं जीवनशैली सुद्धा बदलली असं आपण.

0: हे जे सेशन आहे ते त्यासाठीच आपण ठरवलेलं आहे की आपल्याला योगाचं काय महत्त्व आहे. तर योग म्हणजे काही व्यायाम केला, काही योगासनं केली किंवा काही प्राणायाम केलं म्हणजे योग नाही. तर योगाचा अर्थ हा खूप मोठा आहे, खूप विस्तृत आहे. अगदी आपली जीवनशैली ही योगाशी रिलेटेड आहे. योग म्हणजे काय? अगदी आपण झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत जे काय करतो या सगळ्यांचा समावेश योगामध्ये होतो. झोपेतून किती वाजता झोपतोय आज आपण? जरा थोडा स्वतःचं आत्मपरीक्षण आपण करूयात. वेळ आहे आज आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची की संध्याकाळी आपण किती वाजता झोपतोय. अगदी तो मोबाईल तोंडावर पडेपर्यंत झोप लागत नाही, जेव्हा पडतो तेव्हा कळतं की बाबा आपल्याला झोप येत आहे. म्हणजे आपली जीवनशैली आपण कुठपर्यंत नेऊन ठेवलेली आहे आणि सकाळी उठण्याची वेळ काय आहे. सूर्य डोक्यावर आलेला असतो आणि आपण कधी उठतोय, उठल्यानंतर काय करतोय, तर तो मोबाईलमधले मॅसेजेस चेक करतोय. म्हणजे झोपताना मोबाईल, उठल्या उठल्या मोबाईल. या दुष्टचक्रामध्ये आजची पिढी अडकलेली आहे. आजची पिढी म्हणण्यापेक्षा सुद्धा सर्वच अडकलेले आहेत. ज्यांना आता आता मोबाईल कळतोय किंवा ज्यांनी अगोदर खूप छान आयुष्य जगलेत पण आता मोबाईल हातात आल्या, त्यांची सुद्धा अवस्था आज बघण्यासारखी आहे.
1: खरंच आहे.
0: मग आपल्या या जीवनशैलीमध्ये सकाळी जास्तीत जास्त 5 अगोदर आपण उठलं पाहिजे. उठल्या उठल्या आपण काय केलं पाहिजे? तर एखादं आपल्या तोंडातली जी लाळ आहे ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. मग उठल्या उठल्या आपण एक ग्लास एखादं थंड पाणी पिणे, त्यानंतर एखादं ड्रायफ्रूट किंवा फ्रूट खाणे, त्यानंतर आपला योग्याभ्यास करणे, सूर्यनमस्कार करणे, त्यानंतर प्राणायाम करणे, हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. त्यानंतर जर आपण 5 उठत असू आणि त्यानंतर योगाभ्यास करून 10 वेळेपर्यंत आपण आपला ब्रेकफास्ट केला पाहिजे, हेल्दी ब्रेकफास्ट केला पाहिजे, आरोग्यपूर्ण नाश्ता केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये कशाचा समावेश आहे? तर त्यामध्ये आपण स्प्राउडेड म्हणजे अंकुरित कडधान्य, जे की आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रथिनांचा सपोर्ट देतात, प्रथिनं पुरवतात, त्याचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे. दुपारी 12:30 ते 2:30 दरम्यान आपला सकस संतुलित आहार आपण घेतला पाहिजे. त्यामध्ये सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये गाजर, काकडी या प्रकारचं सलाद आपण त्याच्यामध्ये कच्च्या स्वरूपामध्ये आपण घेतलं पाहिजे. त्यानंतर आपलं जे ताट आहे, जेवणाचं ताट जर आपल्यासमोर आपण इमॅजिन केलं तर त्याचा जो अर्धा भाग आहे तो ह्या सलादचा असावा, कच्च्या भाज्यांचा असावा. आणि त्यानंतर जो अर्धा भाग आहे त्याच्यामध्ये अगदी अगदी आपण शाळेत शिकल्याप्रमाणे 5 पोषक तत्वांचा समावेश असला पाहिजे. त्यामध्ये पिष्टमय पदार्थ आहेत, प्रथिने आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, जीवनसत्वे आहेत, खनिजे आहेत. असा युक्त असणारा आहार आपल्या जेवणामध्ये, आपल्या ताटामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर झोप आपले जे झोपेपर्यंत, झोपण्याच्या अगोदर आपण काहीतरी थोडंसं लाईट फूड घेतलं पाहिजे जे की हेवी नसावं. सूर्य मावळल्याच्या नंतर जसं आपण निसर्गामध्ये पाहतोय, निसर्गाकडूनच शिकलं पाहिजे की निसर्गामध्ये काय होतं. सूर्य मावळल्याच्या नंतर कुठलेच पशुपक्षी आहार घेत नाहीत, जेवण करत नाहीत. अगदी त्या पद्धतीने आपण आपलं जसं सूर्य मावळला त्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचं सॉलिड फूड आपण नाही खाल्लं पाहिजे. जर खूपच आवश्यकता असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं लिक्विड किंवा दूध घेऊन सुद्धा तुम्ही झोपू शकता. आणि जास्तीत जास्त 10 किंवा 10 आपण झोपलं पाहिजे. म्हणजे पूर्ण आपल्या शरीराची रेस्ट पण मिळणं आवश्यक आहे. रात्रीची झोप आणि दिवसभराचं आपलं कार्य करत असणारा दिवसभराचं आपलं योगनुसार आपली दिनचर्या अशा पद्धतीने आपली चालली पाहिजे. त्याचबरोबर आपलं जे काही आताच आपण जी संकल्पना पाहिली, झिरो फिगर ही संकल्पना त्यामध्ये आपण पाहिलं की आपल्या वातावरणामध्ये झिरो फिगर ही काही योग्य नाही आहे. मग आपलं जे वजन आहे, आपलं वजन किती असलं पाहिजे, तर त्याचा एक रेशो आहे. आपली उंची जितकी आहे, आपल्या उंचीच्या मानाने आपलं वजन ठरत असतं, त्यानुसार आपला रेशो असला पाहिजे. आपल्या वजनाच्या मानाने आपल्याला किती दिवसभरामध्ये पाणी पिलं पाहिजे हे सुद्धा ठरतं. प्रत्येक 20 kg 1 liter पाणी, मग तुमचं वजन किती आहे त्यानुसार तुम्ही दिवसभराचं पाणी ठरवलं पाहिजे. अशा पद्धतीने योगयुक्त आपली जीवनशैली निर्माण झाली तर आपण रोगमुक्त होऊ शकतो. आणि त्या रोगामध्ये सुद्धा आपण शारीरिक रोगमुक्त तर होऊ शकतो, त्याचबरोबर आपण मानसिक रोगमुक्त सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी आपली दिनचर्या सुधारणं आणि ते योगनुसार होणं गरजेचं आहे.
1: मॅडम, उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन, या योग दिनानिमित्त तुम्ही युवकांना काय सल्ला द्याल?
0: अगदी आपण सगळ्यांनीच या फक्त एक दिवस हा योग दिन म्हणून, आता हे जगाला योगाचं महत्त्व पटल्यामुळं आपण किंवा त्यांनी हे स्वीकारलेलं आहे, एक दिवस आपण त्याचं महत्त्व साजरं करण्यासाठी आपण तो एक दिवस साजरा करतोय. पण एक दिवस सूर्यनमस्कार घातला किंवा एक दिवस योगासनं केली, एक दिवस प्राणायाम केली म्हणून आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे का? तर अजिबात नाही. तर योग म्हणजे सातत्य. रोज आपण ठराविक वेळ त्यासाठी देणं गरजेचं आहे.

0: तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये येऊन योगाबद्दल आणि योग शैलीबद्दल, आपल्या जीवनशैलीबद्दल खूप काही माहिती दिलात आणि आपल्या जीवनासाठी असलेला अनमोल संदेश सुद्धा या मुलाखतीतून तुम्ही दिलात. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी परिवाराच्या वतीनं
1: भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
2: TLI है ना,
1: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉगिन करें indiapost.gov.in पर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली ग दोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोतेहो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन, रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात पाच तरुण बुडाले, परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू, वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज, आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली। यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले। कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं। 7व्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे असं शहा यावेळी म्हणाले।
1: यहां पर जो कॉरिडोर बनेगा 1,500 करोड़ की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा।
0: हा विकास आराखडा भाविकांना

0: जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
1: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे ज्या आराध्य दैवतांनी आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे.
0: तीन टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 14 जण सुखरूप आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाजमाध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योगदिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योगदिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतर

0: राष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या. दरम्यान याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसळेकर यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 आणि 26 सेकंद होत आहेत. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7:15 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.
2: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू.

0: निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
4: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
3: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
4: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मत? प्रॉमिस करा.
5: येस प्रॉमिस.
3: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
4: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
6: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
7: श्रोते हो, संध्याकाळचे 7:14:40 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं थेट वितरण करण्यात आलं. या रोजगार संलग्न प्रोत्साहनातून देशाच्या रोजगार आणि उद्योग क्षेत्राला बळकटी देणाऱ्या या योजनेशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण केलं. खरं तर ही योजना मात्र कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही एकाच वेळी थेट प्रोत्साहनपर लाभ देणारा देशातला पहिलाच अभिनव आणि पथदर्शी उपक्रम ठरला आहे. अर्थात हे घडून आलंय ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वामुळे. ही योजना म्हणजे निव्वळ रोजगार योजना नाही तर व्यावसायिक आयुष्याची वाटचाल सुरू करणाऱ्या युवा वर्गाच्या पाठीशी केंद्र सरकार कायम ठामपणे उभं असल्याची ग्वाही देणारं आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणारं माध्यम असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. या अनुषंगानंच या पथदर्शी योजनेविषयी प्रधानमंत्री काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्या शब्दात.
1: दुनिया आज भारत की युवा शक्ती की चर्चा कर रही है. भारत के टैलेंट, स्किल और पोटेंशियल की चर्चा सब दूर हो रही है. दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके. और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाले युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है. यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है. साथियों, आम तौर पर योजनाएं या तो कर्मचारी के लिए बनती हैं या तो फिर उद्योगों के लिए बनती है, लेकिन ये एक योजना ऐसी है. इस योजना में भारत के

0: सामर्थ्यवान मेरे युवा, समृद्ध युवा भविष्य की ओर और उद्योग विकास की ओर, और इन दोनों को साथ लेकर चलती है। जो युवा अपनी पहली नौकरी शुरू करता है, सरकार उसके साथ खड़ी होती है, और इसलिए उद्योगकार को भी लगता है कि अकेला मेरे यहाँ नहीं आया है, इसके पीछे पूरी सरकार आई है। और इसके कारण ऐसे युवकों की तरफ देखने का उस उद्योगकार का भी नजरिया बदल जाता है। और जो संस्थान नए रोजगार का सृजन करता है, सरकार उनका भी उत्साह बढ़ाती है। हमारे यहाँ पहले कुछ नियम व्यवस्था ऐसी थी कि लोगों को बड़े होने में थोड़ा डर लगता है, यार बड़ा हो जाऊंगा तो मैं ये बंधनों में फंस जाऊंगा, तो उसको लगता था छोटा ही रहना अच्छा है, और कभी बड़े होने की संभावना उसको लगता है ऐसा करो एक दूसरा छोटा और कर दो। आज वो सोच बदली है, हर किसी को बड़ा बनने का हौसला मिलना चाहिए, उसकी उम्मीदों को पंख मिलने चाहिए, और ये उद्योग को भी जरूरत होती है, और इस योजना से वो द्वार भी खुला है। और यही इस योजना की सबसे बड़ी विशेषता है, जब सरकार, युवा और उद्योग एक साथ आगे बढ़ते हैं तो रोजगार निर्माण की गति कई गुना बढ़ जाती है। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना इसी नए भारत की पहचान है, एक ऐसा भारत जहां युवा को अवसर मिले, उद्योग को प्रोत्साहन मिले और रोजगार निर्माण एक राष्ट्रीय अभियान बन जाए।
1: श्रोते हो, या योजनेतील वैशिष्ट्यपूर्ण तरतुदींमुळे देशाच्या औपचारिक रोजगार परिसंस्थेला बळकटी मिळणार आहे। त्या अनुषंगानेच पहिल्यांदाच नोकरीच्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या युवा वर्गाला प्रोत्साहनपर लाभ देण्याची आजवर कधीही न झालेली तरतूद या योजने अंतर्गत केली गेली आहे। या योजनेचं यश पाहिलं तर आतापर्यंत सुमारे 70 लाख नवीन रोजगाराची निर्मिती आणि तितक्या संख्येनं पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचं कवच मिळालंय। महत्वाचं म्हणजे पुढच्या 2 वर्षात 99,446 कोटी रुपयांच्या एकूण आर्थिक तरतुदीसह देशात 3.5 कोटींपेक्षा अधिक रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत सरकारनं समोर ठेवलंय। याच अनुषंगानं अधिक सांगत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे सहायक वृत्त संपादक वैभव वझे।
2: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी केंद्र सरकार 99,446 कोटी रुपये खर्च करणार आहे। त्यापैकी 2,400 कोटी रुपये नुकतेच रोजगारदाता किंवा नियोक्ता आणि कर्मचारी यांच्या खात्यांमध्ये थेट वितरित केले गेले। ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO मार्फत राबवली जाते। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये 3.5 कोटींहून अधिक रोजगार पुढच्या 2 वर्षात निर्माण करायचं उद्दिष्ट सरकारने ठेवलंय। असंघटित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून त्यांना संघटित आणि औपचारिक किंवा फॉर्मल रोजगारांच्या क्षेत्रात आणणं हा देखील महत्वाचा उद्देश आहे। औपचारिक रोजगारांमध्ये 1.92 कोटी कर्मचारी आणण्यात येणार आहेत। ही योजना आपल्याला 2 स्तरांवर पाहायची आहे। पहिल्या स्तरामध्ये प्रथमच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा विचार सरकारने केलाय। 1 लाख रुपये महिना इथपर्यंत ज्यांचं मासिक वेतन आहे असे प्रथमच रोजगार मिळालेले कर्मचारी या योजनेचा लाभ मिळवायला पात्र आहेत। 1 लाख रुपयांपर्यंत म्हणजे मासिक 1 लाख वेतन मिळतं, मग आमचं काय असा प्रश्न कुणाला पडू नये इतकी केंद्राची भाषा स्पष्ट आहे। 1 लाख रुपये मासिक वेतन ही वेतनाची कमाल पातळी सांगितली आहे। तर या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांना उमंग ऍपद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर घ्यावा लागेल। या नंबरासह स्वतःची माहिती EPFO कडे नोंदणीकृत करावी लागेल। नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिलं जाईल। हे एक वेतन कमाल 15,000 रुपये मिळेल। या वेतनाच्या एकूण रकमेचा पहिला हप्ता त्या कर्मचाऱ्यानं एकाच रोजगारदात्याकडे म्हणजे कंपनीकडे सलग 6 महिने नोकरी केल्यावर दिला जाईल। हा हप्ता कर्मचाऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल। त्यानंतरचा दुसरा आणि शेवटचा हप्ता त्या कर्मचाऱ्याची त्याच कंपनीत सलग 12 महिने नोकरी झाली तरच मिळेल। पण हा दुसरा हप्ता त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये दिसणार नाही, तर तो एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवला जाईल। याचा दुहेरी फायदा आहे। एक म्हणजे सरकारचा पैसा सरकारच्याच एखाद्या बचत योजनेमध्ये फिरवला जाईल, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सरकारची बचत होईल। त्याचवेळी प्रथमच नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला बचतीची सवय लागेल, कारण सरकार देत असलेला दुसरा हप्ता परस्पर सरकारच बचतीसाठी त्याच्या नावे गुंतवणार आहे। कर्मचाऱ्याला 12 महिने एकाच ठिकाणी सलग काम केल्यानंतरच हा दुसरा हप्ता मिळणार आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे। मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी

0: 12 महिन्यांच्या आत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या पोर्टलवर जाऊन फायनान्शियल लिटरसी किंवा वित्तीय साक्षरता प्रोग्राम पूर्ण करणं हे त्या कर्मचाऱ्याला अनिवार्य करण्यात आलंय. दुसऱ्या स्तरामध्ये रोजगारदात्याचा किंवा नियोक्त्याचा विचार केला गेलाय. रोजगारदात्याने किंवा कंपनीने ठराविक वेतन श्रेणीमध्ये कामावर घेतलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी त्याला प्रत्येक महिन्यात 3,000 रुपये दिले जाणार आहेत. हे मासिक वेतन किंवा मासिक रक्कम रोजगारदाता आणि कर्मचारी यांना 2 वर्ष दिली जाईल. गरज भासल्यास ही सुविधा 4 वर्षांनी सुद्धा वाढवता येणार आहे. कर्मचारी आणि रोजगारदाता यांना याची सर्व माहिती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. या योजनेच्या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 जुलै 2025 मंजुरी दिली होती. त्यानुसार ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून अंमलात आली आणि याचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलाय. अर्थातच गरज भासल्यास तो वाढवला जाईल. आता याचे फायदे महत्वाचे आहेत. रोजगारदाता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला विस्तार करताना मोठा आधार मिळणार आहे. यामुळे छोटे उद्योजक व्यवसाय विस्ताराचा विचार नक्की करतील आणि याचीच परिणती रोजगार वाढण्यामध्ये होईल. आपल्याकडे ही योजना सुरू व्हायच्या आधी इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अशा प्रकारची योजना सुरू आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवं.
1: श्रोते हो, या योजनेमुळे केवळ नोकऱ्याच मिळत नाहीत तर देशातील नियोक्त्यांना आणि उद्योजकांना नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी आणि पर्यायानं आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं या क्षेत्रासाठीचा लाभ 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. अशा आर्थिक पाठबळामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा विस्तार होऊन छोटे उद्योग मोठ्या उद्योगांमध्ये परावर्तित होण्याच्या, स्टार्टअप्स प्रत्यक्ष मुख्य प्रवाहातल्या उद्योगांमध्ये रुपांतर होण्याला बळ मिळू शकणार आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्त संपादक वैभव वझे यांनी केलेलं विश्लेषण आपण आता ऐकूया.
0: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जरी 2025 केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली असली तरी ती लागू होऊन त्याला वेग मात्र यावर्षी आलाय असं म्हणायला लागेल. याचं कारण त्याचा तांत्रिकदृष्ट्या कालावधी निश्चित करण्यात आलाय 31 जुलै 2027. त्यामुळे या दिवसापर्यंत सरकारला रोजगारांचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचंय. आता या योजनेमध्ये 2,400 कोटींचा पहिल्या रकमेचा जो हप्ता आहे तो सरकारने आता नुकताच वितरित केला. अर्थात हा हप्ता कर्मचारी म्हणजे पहिल्यांदाच नोकरी लागलेले कर्मचारी आणि त्यांचे रोजगारदाते किंवा नियोक्ता किंवा कंपन्या यांना मिळाला. याच्यातनं आपल्याला आता काय बघायचंय तर याचा थेट परिणाम उद्योगांवर होणार आहे. देशामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आहेत. त्याच्यापैकी 18% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे आज DPIIT कडे नोंदणीकृत महाराष्ट्रातल्या स्टार्टअपची संख्याच 29,000 अधिक आहे. हे स्टार्टअप अर्थातच मायक्रो इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित होण्यासाठी धडपडत आहेत. जे आता मायक्रो इंडस्ट्री आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग व्हायचे आहे, जे लघु उद्योग आहेत त्यांना मध्यम उद्योग व्हायचे आहे आणि जे मध्यम उद्योग आहेत त्यांना मोठे उद्योग व्हायचे आहे. मग याच्यासाठी कर्मचारी बळ वाढवणं हे कोणत्याही कंपनीला गरजेचं आहे. मग हे कर्मचारी बळ वाढवताना काय असतं, तुम्ही ज्या वेळेला औपचारिक रोजगार निर्माण करता किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट निर्माण करता त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळे लाभ हे त्या कर्मचाऱ्याला देणं अपेक्षित असतं, नव्हे अनिवार्य असतं. म्हणजे मग EPF आला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आला किंवा पेन्शन आलं किंवा ग्रॅच्युइटी आलं किंवा इन्क्रीमेंट आल्या, प्रमोशन आलं, हे सगळं त्या रोजगारदात्याला लक्षात घ्यावं लागतं. मग रोजगारदात्याचा कल कुठे वाढतो तर हंगामी तत्वावरती कामगार घ्या, तेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला की त्या कामगारांना कामावर येऊ नका असं सहज सांगता येतं. कारण ते रोजंदारीवर असतात किंवा वाउचर पेमेंटवर असतात, मंथली वेजेसवर असतात. पण सरकारला नेमकं हेच नकोय. याचं कारण जेवढी हंगामी रोजगार निर्माण होतील तेवढी जगापुढे रोजगारांची संख्या जास्त दिसेल. पण जे रोजगार कर्मचारी त्या रोजगारावर अवलंबून आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा काय, सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशनला किंवा आंतरप्रेनरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते, मग त्याच्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते. महाराष्ट्राला स्वतःची स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्टअप त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. आता महाराष्ट्राचं जे एमएसएमई सेक्टर आहे हे जवळजवळ राज्याच्या

0: जीडीपी मध्ये त्याचा 40% वाटा आहे आणि एकंदर आत्ता त्या सेक्टरनी जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढतील याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आत्ता जो दिसतो आहे तो आयटी सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग की ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आत्ता मिळेल असं आत्ता तरी दिसतंय. एकंदर आपण समजा एमएसएमईचा विचार केला तर राज्यामध्ये 82 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त एमएसएमईची नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या एमएसएमईच्या 17% एमएसएमई हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर मुख्यत्वाने जे आपल्याला एमएसएमई दिसत आहेत त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, एमएसएमई लोन घेऊ शकता. आता हे एमएसएमई सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या भागामध्ये एकवटलेले आहेत. तर या एमएसएमईंना या सगळ्याचा निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये औपचारिक रोजगार वाढीस लागतील.
1: श्रोते हो, एका अर्थानं ही योजना उद्योग क्षेत्राची भरभराट आणि युवा वर्गाची सामाजिक सुरक्षा ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करणारी ठरणार आहेत हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच मुंबई एअर न्यूज YouTube वाहिनीवरही कधीही ऐकू शकता. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा वझे.
2: FM वाहिनी 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 7:30 आणि 5 सेकंद झाले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार आणि सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार मंडळी. मंडळी किसानवाणी या आपल्या शेतीविषयक कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 20 जून 2026.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी आजच्या किसानवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मुक्काम पोस्ट धाराशिव येथील आपल्या शेतकरी भगिनी सौ शुभांगी विनोद मुंडे यांची कोथिंबीर लागवड याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली ही मुलाखत. नमस्कार मंडळी, शेतीमध्ये बदलत्या परिस्थितीनुसार नवनवीन प्रयोग करणं ही काळाची गरज बनली आहे. उपलब्ध संसाधनाचा योग्य वापर करून कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी अनेक शेतकरी पर्यायी पिकाकडे वळताना आपल्याला दिसत आहेत. अशाच एका धाडशी आणि प्रयोगशील महिलेशी आज आपण संवाद साधणार आहोत.

0: ऊस काढणीनंतर शेत रिकामं पडून राहू नये आणि आपल्या शेतातील उपलब्ध पाणी वाया जाऊ नये, जमिनीतून सातत्यानं उत्पन्न मिळावं या उद्देशानं त्यांनी ऊस मोडल्यानंतर कोथिंबीर लागवडीचा पर्याय स्वीकारला आणि अल्प कालावधीत येणारं हे पीक त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरलं आहे. त्यांच्या या अनुभवातून पीक नियोजन, पाणी व्यवस्थापन आणि अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत. ऐकूयात त्यांच्या या यशस्वी प्रयोगाविषयी. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्या आहेत मुक्काम पोस्ट धाराशिव येथील आपल्या महिला शेतकरी भगिनी सौ शुभांगी विनोद मुंडे. नमस्कार ताई, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार
0: ताई. तुमचं शिक्षण किती झालं? बरं,
1: BA ग्रॅज्युएशन.
0: माहेर कुठले?
1: मुरटा, तुळजापूर तालुक्यातील.
0: माहेरी शेती होती का?
1: हो, वडील पण शेतीच करत होते.
0: मग तुम्ही शेतात जात होतात का लग्नाच्या अगोदर?
1: नाही, शिक्षणामुळे नाही जाता आलं.
0: मग आता शेती करता?
1: हो.
0: एवढं शिक्षण घेतल्यानंतर वाटलं नाही का की पुढं शिकावं असं काही?
1: लग्न झाल्यामुळं.
0: लग्नानंतर
1: शिक्षण नाही झालं.
0: मग माहेरी तर शेती होती पण शेतात गेला नाही?
1: नाही गेले.
0: सासरी आल्यावर काम कसं शिकलात?
1: शेती हा आमचा उदरनिर्वाह करायचे एकमेव साधन होते, त्यामुळे शेतात जावं लागलं. आणि पतीच्या मदतीमुळे हळूहळू सर्व शेतातील कामे शिकत गेले.
0: बर बर. मालक काय करतात?
1: शेतीच.
0: दोघं मिळून शेती करता? तुम्ही सुरुवातीला लग्न होऊन जेव्हा आलात तेव्हा तुमच्या शेतात काय पिकं असायचे आणि आता काय पिकं घेता? बरं,
1: पहिले उडीद, मूग, तूर, हायब्रीड असं असायचे. पण नंतर मग जेव्हा बोर घेतलं, पाणी झालं, त्यानंतर ऊस लावला. ऊसामध्ये आंतरपीक घेत होतं, गहू, हरभरा. मग आता वरच्यावर जसं जसं
0: नवनवीन
1: आले तसं तसे हे करत गेले.
0: अगोदरची शेती कोरडवाहू
1: होती.
0: शेतीत तुम्ही शेणखत टाकता की रसायन?
1: हो, शेणखतच. रासायनिक खताचा वापर कमी करतात.
0: आता तुम्ही सांगितलं की ऊस पण घेत होतात, मग ऊस आंतरपीक घेत होतात की फक्त ऊसच घ्यायचा?
1: आंतरपीक पहिल्या वर्षी घेत होतात.
0: आता ऊस आहे का शेतात?
1: आता ऊस सध्या नाही, नसल्यामुळेच कोथिंबीर करायचा निर्णय घेतला. पाणी भरपूर आहे, शेती पण ट्रॅक्टर घरातला असल्यामुळे सगळी मशागत होत होती जमिनीची, त्यामुळे कोथिंबीर केली.
0: ताई, आता शेतात काय आहे तुमच्या?
1: ऊस होता. ऊस आल्यानंतर 3-4 वर्ष झाल्यानंतर ऊस मोडला. नंतर मग ऊस जमीन कशी बसून ठेवायची म्हणून कोथिंबीर करायचा निर्णय घेतला. पाणी भरपूर होत म्हणून आता कोथिंबीर केली.
0: कोथिंबीर किती दिवसात येते? बरं,
1: 40 ते 45 दिवस.
0: आता तुम्ही ऊस मोडल्यानंतर कोथिंबीर केली, तर कोथिंबीर पेरण्यासाठी मशागत काय काय केली? बरं, शेताची
1: नांगरणे, कुळवणे.
0: मग कोथिंबीर
1: केली. ट्रॅक्टर घरचा असल्यामुळे शेती परवडते, म्हणजे टायमावर सगळंच काम होता शेती.
0: कोथिंबीर लागवड करताना बियाणं निवड असेल म्हणा, पेरणी असेल, मग त्यावेळेस काय केलं तुम्ही?
1: बियाणाची निवड करताना ती कास्ती धणा घेतला. एकरी 30 ते 35 किलो बियाणे वापरले. आणि पाण्यासाठी रेनपाईपाचा वापर केला.
0: पूर्ण रेनपाईप. रेनपाईपाचा फायदा काय होते? बरं,
1: म्हणजे कोथिंबीर असं म्हणजे दिवसभरातून 2-3 तास भिजवायची, म्हणजे रान चांगलं भिजते
0: आणि मऊ राहते. ऊन खूप होते यावर्षी.
1: आणि दिवसातून 2-3 तास द्यायचंच पाणी दररोज.
0: मग तुम्ही पाणी सकाळी देत होता की संध्याकाळी का दुपारी?
1: सकाळी द्यायचं, मग 4 नंतर.
0: उन्हात पाणी द्यायचं?
1: उन्हात नाही पाणी द्यायचं.
0: कोथिंबीरवर एखादा रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव झाला का?
1: हो, होतच असते.
0: मग त्याच्यावर काय फवारलं?
1: बुरशीनाशक फवारले.
0: फवारणी झाली की कोथिंबीर चांगली आली?
1: खुरपणी.
0: खुरपून पण घ्यायची?
1: खुरपून पण. कोथिंबीरला खुरपल्याशिवाय नाही. खुरपल्यावरच त्याची वाढ होती कोथिंबीरची.
0: मग खुरपताना कसं? बायका लावून?
1: हो, बायका लावून.
0: मिळतात का? मजुराचा तर एवढा प्रॉब्लेम आहे. मग कसं?
1: पण आता त्याला कोथिंबीरीला खुरपावंच लागते.
0: मग बायका लावून?
1: बायका लावूनच.
0: कुळपणी केली तर नाही का जमत?
1: चलतंय, पण तरी सुद्धा ती खुरपायचं.
0: टोक लागलं की रोप चांगलं
1: वाढते.
0: कोथिंबीर काढणीस पेरणी केलेल्या दिवसापासून किती दिवस लागले? बरं,
1: 45 दिवस.
0: 45. आणि उत्पादन कसं मिळालं? चांगलं होतं?
1: हो, चांगलं मिळालं.
0: एकरी किती?
1: एकरी 600 कॅरेट कोथिंबीर निघाली. आम्ही कॅरेटवर दिली नव्हती, अशी गुतीच दिली.
0: विक्री व्यवस्थापन कसं केलं?
1: व्यापारी शेतातच आले,

0: शेतातूनच घेऊन गेले माल.
1: उत्तुंपण व्यापाऱ्यांनीच,
0: उत्तुंपण व्यापारीच
1: आपण नाही द्यायचं,
0: आपण नाही द्यायचं, आपण प्लॉटच विकायचा आणि त्यांनी येऊन घेऊन जाणार.
1: शुभांगीताई, तुम्ही सांगताय की कोथिंबीरचा फायदा झाला, तर ताई एक महिला शेतकरी म्हणून तुम्हाला शेतामध्ये कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला? बरं,
0: खूप अडचणीचा सामना पण करावा लागतो. पाऊस काळ नसतो, कधी पिकावर बुरशी पडते, कधी रोग पडतो, मजूर मिळत नाही. मग आम्ही दोघ जण मिळून सकाळी लवकर जातो, संध्याकाळी उशिरा येतो, त्यामुळे दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करतो. असं नाही की दे रे हरीन पण गावरी, कष्ट केल्याशिवाय शेतीला पर्याय नाही.
1: अगदी बरोबर ताई, कष्ट केल्याशिवाय तर कुठलाच व्यवसाय पुढे सरकत नाही. त्यात आपली तर शेती आहे. आता ही शेतातलं काम करताना तुम्हाला कुटुंबातील इतर सदस्यांची मदत होते का? बरं,
0: होते. सासूबाई घरी असतात, थोडं मी आवरून गेले की पाठीमागचं काम ते बघतात, लेकरांकडे लक्ष देतात, त्यामुळे चांगली मदत होते त्यांची. आणि त्या पण अगोदर गेलेल्या आहेत शेतात, त्या पण सांगतात की असं करा तसं करा.
1: म्हणजे
0: चांगली मदत होते. सासूबाईच आहेत फक्त घरी,
1: म्हणजे म्हातारा माणूस,
0: म्हातारा माणूस,
1: त्यांचा सुद्धा फायदा होतो तुम्हाला.
0: त्यांनी पण खूप कष्ट केले अगोदर.
1: ताई, तुमच्या मुलं काय करतात?
0: मुलं शिकतायत, मुलीची 12वी झाली आहे, मुलाची 10वी झाली आहे.
1: मग ही शेती आणि मुलांचा अभ्यास ह्याची सांगड कशी घालता?
0: लहान होते तेव्हा सकाळी आवरून जायचं, तर तोपर्यंत मुलं शाळेत जायचे, संध्याकाळी आले स्वयंपाक करून घ्यायचे अभ्यास. मग आमचे पती पण घेऊ लागायचे त्यांचा अभ्यास. आता मोठी झाले तर आता 7वी पासून ट्युशन लावलेली, त्यामुळे घरी पण करते, ट्युशन मध्ये जाऊन पण अभ्यास होतो.
1: आता यावर्षी तुम्ही कोथिंबीरीचा प्रयोग केला शेतात, अजून नवीन काय करायचं आहे का शेतात की हे करावं ते करावं?
0: आता सध्या चालू आहे पण पावसामुळे, आता बघू पाऊस पडला तर. आता टरबूज करायचा विचार आहे, पण सगळं पावसावर अवलंबून आहे. पाणी पण आहे आपल्याला, पण पाऊस नाही पडला तर बोर पण किती दिवस टिकणार आहे?
1: बरोबर
0: आहे, निसर्गावरच अवलंबून आहे सगळं शेतीचं.
1: मग यावर्षी टरबूज नवीन प्रयोग करायचा,
0: टरबूज घ्यायचा विचार आहे. टरबूज पिकाबरोबरच आम्हाला आमच्या डोक्यात आहे की कुक्कुटपालन पण करायचं, त्यामध्ये गावरान कोंबडी करायचा विचार आहे.
1: आता शुभांगीताई, बरेच शेतकरी बांधव कुक्कुटपालन करतात, पण ते तुम्ही गावरानच करावं असं का निर्णय घ्यायला?
0: गावरानच म्हणजे अंड्याला पण भाव आहे, आणि शरीरासाठी गावरान अंडी, गावरान चिकन हे फायद्याचं आहे, त्यामुळे आम्हाला गावरान कोंबड्याचं कुक्कुटपालन करायचं आहे. त्यासाठी शेडची पण तयारी ठेवलेली आहे.
1: ताई, खूप छान निर्णय आहे की जुनं ते सोनं म्हणतात तसं तुम्ही गावरान कोंबडीकडे वळालात. उत्पन्न जरी थोडं कमी असेल तरी गावरान अंड्याला, गावरान कोंबड्यांना भाव चांगला आहे बाजारात.
0: हो,
1: आता शेत तयार आहे का पेरणीसाठी?
0: हो, तयार आहे, सर्व नांगरून खुळपून करून ठेवले शेती.
1: ताई, कोथिंबीर शेतात केली आहे तुम्ही, पण हे कोथिंबीरीचं आणखी काय फायदा राहतो? बरं,
0: कोथिंबीरीचा जर आपल्याला भाव नाही मिळाला तर धन्याची साठवण करता येते, म्हणजे धन्याला केव्हा पण भाव असतो. आणि कमी दिवसात आपल्याला जास्त उत्पन्न देणारे पीक आहे कोथिंबीर. 40 ते 45 दिवसात कोथिंबीर येते विकायला, धन्याला भरपूर भाव असतो.
1: अगदी बरोबर. बरं ताई, आता आपण मुलाखतीच्या समारोपाकडे वळतोय, तर जाता जाता तुम्ही आपल्या इतर महिला शेतकरी भगिनींना काय संदेश द्याल?
0: मी शेतकरी महिलेला सांगेन की तुमच्याकडे भरपूर पाणी असेल, जमीन मशागत चांगली करत असाल, तर कोथिंबीर पीक घ्या. व कोथिंबीर पिकाबरोबर दुसरे पण पीक घेऊ शकता, जसे की गहू, हरभरा, तूर, सोयाबीन. सोयाबीन पिकामध्ये तुरीचा आंतरपीक म्हणून तुरीचा पण पट्टा घालू शकता. तुरीवर कीड पडली तर तुम्हाला सोयाबीन फायद्यात राहील, आणि सोयाबीनवर कीड पडली तर तूर निघेल. त्याबरोबरच दुसरे पण पीक घेता येतात, भगर, तीळ, करडी, राळ, अशा ह्या पिकापासून आपल्याला पण बांधाच्या कड्याला लावलं तरी जनावरापासून रक्षण होते, आणि त्यापासून आपल्याला फायदा पण होतो. आपण बाजारात जाऊन बघा, राळ, करड, बारक कारळ, त्याला किती भाव आहे. त्या वस्तू मिळत सुद्धा नाहीत, आता वरचे वर शेतकरी करत सुद्धा नाहीत ह्या वस्तू. तर आपण आवर्जून करा, त्यामुळे तुम्हाला घरचं पण वाण खायला भेटेल आणि बाजारात पण विकता येईल, त्यामुळे तुमचा चांगला फायदा होईल. त्यासोबतच जनावरे करा, त्यातील कडबा असेल ते जनावरापाशी टाकलं तर त्यापासून शेण, मलमूत्र शेतामध्ये टाकता येईल. शेण खतामुळे

0: उत्पन्नाला पण फरक पडतो. रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताचा व जैविक खताचा वापर करा. जनावरं घरी असतील तर आपल्याला शेतातील उत्पन्न मिळण्याच्या अगोदर दुधाचा पैसा येतो, त्यामुळे आपल्याला घरात ती घरात सगळं वापरता येतं आणि दुधाचा पैसा पण येतो. घरातील खर्च ही करायला दुधाचा उपयोग होतो. महिलांनी अशी जर शेती केली तर नक्कीच महिला सुधारतील व शेतकरी पण सुधारेल, एवढंच सांगणं आहे माझे.
1: ताई, तुम्ही मगाशी बोलता बोलता सांगितलं की तुम्ही दोघं मिळून शेती करता, तुम्ही दोघंही शेतात गेल्याचा फायदा काय होतो बरं घरासाठी शेतासाठी?
0: मजुराला जे पैसे द्यायचे ते आपल्या घरीच राहतात आणि दोघं आम्ही एकमेक सोबतच काम करतो, त्यामुळे कोणतेच कामाला अडचणी येत नाही आणि एकमेकाला दोघांची साथ असल्यामुळे मी पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करते शेतात आणि ते पण प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतात. आणि मजूर लावलं की घरच्या सारखे काम नाही करत, केलं तर केलं नाही तर नाही. तसं आपलं स्वतः काम केल्यानंतर प्रत्येक काम मन लावून करतो आपण शेतीमध्ये, त्यामुळे शेतीचा फायदा होतो.
1: शुभांगीताई, तुम्ही इथं आलात आणि तुमच्या शेतीविषयीचे अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगितलेत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद ताई.
0: मला शेतकरी महिला म्हणून स्टुडिओमध्ये बोलावलात त्याबद्दल मी आकाशवाणीची आभारी आहे. धन्यवाद.
1: मंडळी किसानवाणी कार्यक्रमात आताच आपण सौ शुभांगी विनोद मुंडे मुक्काम पोस्ट धाराशिव यांची कोथिंबीर लागवड याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: मंडळी आजच्या किसानवाणी कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी किसानवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजा हे सदर. यामध्ये आज आपण ऐकूयात 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सुखी जीवनाचा मार्ग योग साधना. याविषयी प्राध्यापक डॉ NB स्वामी स्वस्थ वृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग चौथा.
1: नमस्कार श्रोते हो, मी डौ NB स्वामी. जे प्रौढ आहेत त्यांच्यासाठी देखील योगाचा फायदा खूप चांगला होतो. कौटुंबिक आणि व्यावसायिक ताणतणाव कमी होतो, व्यावसायिक कार्यक्षमता वाढते, सहकार्यासोबत सौहार्दपूर्ण वातावरण, इंटरपर्सनल रिलेशनशिप चांगली राहते, इन्सोमनिया कमी होतो, रागावर देखील आपल्याला नियंत्रण मिळवता येते, पुढील पिढीवर चांगले संस्कार होतात. जे IT प्रोफेशन करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये बॅकएक किंवा नेक पेन, मान दुखणं किंवा कमर दुखणं हे, किंवा त्यांच्यामध्ये दृष्टीदोष, कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम ह्या देखील योगाभ्यासामुळे कमी होतो. जे रिटायर्ड पर्सन आहेत त्यांच्यासाठी देखील योगाचा खूप चांगला फायदा होतो. जे रिटायर्ड पर्सन, जे सिनियर सिटीजन आहेत, त्यांनी आपल्या शरीराच्या क्षमतेप्रमाणे आसने करायचे आहेत. साधी सोपी आसने करावीत, अवघड आसने करू नयेत. प्राणायाम ध्यान यावर भर द्यावा. म्हातारपणी मानसिक संतुलन योगाभ्यासामुळे चांगलं राहते. वार्धक्याने अनिद्रा जी आहे, इन्सोमनिया, ती कमी होते, शांत अशी झोप लागते. मधुमेह, रक्तदाब, मूत्रविकार यामध्ये देखील फायदा होतो. क्रोध आणि चिडचिडेपणा हा देखील योगाभ्यासामुळे कमी होतो. असे बरेचसे फायदे जे आहेत योगाभ्यासामुळे होतात. काही आसनाचे फायदे आपण बघूयात. त्यामध्ये पद्मासन जे आहे, पद्मासनामध्ये स्पायनल कॉर्ड हा लवचिक होतो. जाठराग्नी वृद्धी झाल्यामुळे पाचन शक्ती वाढते, हृदयाचे विकार कमी होतात, लंगची फुफ्फुसाची दुर्बलता कमी होते, उदर रोग, त्वचा रोग, यकृतले हा विकार, आमवात अशा व्याधीमध्ये देखील पद्मासन उपयोगी आहे. गर्भाशयात स्नायू बळकट होऊन स्त्रियांचे आरोग्य देखील उत्तम राहते. बुद्धी आणि स्मरणशक्ती वर्धक आहे. अशा प्रकारे हे पद्मासन जे आहे सर्व व्याधीनाशक म्हणून सांगितलेलं आहे. अजून एक आसन आहे वज्रासन. हे अगदी साधं सरळ सोपं आसन आहे. हे एकमेव आसन आहे की जे आपल्याला भोजनोत्तर करता येते. जेवणानंतर 5 ते 10 मिनिट जरी वज्रासनामध्ये बसला त्यामुळे पचनक्रिया सुधारते, कॉन्स्टिपेशन कमी होते, मलबद्धता कमी होते. पक्षवध आहे, गुरुद्रशीय सियाटिका व्याधीमध्ये देखील उपयोगी आहे. अशा प्रकारे वज्रासनाचे फायदे आहेत. पुढचं आसन आहे पवनमुक्तासन. पवनमुक्तासनामध्ये आपण उदरावर दाब पडतो, आतड्यातील वायू जो आहे तो बाहेर पडतो, त्यामुळे याला पवनमुक्तासन म्हणतात. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे, पोट साफ होत नाही, यांच्यासाठी पवनमुक्तासन हे अत्यंत महत्त्वाचं असं आसन आहे. पोटावरची चरबी कमी होते, पाठीच्या कणाला व्यायाम मिळाल्यामुळे कंबर दुखणं कमी होते. मान्याच्या मनकाच्या विकार असल्याने फक्त आसन करायचं नाही. पृष्ठ पद्मासन एक आहे, स्पॉन्डिलायटिस, पाठीचे विकार, नपुसंकता यामध्ये उपयोगाचं आहे. सर्वांगासन जे आहे त्यामध्ये कंठातील विशुद्ध चक्रावर दाब पडून संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होते, त्यामुळे याला सर्वांगासन असं म्हणतात. पाठीच्या कण्याला लवचिकपणा येतो, पाठदुखी होत नाही. क्षय, कुष्ठ, जीर्णजीव, दमा, स्थौल्य विकार कमी करणार आहे. गर्भाशय, यकृतले हा विकार यांच्या संबंधी विकार सहसा होत नाहीत सर्वांगासन करणारा. दृष्टी तीक्ष्ण होते, तारुण्याने उत्साह टिकून राहतो. हलासन एक आहे. हलासनामध्ये आपल्याला पृष्ठवंशाला लवचिकपणा येतं. कृतले हा अश्मरी विकारामध्ये उपयोगाचा आहे. जाठराग्नी प्रदीप्त होते, मंदाग्नीमुळे होणारे विकार सहसा होत नाहीत. भुजंगासन एक आहे. भुजंगासनामुळे छाती भरदार होते, स्त्रियांचे गर्भाशय, मासिक संबंध, पाळीसंबंधी विकार दूर होतात. जाठराग्नी वाढवणार आहे, मूत्राशय, मलाशयांचे विकार दूर होतात. तौल्यनाशक आहे आणि पाठीच्या मनकासंबंधी विकार देखील कमी करणार आहे भुजंगासन. अर्धशलभासन किंवा शलभासन जे आहे ते देखील स्थौल्य कमी करणारा, जाठराग्नीवर्धक, कॉन्स्टिपेशन कमी करणार आहे. धनुरासन जे आहे त्यामुळे मंदाग्नी कमी होते, पाठीचा कणा लवचिक होतो, पाठ, कंबर, पोट यांच्यासंबंधी विकार नाहीसे होतात. अजीर्ण किंवा प्रभायिका या व्याधीमध्ये देखील उपयोगाचं आहे. फक्त धनुरासन जे आहे ते गर्भिणीने करायचे नाही. पश्चिमोत्तानासन जे आहे यामुळे देखील जठराग्नी प्रदीप्त होतो, अजीर्ण, मंदाग्नी, बद्धकोष्ठ कमी होते,

उदरातील सर्व अवयवांचे अवयव जे आहेत ते स्वस्थ राहतात. जे ओबेज व्यक्ती आहेत, स्थूल व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये वाढलेला वेद कमी होऊन पोट पातळ होते. ज्यांना पाईल्स आहेत, डायबिटीज आहे, कटिशूल आहे, गुरुदृष्टी विकारामध्ये उपयोगाचा आहे, या पश्चिमोत्तानामुळे आरोग्य टिकून राहते. करासन आणि अर्धमच्छिंद्रासन हे जाठरग्नी वाढवणार आहे. यकृत प्लेहा विकार ब्रोक्य विकारामध्ये उपयोगाचा आहे. मधुमेह मलबद्धता विकारामध्ये उपयोगी आहे. कटी पृष्ठ मानेच्या भागासाठी

0: कटी पृष्ठमानेच्या भागासाठी स्नायू पेशी ज्या आहेत लवचिक होतात, त्यामुळे पृष्ठशूल कटीशूल कमी होतो. मेरुदंड जो आहे स्पायनल कॉर्ड तो लवचिक होतो. अशा प्रकारे एक योग मुद्रा आहे, मुद्रा पण आहे, आसन पण आहे, त्यामुळे बुद्धी वाढते. नाडीशुद्धी खातीत उपयोगाचं आहे. योगमुद्रेच्या अभ्यासामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी उपयुक्त आहे. हात पाय कटी पृष्ठ यांचे स्नायू पेशी पुष्ट होतात. फुप्फुसे सुदृढ होतात. टॉन्सिल आणि दमाविकारामध्ये उपयोगाचं आहे. मयूरासन आहे ते जठराग्निवर्धक आहे. वृक्कविकार मूत्राशय यकृत ह्या विकारामध्ये उपयोगाचं आहे. फुप्फुसे बलवान होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते. वातानुकूलन होते, गॅसेसचा त्रास कमी होतो. नौकासन आहे ते जठराग्निवर्धक आहे. पोटावरील मेदवृद्धी कमी करणार आहे. यकृत प्लेहा विकार, वृक्कविकार, मूत्राशय विकार यामध्ये देखील नौकासन उपयोगाचं आहे. अशाच्या प्रकारे हे काही आपण आसनांची माहिती बघितली. फक्त ज्यांची सर्जरी झालेली आहे, ॲबडोमिनल सर्जरी झालेली आहे, अशांनी 3 महिनेपर्यंत कुठल्याही आसनांचा सराव करायचा नाही. तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनानंतरच आसनं सुरू करायची आहेत. योगामध्ये 6 प्रकारच्या शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. धवती, बस्ती, नेती, नवली, कपालभाती आणि त्राटक. त्यापैकी कपालभाती जी आहे ती तौल्यनाशक आहे, पाचनशक्ती वाढवणारी आहे, ध्यान धारणासाठी सहाय्यक अशी क्रिया आहे. कपालभातीमुळे बुद्धी वाढते, शरीराला लाघवता प्राप्त होते, मनाची चंचलता दूर होते. भस्रिका हा प्राणायाम आहे. मधुमेह व्याधीमध्ये देखील सर्वोत्तम अशा प्रकारचा प्राणायाम आहे. अजीर्ण, मलबद्धता, मंदाग्नी, कफज व्याधी, मेदविकार कमी करणारा, जठराग्नी वाढवणारा असा प्राणायाम आहे. सूर्यभेदिनी प्राणायाम हा देखील वातदोषनाशक आहे, वृद्धावस्था कमी करणारा आहे, कफविकार स्थौल्य विकार कमी करणारा आहे, पाचनशक्ती वाढवणारा आहे, खालित्य पालित्य दृष्टिदोष कमी करणारा आहे. अशा प्रकारे काही प्राणायाम, काही आसनं जी आहेत त्यांच्या आपल्या आरोग्यावर म्हणजे स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आपल्याला फायदा चांगला होतो. आणि काही व्याधी असतील तर त्यामध्ये देखील आपला त्याचा फायदा खूप चांगला बघायला मिळतो. म्हणजे
1: मंडळी, आरोग्य बळीराजाचं या सदरांतर्गत आत्ताच आपण 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सुखी जीवनाचा मार्ग योग साधना याविषयी प्राध्यापक डॉक्टर एन बी स्वामी स्वस्थ वृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग 4 ऐकलात.
2: इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
3: पुतला बोल रहे?
2: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
3: मतलब
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुन रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी है? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहा,
3: परम तो सभी डाले हैं.
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं और चखम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
3: सच है?
2: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
3: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूँगा.
4: माटी से प्रेम की परम्परा है परम्परागत खेती.
1: आपण ऐकत आहात किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. मंडळी, किसानवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 21 जून 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्याचं कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं राहील. उद्या आकाशाची स्थिती अंशतः ढगाळ असेल. उद्या सकाळची सापेक्ष आर्द्रता 54% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 34% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा ताशी 23 किलोमीटर वेगानं वायव्य दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर हा आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला धाराशिव जिल्ह्याकरिता उद्याचा म्हणजेच 21 जून 2026 साठीचा हवामान अंदाज.
5: आया खुशियों का पैगाम पीएम किसान, पीएम किसान.
6: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक

0: आर्थिक संबल प्रदान कर रही है।
1: अन्नदाता का बढ़ता मान, पीएम किसान।
2: बरेत्र मंडळी, यासोबतच मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार आणि सादरकर्ते होते किशोर पवार.
1: श्रोतो, आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. आमची अनंतरची उद्घोषणा काही क्षणात.

0: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकू या निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। रात्रीचे 8 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत आमची जाहिरात प्रसारण सेवा।
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये। चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
3: अधिक मास, प्रेम, परंपरा आणि आहेराचा सण,
4: जावयासाठी मुफ्ती, स्पायकर, US पोलो, फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये,
3: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना।
4: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट।
5: प्रियदर्शनीचे यू पोलीस, लोखंड गल्ली बारशी, फॅशन, विश्वास आणि आपुलकी।
6: शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी मान्सून धमाका ऑफर। न्यू हॉलंड कंपनीच्या ट्रॅक्टर्सचे धाराशिव जिल्ह्यातील अधिकृत विक्रेते न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्याकडे खरेदी करा। न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हा ट्रॅक्टर आणि मिळवा पेरणी यंत्र अगदी मोफत। याशिवाय न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव यांच्याकडे आणखी एक ऑफर। भरा फक्त 55,555 रुपये आणि घरे घेऊन जा न्यू हॉलंडचा 3630 सुपर प्लस हा ट्रॅक्टर। न्यू हॉलंडचे ट्रॅक्टर्स म्हणजे जास्त पॉवर, जास्त बचत, मजबूत परफॉर्मन्स आणि कमी मेंटेनन्स। संपर्क न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर धाराशिव। मोबाईल 75075767777। ही ऑफर न्यू श्री व्यंकटेश ट्रॅक्टर्स अँड शुगर केन हार्वेस्टर यांच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व विक्री केंद्रावर उपलब्ध।
7: भविष्याचे नियोजन करूया, थेंब थेंब पाणी वाचवूया। आपण आता निश्चय करू, काटकसरीने पाणी वापरू। निष्काळजी कराल पाण्याची, वेळ येईल भटकंतीची। आपला आपण विचार करा, गरजेपुरते पाणी वापरा। राखून ठेवा उद्यासाठी, नको वनवन पाण्यासाठी। जाणीव ठेवा स्वतःला, पर्याय नाही पाण्याला। काळ्या आईची पूजा करू, पाणी जिरून ओटी भरू।
8: स्वस्नेह निमंत्रण।
9: श्री सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान धाराशिव आयोजित प्रवचन माला।
8: परम पूज्य हरिभक्त परायण श्री सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळ वाणीतून प्रवचन माला। विषय संत श्री एकनाथ महाराज।

0: रचित हरिपाठ दिनांक 20, 21 आणि 22 जून 2026 रोजी स्थळ स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक बार्शी नाका धाराशिव
1: वेळ सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत
2: श्रोते हो आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सोमवार ते शनिवार सकाळी 7 वाजता

0: रचित हरिपाठ दिनांक 20, 21 आणि 22 जून 2026 रोजी स्थळ स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक बार्शी नाका धाराशिव
1: वेळ सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत
2: श्रोते हो आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून
3: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत
4: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
5: शंभर अंश 1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
6: जर्मनी में ISSF जूनियर वर्ल्ड चैंपियनशिप में आज भारतीय टीम को 5 पदक मिले. समीर ने 25 मीटर रैपिड फायर पिस्टल स्पर्धा में स्वर्ण पदक अपने नाम किया. इसके साथ ही ये समाचार बुलेटिन.

मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद। आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली। यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे। पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले। आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ओदिशामध्ये मोहन चरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली। भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला। गणपतीपुळाजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे। तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बेडकीनमधले 19 तरुण

0: गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या 2:00 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
0: होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफमध्ये 4-1 विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान

0: भारतानं केवळ 28 षटकं आणि 4 चेंडूत 1 गडी गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 79 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 गडी भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 धावात बाद केले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 नेदरलँड्सचा सामना स्वीडन बरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथं ही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM वाहिनी 101.3 मेगाहर्ट्झवर आपण ट्यून केले आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 झालेत. प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम.
2: SNDT महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे BA इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात BA, BCom, BSc, जनरल, MSc, मायक्रोबायोलॉजी, MSc, केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश. SC प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ. इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ. पत्ता: गोरे कॉम्प्लेक्स, समतानगर, धाराशिव. मोबाईल क्रमांक 93-10-66-65 आणि 93-10-66-65-58.
3: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
4: श्रोते हो, प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूयात श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ संभाजीनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी. सहभागी कलाकार आहेत गायन आणि हार्मोनियम सरोजा भारत फेरे, गायन आणि मृदुंग मुकुंद बाबूराव कोरे, किरण मुकुंद कोरे, वनमाला नारायण तांबारे, माधुरी बाळासाहेब निंबाळकर, जयश्री मारुती जाधव आणि वीणावादन रणधीर किसनराव पाटील. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: श्रुती होत.
1: श्रद्धेव, आत्ताच आपण श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ संभाजीनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी ऐकल्यात. यासोबतचा लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 8:45 होत आहेत. हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेव रात्रीचे दावाजले आहेत प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्र परमेश्वर आधारित कार्यक्रम मराठी पत्रकी. कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मुक्काम हे परसोगा तालुका औसा येथून उस्मान शेख फौजी सायरा बानो शेख दस्तगीर शेख फैज नबी शेख यांच्या मनपसंतीचं आम्ही दोघे राजा राणी या चित्रपटातील आशा भोसले आणि मिलिंद इंगळे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

श्रोते कार्यक्रमात यानंतर ऐकूया अशीही बनवा बनवी या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांचं गीत. गायककलाकार आहेत शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर आणि सुदेश भोसले, तर संगीतकार आहेत अरुण पौडवाल. आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीडेतून रणजित कुमार थोरात, रितेश थोरात, रश्मी थोरात आणि आकाश थोरात.

श्रद्धेय कार्यक्रमात आता ऐकूया नवरे सगळे गाडव या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांनी गायलेलं अनंत जाधव यांचं गीत. संगीतकार आहेत राम लक्ष्मण आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील राजदीप पाटील राशी पाटील श्रीमती शीतल पाटील. ऐकूया यांच्या मनपसंतीचं हे गीत.

श्रोतेहो, मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात ऐकूया मुक्ता या चित्रपटासाठी रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं नादो महानोर यांचं गीत. संगीतकार आहेत अनंत मोदक आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन, संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया भालू या चित्रपटामधील पी सावळाराम यांचं गीत. गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि सुरेश वाडकर, तर संगीतकार आहेत विश्वनाथ मोरे. आणि या गीताची पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे यांनी.

श्रुतो कार्यक्रमात आता ऐकूया ऑक्सिजन या चित्रपटामधील गीत. या गीताची पसंती कळवली आहे कृष्णनगर टी व्ही टॉवर सेमिनार सेमिनरी हिल्स नागपूर येथून नाना डोंगरदेवे, रमाताई डोंगरदेवे, सीमाताई डोंगरदेवे आणि राहुल डोंगरदेवे यांनी.

सुरदेव कार्यक्रमात ऐकूया रिंगा रिंगा या चित्रपटामधील गीत. या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी आणि संजय जोशी. ऐकूया यांच्या मनपसंतीचं हे गीत.

श्रोतो, कार्यक्रमात ऐकूया मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटामधील गीत. या गीताची पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट अष्टाकासार तालुका लोहारा जिल्हा धाराशिव इथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार यांनी.

मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ यांच्या मनपसंतीचं गीत ऐकूया. चित्रपट आहे हुप्पा हुय्या.

श्रोतो, मराठी पत्रगीत या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया वरुडा जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे आणि मिलिंद सरकटे यांच्या मनपसंतीचं गीत. चित्रपट आहे तुमचं आमचं जमलं. गायक कलाकार महेंद्र कपूर, संगीतकार राम लक्ष्मण, तर गीत आहे दादा कोंडके यांचं.

तुमचं आमचं जमलं या चित्रपटासाठी महेंद्र कपूर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीतासोबत आजचा मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. FM वाहिनी 101.3 MHz वर आणि विविध भारती प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजत आहेत. आता हिंदी बातम्या, त्यानंतर 11:05 इंग्रजी बातम्या आणि त्यानंतर 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया हिंदी बातम्या.